निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
0: कुठ कुठ जायचं फिरायला रे, कुठ कुठ जायचं फिरायला.
2: भक्ती, श्रद्धा, शांतीचा आध्यात्मिक आनंद रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। सकाळचे 7 वाजलेत आणि नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आज आहे 2 जुलै 2026, वार आहे गुरुवार। आणि मित्रांनो, आजचा दिवस हा नव्या सुरुवातीचा आरसा आहे बरं का। कालचं अपयश, कालची चिंता किंवा कालची सवय यांना आज आरशात पाहू नका। त्यांना फक्त इतकंच सांगा, मी आता पुढे गेलीये। आज तुम्ही जे छोटे छोटे उचलाल ते उद्या मोठे यशाची पायरी बनतील। हसत हसत सुरुवात करा, प्रेमानं बोलत रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा। कारण जगात सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे सकाळी उठून आज मी चांगलं काहीतरी करणार असं मनापासून म्हणणं आहे बरं का। तुम्ही एकटे नाहीये, तर हा दिवस तुमच्यासाठीच आहे आणि मी तर आहेच रोज तुमचीच मैत्रीण तुमच्यासाठी आणि तुमच्याच सोबत नगरचे अंतरंग या मॉर्निंग शो मध्ये। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची आणि या ब्रेकमध्ये ऐकूयात हे छानसं गाणं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. तर मंडळी, आज आहे 2 जुलै आणि तुम्हाला माहिती आहे का, आज आहे वर्ल्ड UFO डे. हो, आज हा दिवस साजरा केला जातो आणि 1947 मध्ये रोझवेल इथं घडलेल्या रहस्यमयी घटनेची आज आठवण होते. आकाशाकडे बघा, स्वप्न बघा आणि नवीन शक्यतांवर विश्वास ठेवा. तसंच मंडळी, 1972 मध्ये ना भारत आणि पाकिस्तानमध्ये शिमला करार झाला. शांतता आणि मैत्रीचा एक महत्वाचा दिवस म्हणून देखील आजचा दिवस मानला जातो. 1983 मध्ये तामिळनाडूतील कल्पक अणुऊर्जा केंद्र सुरू झालं. विज्ञान आणि प्रगतीचा एक मौलाचा दगड आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांची आज जयंती आहे. आणि म्हणजे जीवन हे रहस्यमय आहे, अद्भुत आहे. कधी कधी अपेक्षेपलीकडील गोष्टी घडतात, त्यामुळे आज तुमच्या स्वप्नांकडे, तुमच्या उद्देशांकडे एक नवा दृष्टिकोन ठेवा. छोट्या छोट्या पावलांनी मोठी उडी घेता येते. आणि म्हणजे आज वर्ल्ड स्पोर्ट्स जर्नलिस्ट डे देखील आहे. तसंच नॅशनल अॅनिसेट डे, म्हणजेच एक खास प्रकारच्या मसाल्याच्या मद्याचा दिवस आज आहे. आणि आजच्याच दिवशी 1940 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना कलकत्त्यात स्थानबद्ध करण्यात आलं होतं. तर 1976 मध्ये व्हिएतनाम मध्ये समाजवादी प्रजासत्ताकाची स्थापना झाली. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

little pretty angel. Oh, my heart's broken. Find her.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंग. मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, सकाळची सुरुवात ही छान पॉझिटिव्ह भक्तिमय व्हायला हवी म्हणून आपण ऐकत असतो एक अभंग. चला तर ऐकूयात आजचा अभंग. सुख म्हणजे काय रे, दुःख नाही ते सुख. दुःख म्हणजे काय रे, सुख नाही ते दुःख. सुख दुःख समे करुणी राहे तोची संत. तुका म्हणे आम्हा विठ्ठलची एक सुख. म्हणजे याचा अर्थ असा, खरं सुख म्हणजे दुःखाचा अभाव नव्हे, तर सुख दुःख दोन्ही समानतेचं समीकरण आहे. जीवनात आनंद येतो, दुःख येतं, दोन्ही येतात आणि जातात. ज्याला या दोन्हीचा समान स्वीकार करता येतो तोच खरा सुखी आणि संत बनतो. आणि आमचं खरं सुख ते एकच, विठ्ठलाचं नाम, भक्ती आणि विश्वास, असं तुकाराम महाराज म्हणतात. तर मंडळी, हा होता आजचा अभंग. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 9011111005। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: रेखानी लाल काळा खाजानी कर्नाटकी।

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या राज्यातील म्हणजेच महाराष्ट्र राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी कायद्यात मोठे फेरबदल करण्यात आलेत बरं का. नवीन नियमावलीनुसार आता परदेशात किंवा इतर शहरात राहणाऱ्या सभासदांना पुनर्विकासाच्या विशेष सर्वसाधारण सभेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहता येईल. इतकंच नाही तर विकास कामांची निवड उपस्थित आणि ऑनलाईन अशा एकूण सभासदांच्या केवळ 51% बहुमतानं करणं शक्य होणार आहे. पुनर्विकासातील बिल्डर लॉबी आणि अंतर्गत कायदेशीर वादांमुळे रखडणाऱ्या हजारो प्रकल्पांना यामुळे मोठी गती मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता गृहनिर्माण संस्थांच्या पुनर्विकासाला गती आली आहे बरं का. आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सभेला कायदेशीर वैधता मिळालेली आहे, त्यामुळे अनेक कामं सोपी होणार आहेत, अनेक गोष्टी सोप्या होणार आहेत. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. म्हणजे आज आहे 2 जुलै आणि आता आपल्या शो मध्ये वेळ झाली आहे बर्थ डे विश करण्याची. आज आहे अक्षय निमसे याचा हॅपी वाला बर्थ डे. अक्षयला माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून, तसंच त्याच्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थ डे अक्षय.

माझा हे अक्षय निमसे याचा हॅपी वाला बर्थडे, त्याला आपण विशतर केलेला आहे. तू खूप खुश राहा, आजचा दिवस तुझा एन्जॉय कर, आणि आनंद जो आहे ना तुझा, तो आज मला माहितीये गगनात मावेनासा झाला असेल. त्या आनंदासोबतच इतरांना देखील आनंदी ठेव. आणि मंडळी, तुम्हाला देखील कोणाला बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल, किंवा एखाद्याचा स्पेशल डे अजून जास्त स्पेशल करायचं असेल, तर नक्की कळवा 90111293 या संपर्क क्रमांकावर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. सकाळचे 8 वाजलेत आणि नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आजचा दिवस हा आपल्या हातातील एक नवीन पान आहे बरं का. कालचं पान तुम्ही चांगलं लिहिलंय की नाही याची चिंता करू नका, आजचं पान मात्र तुम्ही सुंदर लिहा. कधी कधी छोटासा स्मित हास्य, एक चांगला शब्द, एखाद्याची मदत किंवा स्वतःवरचा थोडासा विश्वास, यातूनच मोठी कहाणी बदलते. तुम्ही कोण आहात, कुठून आलात किंवा काय झालंय यापेक्षा आज तुम्ही काय करणार आहात ना, हे खूप महत्वाचं आहे. म्हणूनच हसत हसत छाती भरून आणि मन राखून आजचा दिवस जगून घ्या, कारण हा दिवस फक्त तुमच्यासाठीच आलेला आहे. चला तर मग आजचा दिवस अप्रतिम बनवूया आणि मजा मस्ती करत करत लाईफ जगूया. तर टेन्शन थोडंशा बाजूला ठेवा. ओढ टेन्शन खूप येतात आणि त्या टेन्शनवर आपण मात देखील करू शकतो, एवढी पॉवर तर आपल्यात आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 फॉर आवाज तुमचा.
3: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा, नव्या वाटा, नव्या दिशा, मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्यासोबत. आणि मंडळी, राज्य शासनानं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करून त्यांचा आत्मविश्वास वाढवणं तसंच शेती क्षेत्राला नवसंजीवनी देण्याच्या उद्देशानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. आणि या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं आपल्या जिल्ह्यातील 1,92,282 पात्र शेतकरी खातेदारांचा तपशील शासनाच्या पोर्टलवर अपलोड केला आहे. आणि मंडळी, कर्जमाफीमुळे ना आपल्या जिल्ह्यात संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत बरं का. कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सर्वांचा सातबारा उतारा कोरा अशी मागणी करीत उपोषण केलं होतं. त्यांच्यावर सरकारनं टीकाही केली. कर्जमाफी करताना कोणतीही अट टाकू नये असं त्यांचं म्हणणं होतं. सरकारनं नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन जाहीर केलंय तर जे शेतकरी मागील वर्षीपर्यंत थकित होते त्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी दिली आहे. सरसकट कर्जमाफी देण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता कर्जमाफीची जी माहिती आहे ती अपलोड करण्यात आली आहे आणि ADCC बँकेच्या 1,92,000 सभासदांचा यामध्ये समावेश आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी.

0: खेळ मकडा सकर काठी हातामध्ये धर
1: सर सर झाडावर चढ आणि उतर
0: मार कोलंटी उडी घेत जाण्याची कुडी
1: माझी काढशील खोडी तर मारी सडी माझा मावसा तुझी मावशी आले शेकटीला
0: मला म्हातारा म्हाताऱ्याची बायको

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मुलींवर होणारे अत्याचार, मुलींचा होणारा विनयभंग याबद्दल काय बोलावं. म्हणजे असं होतंय की एकही दिवस असा जात नाही की याबद्दल काही ऐकायला मिळत नाही. म्हणजे कुठे ना कुठे एखाद्या मुलीवर विनयभंग होतोच, तिच्यावर हा अत्याचार होतोच. असं का होतंय आता खरंच कळत नाही आहे. आणि हे कधी थांबेल याकडेच सगळ्या मुली किंवा सगळा समाज बघतो आहे, पण हे कधी थांबेल हे आपल्यावर आहे. आपण ज्यावेळी हे सगळं थांबवू किंवा आपण मुली म्हणून यात सगळ्या गोष्टींना सामोरं जातो, पण आता ना मुलींनी घाबरून चालणार नाहीये. तर मुलींनी धीट होणं, मुलींना स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर समाजाची मानसिकता बदलणं देखील गरजेचं आहे. कोल्हार तालुक्यात घडलेली ही घटना आहे बरं का. एका शाळेत चौथीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एका जणाविरोधात लोणी पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणि सोमवारी सायंकाळी हा प्रकार घडला. आणि या प्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय की माझी मुलगी एका शाळेत शिकते, ती धार्मिक स्थळासमोर खेळण्यासाठी जाते असं सांगून ती खेळण्यासाठी गेली. 15-20 मिनिटांनी ती रडतच घरी आली. त्यावेळी तिनं आईला हा प्रकार सांगितला की एक व्यक्ती कृत्य करत होता आणि त्यामुळे ही गोष्ट समोर आली. तर मंडळी, म्हणजे इतकी घाणेरडी आपल्या समाजाची विचारधारा झालीये की असं वाटतंय मुलीनं बाहेर पडावं की नाही. मंडळी, तुम्हाला याबद्दल काय वाटतंय नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
2: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
1: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
2: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर.
1: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
2: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
1: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, केंद्र सरकारतर्फे ना राष्ट्रीय गोकुळ अभियान राबवलं जात आहे. देशातील पशुधनाचे कृत्रिम रेतन जे आहे ते करणाऱ्या खासगी तंत्रज्ञांना आता सरकारही पैसे देणार आहे. टँगिंग आणि लसीकरण केल्याचाही त्यांना मोबदला मिळेल. भारत पशुधन प्रणालीतील नोंदीमुळे जनावरांचा केस पेपरच तयार होईल. या प्रक्रियेमुळे निकृष्ट सिमेंटला आळा बसणार आहे. तर मंडई, अशा प्रकारे राज्याच्या पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त डॉ किरण पाटील यांनी याबाबत आदेश काढला आहे. महाराष्ट्र गोजातीय प्रजनन प्राधिकरणाकडे नोंदणीकृत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व खासगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना राष्ट्रीय गोकुळ अभियानांतर्गत प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाणार आहे, अशी माहिती उपायुक्त डॉ उमेश पाटील यांनी दिली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आता ना कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना प्रोत्साहन मिळणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, खरं म्हणजे प्रत्येकानं ना

0: एक झाड तरी लावलंच पाहिजे. कारण आता जी आपण आपल्या पर्यावरणाची किंवा आपल्या निसर्गाची हानी केली आहे ना, ती आता कुठेतरी भरून काढणं गरजेचं आहे. पाऊस एवढा उशिरा आला, उन्हाळा एवढा तीव्र होता, त्यावरून आपल्या लक्षात तर आलंय की आपण काय काय चुका केलेल्या आहेत, पण त्या चुका सुधारण्याची आता वेळ आहे. कारण अजूनही तेवढं नुकसान झालेलं नाहीये, पण पुढे ते नुकसान होऊ शकतंय. त्यामुळे आतापासूनच आपण झाडं लावणं, पाणी अडवणं, पाणी जिरवणं हे महत्वाचं आहे. आणि मंडळी, प्रत्येकानं आपल्या घरात, शेतात किंवा मोकळ्या जागेत ना किमान 4 झाडांची लागवड करून त्यांचं 1 वर्ष संवर्धन करणं ही काळाची गरज आहे. बरं का, वृक्षारोपण करू इच्छिणाऱ्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं बक्षीस योजना सुरू करण्यात आली आहे. आणि जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेत सहभागी व्हावं असं आवाहन या सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष पुरुषोत्तम पगारे यांनी केलंय. वृक्षारोपणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या वतीनं विशेष बक्षीस योजना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे 4 झाडं लावा आणि बक्षीस मिळवा. कोपरगावचं जे वाचनालय आहे, सार्वजनिक वाचनालय, त्यांनी एक छान मोहीम काढलेली आहे, छान उपक्रम राबवलाय. आणि खरं म्हणजे असे उपक्रम राबवणं गरजेचंच आहे, पण त्याचबरोबर आपण स्वतः देखील याबद्दल जागरूक होणं महत्वाचं आहे. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: एक

0: गजरा।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगर शहरातील प्रभाग क्रमांक 14 मध्ये नक्षत्र लॉन्स ते बोरडगाव रस्त्यावर महापालिका आणि सीए असोसिएशन तर्फे ना उपमहापौर धनंजय जाधव यांच्या हस्ते माझी वसुंधरा मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलंय। त्यावेळी माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक गणेश भोसले यांसारख्या अनेक मान्यवर उपस्थित होत्या। आणि मंडळी, जसं आपण नेहमी म्हणतो की वृक्षारोपण महत्वाचं आहे, त्यामुळे आपण वृक्षारोपण आपण करत असतो, पण त्याला जपणार कोण, त्याचं संवर्धन करणार कोण, हा प्रश्न पुढे येतो बरं का। तर त्यामुळे वृक्षारोपण करून चालणार नाही, तर काही दिवस त्यांचं संवर्धन करणं, त्याला व्यवस्थित पाणी देणं, ते झाड मोठं करणं हे देखील महत्वाचं आहे, त्यामुळे याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
2: जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी। लेखिका पूजा काकडे।
3: हर दिल जो प्यार करेगा वो गा...

0: मंडळी तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगमध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी तुम्हाला माहिती आहे का, HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी असलेली मुदत 30 जून 2026 रोजी संपली आहे बरं का. यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाकडून नंबर प्लेट नसणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसंच HSRP नंबर प्लेट न बसवलेल्या वाहनांची प्रादेशिक परिवहन कार्यालयातील म्हणजेच RTO मध्ये अनेक महत्वाची कामंही प्रशासनाकडून पूर्ण रोखण्यात येणार आहेत. ही कारवाई RTOचे अधिकारी रुपाली खडसे, प्रणिता मुनफन आणि अनेक त्यातील अधिकारी आहेत त्यांच्याकडून केली जातीये. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: मानवी तस्करीच्या विरोधात कृतीशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आर्ष कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, रत्नागिरी जिल्ह्यात ना गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणांतील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे. रत्नागिरी शहराला सुमारे 90% पाणी पुरवठा करणारे शीळ धरण ओव्हरफ्लो झालं असून शहराच्या पाणी टंचाईचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मिटला आहे. याशिवाय दापोलीतील सुकोंडी आणि पंचनदी जी आहे आणि पंचनदी धरणं 100% भरली असून जिल्ह्यातील म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील 20 धरणांमध्ये 50%हून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे शहरातील पाणी पुरवठ्याचा कालावधी वाढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे रत्नागिरी जिल्ह्यात चांगलाच पाऊस पडलेला आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा, हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता, सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरस।

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आपल्या अहिल्यानगरमधील भिंगारे येथील विजय लाईन परिसरातून जाणाऱ्या महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्यानं नागरिक आणि प्रवाशांना दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या अनेकांना नाकावर हात ठेवून प्रवास करावा लागत असून या समस्येमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. तर लवकरात लवकर प्रशासनानं पालिकेनं हा कचरा जो आहे तो स्वच्छ करावा अशी नागरिकांची मागणी आहे. तर त्याचबरोबर नागरिकांनी देखील आपल्याच आजूबाजूला आपल्याच इथे कचरा टाकू नये हे देखील खूप महत्वाचं आहे. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचे अंतरंग मध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते. मंडई 3 जुलै म्हणजेच उद्या आपल्या अहिल्यानगर मध्ये श्री सत्य साई बाबा यांचा दिव्य पादुका रथ येणार आहे. याच निमित्त आपण गप्पा मारणार आहोत. याच निमित्त गप्पा मारण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगर मधील श्री सत्य साई बाबा सेवा समितीच्या आध्यात्मिक विभाग प्रमुख प्रोफेसर ज्योती कुलकर्णी. नमस्कार मॅडम.
3: नमस्कार.
2: तर मॅडम, येत्या 3 तारखेला आपल्या अहिल्यानगर मध्ये रथयात्रा होती आहे, तर त्याचं महत्व काय?
3: श्री सत्यसाई सेवा समिती गेली अनेक वर्ष अहमदनगर मध्ये काम करते. आज 65 वर्षांचा कालावधी झालाय. लोकांमध्ये जागृती करणं, सत्य, धर्म, शांती

0: आपण वातावरणात बाहेर मोकळ्या हवेत चक्कर मारली तर आपल्याला भरपूर ओझोन म्हणजे ज्याच्यामुळे प्राणवायू आपल्याला मिळू शकतो तो हवेत उपलब्ध असतो. तर तो प्राणवायू संकलित करण्यासाठी ग्रहण करण्यासाठी आपण घराबाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी लवकर ब्राह्ममुहूर्तावर उठणं आवश्यक आहे. त्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर प्रथम ओंकार करायचा, आपला श्वसन मार्ग कार्यरत करायचा, सुप्रभातम म्हणायचं आणि मग नंतर सकाळी नगर संकीर्तन आताही होणार आहे, सर्वदूर होत असतं. या नगर संकीर्तनचा फायदा म्हणजे आपल्या शरीराला चालना मिळते आणि शरीराच्या चालनेबरोबरच आपलं रक्ताभिसरण सुरू होऊन आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार त्रास देत नाही. मुख्य म्हणजे आपण अतिशय निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याच्या मार्गाकडे आपली वाटचाल सुरू होते.
1: आणि तसं खरं म्हणजे हा जो सेवा समितीचा जो काम आहे खरं म्हणजे ते खूप मोठं आहे आणि आज त्याबद्दल आपण कितीही बोललं तरी ते कमीच पडणार एवढं काम आहे जेवढं तुम्ही सांगितलं त्याबद्दल. पण ही जी यात्रा आपल्या नगरमध्ये येते तर ती यात्रा काय संदेश देते?
0: ती यात्रा म्हणजे एकमेकांना सहाय्य करा आणि जे फुटप्रतीला शिकवलं गेलेलं आहे त्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या गावातन सुद्धा तोच सत्यसाईबाबांचा जो संदेश आहे हेल्प एव्हर हर्ट नेव्हर किंवा मदत करणारे हात हे प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. तर अशी एकमेकांना मदत करा आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीची तत्व जोपासा, वृद्धिंगत करा आणि त्याचं पुढच्या पिढीला त्याचा फायदा होऊ द्या. हा पहिला हेतू आहे. आणि सत्यसाईबाबांनी त्यांच्या महानिर्वाणापूर्वी सांगितलं होतं की घरोघरी अनेक भक्तांनी त्यांना बोलवलं होतं आणि तसं असतं आपली साधे दोन मुलांची किंवा दोन मुलींची मैत्री झाली थोडीशी एक दोन भेटी झाल्या तरी लगेच आपण म्हणतो तू ये ना आता माझ्या घरी. म्हणजे आपल्याला थोडंसं आपले सूर जुळले की ती व्यक्ती आपल्या घरी यावीशी वाटते. आता मग ते शेवटी भगवंतच आहेत त्यांनी आपल्या घरी यावं हे प्रत्येक भक्ताला वाटतं. या पादुकांच्या रूपाने ज्या ज्या भक्तांनी इच्छा केली आहे त्यांच्या घरी त्या पादुका आपले साई भक्त घेऊन जाणार आहेत. त्यासाठी आमचे दोन चार व्हॉलेंटियर्स आहेत ते गाडीतनं पादुका घेऊन जातील, पादुकांचं पूजन होईल. म्हणजे प्रेम भावना जोपासणं हेच पहिले ह्या रथयात्रेचं उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर शिस्तीत वागणं, जे ठरवलं किंवा ज्या पद्धतीने काम करायचं असेल त्याच पद्धतीने करायचं. म्हणजे मी आणि माझं हे दोन शब्द आपल्या आयुष्यातनं दूर करायचे आणि आपण आणि आपलं हे दोन शब्द आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा हा मुख्य रथयात्रेचा उद्देश आहे.
1: मॅडम भक्ती जागृत करण्यासाठी, भक्तांमध्ये भक्ती जागृत करण्यासाठी, कारण आणि काही जण असेही असतात ज्यामध्ये ज्यांच्यामध्ये भक्ती नसते तर ती जागृत करण्यासाठी काय केलं जाणार आहे या यात्रेमध्ये?
0: बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे हा. बरेचसे असे असतात की ज्यांची देवावर श्रद्धाच नसते आणि आपण त्यांना सक्ती करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा जीवनात अडचण येते तेव्हा कुठंतरी त्यांचं जे श्रद्धास्थान असतं तिथे त्याचं त्या व्यक्तीचं किंवा त्या शक्तीचं ते स्मरण करतात, त्यांनाच प्रार्थना करतात आणि प्रत्येक व्यक्तीला ह्याची गरज लागतेच. तर आता हे भक्तीचं जे आहे या भक्तिमार्गामुळे त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, भजन. भजनामध्ये तुम्ही सगळ्या देवांची नावं घेता आणि जो चिंतेत असतो, जो काळजीत असतो, ज्याला आयुष्यामध्ये कुठलं तरी दडपण आहे तर तो ते भजनाचं ताल, सूर, लय ह्याच्यामध्ये जर तो 5 ते 10 मिनिट जरी बसला तरीही त्याला त्याची चिंता, त्याची काळजी थोडीशी दूर व्हायला मदत होते. आणि त्याबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे आपल्याला टाळ्या वाजवायला सांगतात. तर आपल्या ह्या टाळ्या ज्या आहेत तर आपले तळहात जे आहेत ह्या तळहातामध्ये आपले प्रेशर पॉइंट्स हे इतके मोठ्या प्रमाणात आहेत की ह्या टाळ्यांमुळे आपले ते प्रेशर पॉइंट सगळे जागृत होतात आणि ते तिथे दाब मिळाल्यामुळे टाळ्या वाजवताना आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि हे आपल्या चिंता किंवा हे सगळं दूर व्हायला मदत होते. त्यामुळे मन शांत

0: प्राप्त होतं. म्हणजे ही आध्यात्मिकता जागृत करणं हा एक हेतू असतो ह्या कार्य. आणि त्यामुळेच भक्तिभाव जागृत होतो असं आमची संकल्पना आहे. म्हणजे ही आमचीच अशी नाही, जे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचा भक्तिभाव जागृत करा. कारण कुठेतरी आपल्याला श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांच्या बाबतीत कोणीही चॅलेंज करू शकत नाही. प्रयत्नांती परमेश्वर हे आपलं तत्व आहे, हा आपला सुविचार आपण लहानपणापासून शिकतो. पण ते प्रयत्न करताना आपल्याला एक आत्मविश्वास जो आवश्यक असतो, तर तो आत्मविश्वास या भक्तीतनं येतो. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा, प्रेम ईश्वर हे ईश्वर प्रेम हे. तर म्हणजे असं तुम्ही ह्याच एका बालाजीलाच नमस्कार केला पाहिजे, देवीलाच कोल्हापूरच्या देवीलाच नमस्कार केला पाहिजे, रेणुकामातेलाच नमस्कार केला पाहिजे, अष्टविनायकालाच केलं पाहिजे असं काही नाही. कुठल्याही देवाचं नामस्मरण करा, ते परमेश्वर एकच आहे. अल्ला काय, ईश्वर काय, येशू काय, महावीर काय, बुद्ध काय, सगळे देव अतिशय चांगली शिकवण देतात, चांगलं मार्गदर्शन करतात आणि आपल्याला भक्ती मार्गालाच लावतात. आणि भक्ती मार्गाची गरज आहेच आहे. फक्त काही लोक असे, म्हणजे ठीक आहे तुम्ही ज्यांना मंदिरात जायचं नाही नका जाऊ. काही वेळेस मला स्वतःला सुद्धा फार गर्दी असली ना की त्या गर्दीत जायला आवडत नाही. पण तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी तुम्ही चिन्मुद्रा घेऊन तुमच्या आवडीच्या देवाचं, आणि देव सोडा तुमच्या आई वडिलांचं स्मरण करा. ते देवच आहेत, त्यांनी तुम्हाला, आईनी तुम्हाला ह्या जग दाखवलं, ह्या जगात आणलं. वडील आपले जन्मदाते आहेत, त्यांचं स्मरण करा. पण कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. तर ही जी देवप्रीती, पापभीती आणि संघनीती हे जे आहे ते महत्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर एक आपलं भारतीय संस्कृतीचं वचन, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या घरामध्ये मुलींचं कोड कौतुक होतं, मुलींचं स्वागत होतं, बहिणींना रिस्पेक्ट दिला जातो, आदर केला जातो बहिणींचा, किंवा घरातल्या महिलांचा, आईचा, काकूचा, आजीचा, त्यांचाही आदर केला जातो, त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे भरभरून नांदतं. आणि म्हणून बालिकांचंही स्वागत व्हावं ही एक प्रेरणा आम्हाला कार्य करताना सतत असते. महिलांना पुटप्रतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा आदर आणि सत्कार केला जातो, महत्त्व दिलं जातं. किंबहुना स्त्री आहे म्हणूनच ह्या जगाची निर्मिती होते. हे तत्व सत्यसाई बाबांनी सगळ्या भक्तांना अनेक उदाहरणातनं सांगितलेलं आहे.
1: नक्कीच. आणि मॅडम मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सत्यसाई बाबांचं एक म्हणणं होतं की समाजसेवा करत राहा, लोकांची मदत करत राहा, तर या यात्रेमुळे समाजसेवेची प्रेरणा कशी लोकांना मिळेल?
0: या यात्रेमधून आपण समाजामध्ये जे ठिकठिकाणी आपण हारत फिरवणार आहोत, तर तिथे अन्नदानाचे कार्यक्रम आहेत, काही ठिकाणी आरोग्यासाठी म्हणजे काय म्हणतात वैद्यकीय सेवा जिथे जिथे गरज आहे ते सुद्धा आपण कॅम्प्स आयोजित केलेले आहेत. आणि एकूणच जे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात मुलांकडून किंवा साई भक्तांकडून, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे छोट्या मोठ्या गोष्टीतनं संदेश दिलेले आहेत. कुणाला दुखावू नका. आता ह्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तर एक राजा असतो, त्याच्या दरबारात अनेक तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात. आणि एक दिवस काय होतं, राजा नेहमीच तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करायचा. पहाटे राजाला काहीतरी एक विचित्र स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये राजाला असं दिसतं की त्याचे सगळेच्या सगळे दात एकाच वेळेस सगळे पडून गेलेत. तो चक्रावतो की अरे सकाळी सकाळी आपल्याला असं काहीतरी विचित्र स्वप्न पडलं. दरबार जेव्हा भरतो तेव्हा राजा दोन तज्ज्ञ म्हणजे ज्योतिष भविष्य सांगणाऱ्या अशा पंडितांशी बोलायला लागतो. तर त्यातला पहिला पंडित म्हणतो, राजा, राजेसाहेब, तुमचं हे जे स्वप्न आहे की तुमचे सगळे दात पडले, ह्याचा अर्थ तुमचे सगळे नातेवाईक एका पाठोपाठ एक ह्या जगातनं निघून जाणार आहेत, मरून जाणार आहेत. राजाला ह्या उत्तराचा खूप राग येतो. राजा त्याला फरमान काढतो की ह्याला ताबडतोब कैद करा तुरुंगवासच. त्याच वेळेस राजा दुसऱ्या पंडिताला विचारतो की तुम्ही काही मला सल्ला देऊ शकता, तुम्ही ह्या स्वप्नाचा काय अर्थ सांगाल. तो म्हणतो राजेसाहेब आपण अतिशय दीर्घायुषी आहात, तुमचं मरण तुमचा एकही नातेवाईक पाहणार नाही. इतकं उत्तम आरोग्य आणि इतकं दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभणार आहे. राजा खूप खुश होतो. खरं म्हणजे दोन्ही उत्तरांचा अर्थ एकच आहे. राजा दीर्घायुषी आहे, त्याचं मरण कोणी नातेवाईक पाहणार नाही, म्हणजे सगळे बाकीचे नातेवाईक जातील, राजा राहणार आहे. अर्थ एकच आहे, पण ती सांगण्याची पद्धत, यालाच म्हणतात वाणिका विवेक. की सत्यसाईंनी अनेक वेळा आम्हाला सांगितले सत्यम ब्रुहेत प्रियम ब्रुहेत न ब्रुहेत सत्यम अप्रियम. म्हणजे अप्रिय गोष्टी तुम्ही जास्त सांगायला बोलायला जाऊ नका, माणसं दुखावली जातात. पण तुम्ही त्याच तत्वावर सत्यापासून दूर जाऊ नका. सत्य बोललंच पाहिजे, पण ते अशा पद्धतीने बोला की ते समोरच्याला त्रासदायक जाचक होणार नाही. तर सगळ्या मार्गांनी ह्या समितीमधून सत्यसाईबाबांच्या तत्वांनी कार्य केलं जातं. आणि ही प्रेमरथवाहिनी आहे, हे अन्नदानही करत आहे, सर्वांमध्ये एकी निर्माण करण्यासाठी निराळे कार्यक्रम चाललेत. आध्यात्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमातनं सत्यसाईंचे सगळे संदेश दिले जाणार आहेत. सर्वजण एक येत आहेत, भजन करतायत, नंतर भोजनही होतच आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा इथे आपण अहमदनगरमध्ये 56 भोगचा कार्यक्रम करणार आहोत. आता ह्याच्यातनं प्रत्येक घरून निरनिराळे 2-2, 4-4, 5-5 पदार्थ येणार आहेत आणि एकत्रित ते परमेश्वराला अर्पण होऊन आपणच खायचे, ते परमेश्वर थोडाच खातो, पण त्या निमित्ताने आपण सगळे आनंदाने एकत्र येतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला काय जीवनात आनंद हवाय, समाधान हवंय आणि थोडीशी मजा. जेव्हा आनंद मजा ह्या गोष्टी असतील, तिथे सगळेजण आपोआप खेचले जातात, एकत्र येतात. तर हा प्रेमधागा बांधणं आणि प्रेमाची भावना जोपासणं हे या प्रेम प्रवाहिनी रथयात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते आपण सफल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचे सुद्धा अगदी जे नियम आखून दिलेले आहेत, आपण पोलीस डिपार्टमेंटची परवानगी घेतलेली आहे, रथाचं सगळी रथयात्रा ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता व्यवस्थित आहे ना, कुठे काही इलेक्ट्रिकल वायर्स वगैरे खाली नाहीत ना, म्हणजे आपल्या समाजालाही त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर आपलं जे उद्दिष्ट आहे रथयात्रेचं, सगळ्यांना पादुकांचं दर्शन व्हावं. कारण त्या शेवटी आशीर्वाद दिलेल्या पादुका आहेत, या पादुका घरोघरी जाणार आहेत, म्हणजे सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे. मग अशी मी सांगितलं की आपल्याला आपली मैत्रीण किंवा आपला मित्र घरी यावा, ही भावना जितकी प्रेमाची असते तसंच प्रत्येकाला आपला परमेश्वर, आपलं श्रद्धास्थान आपल्या घरी 2-5 मिनिटांसाठी तरी यावं ही इच्छा असते, ती पूर्ण होणार आहे. आणि सगळे आनंदाने हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करत आहेत.
1: आणि मॅडम, सत्यसाईबाबांचे महत्वाचे तत्व किंवा महत्वाचे संदेश कोणते ज्यांनी जे त्यांनी भक्तांना दिलेत आणि या रथयात्रेमध्ये ते साध्य होणार आहेत?
0: उठल्यापासून म्हणजे सकाळ जी आपली सुरू येते, तर पहिलं तत्व आहे स्टार्ट द डे विथ लव, फील द डे विथ लव, एंड द डे विथ लव. म्हणजे तुम्ही प्रत्येक काम करताना दिवसाची सुरुवातच तुमचं मृदू बोलणं, शांतपणाने वागणं, पण प्रभावी आपलं वर्तन पाहिजे. त्याचबरोबर दिवसाचा शेवटही आपण आज दिवसभर काय कोणाला त्रास दिला का, कोणाला दुखावलं का, याचं मनन करणं, याचं चिंतन करणं तेही महत्वाचं आहे. आणि आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तरही आपल्याला म्हणजे ओंकार, सुप्रभातम, नामस्मरण हे फार गरजेचं आहे. कारण मन तुमचं शांत असेल तरच त्या शांत मनामध्ये नवीन नवीन आणि चांगले विचार रुजले जातात, जोपासले जातात आणि तेच तुमचं व्यक्तिमत्व किंबहुना तुमचं करिअर विकसित करण्याला मदत करतात. हे त्यांचे पहिले म्हणजे सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा. खरं बोला, प्रेमाने वागा, धर्माचरण करा. सत्य, धर्म, शांती. शांती म्हणजे घरातही पहा, घरात शांतता असेल तर त्या घरात आनंद असतो. सारखं घरात जर वादावादी, आरडाओरडा हे ज्या घरात असतं त्या घरात कधी सुख लागत नाही. किंबहुना त्या घरातल्या व्यक्तींना असं होतं की घरात आलं की कटकट डोक्याला, त्याच्यापेक्षा जरा बाहेरच जावं. म्हणजे बरेच जण मग असं होतं की बाहेर सारखं जेवढा वेळ बाहेर आहे तेवढा वेळ आम्ही आनंदी असतो. तर म्हणून शांती ही फार महत्वाची असते. तर ती आपल्या घरापासून निर्माण करायची. मतभेद असतात, मतभेद असले म्हणून खूप वादावादी करून ते प्रश्न सुटत नसतात. चर्चा करून शांतपणाने बोलूनच ते प्रश्न सुटतात. प्रेमाची भावना, आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा त्याची चर्चा केली की प्रेम असेल तरच माणसाला ओढ राहते. आणि ज्या घरात प्रेमाचं किंवा ज्या समाजात प्रेमाचं वातावरण आहे, प्रेमाच्या भावना आहेत, त्याच समाजामध्ये प्रगती, उन्नती ह्या गोष्टी होत असतात. आणि अहिंसा, माझ्या हृदयात देव आहे, माझ्या भावना जेवढ्या महत्त्वाच्या आहेत तेवढ्याच समोरच्याच्या हृदयात. अगदी झाडूवाला असो, काही कुठली छोटी मोठी कामं करणारा, ज्याला आपण अगदी साधा माणूस म्हणतो, त्याला सुद्धा त्याच्याही भावना आहेत. हल्ली सगळेच जण हुशार आहेत. दुसऱ्याचा रिस्पेक्ट करणं, दुसऱ्याला आदर सन्मान देणं, त्यांच्याशी नीट बोलणं हे फार गरजेचं असतं. मामीवरच्या अधिकारावर आहे म्हणून मला समाजामध्ये साधं काम करणारं, छोटं काम करणाऱ्यांचे अपमान करण्याचा अधिकार नाही. हे सत्यसाईबाबांचं पहिलं तत्व म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी सांगितले की तुम्ही, आम्ही लीडर म्हणून अनेक वर्ष कामं करतो, पण लीडर तुम्ही लीडरशिप करता, तुम्हाला मान सगळे देतो, पण ज्या वेळेस तुमच्या समितीमध्ये, तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्याकडे तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे जर कोणी दुखावला गेला आणि तक्रार करत आला, तर त्या 90 साली सत्यसाईंनी सांगितलं, फर्स्ट यू शुड से सॉरी. कोणीतरी तुमच्या विचारांनी, तुमच्या निर्णयांमुळे दुखावला गेला आहे, त्याला काहीतरी त्रास होतोय, तुम्ही पहिली त्याची माफी मागा, त्याच्याशी बोला, अरे काय तुला काय त्रास होतो, हे असंच ठरवलं, ते प्रश्न सोडवायला मदत करा. पण लीडर म्हणजे मी अधिकारी, मी प्रमुख आणि मी म्हणेन तेच होणार, हे नाही. तर लीडर हा अत्यंत नम्र पाहिजे, सर्वसमावेशक वृत्ती त्याची पाहिजे आणि सर्वांना वेळी अवेळी काम करण्याची, त्यांच्यासाठी मदत करण्याची लीडरची तयारी पाहिजे. ही खरी लीडरशिप. तर असे चांगले चांगले विचार त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि हे समाजामध्ये पसरावेत. पूर्वी सत्यसाई सांगायचे की माय लाईफ इज माय मेसेज. कारण ते स्वतः सगळं उठल्यापासून झोपेपर्यंत उठले, कॉफी प्याले, स्वतःची कब्बशी स्वतः धुणार, आंघोळ केली स्वतःचा गाऊन स्वतः धुणार, स्वतःची खोली स्वतः झाडणार, स्वतःसाठी ते स्वतः अन्न सुद्धा

0: प्रसाद काही काही आणून द्यायला लागले. झोपताना स्वतःचा बिछाना ते स्वतः टाकायचे, स्वतः बाथरूम सुद्धा ते स्वतः स्वच्छ करायचे. म्हणजे स्वावलंबन हे त्यांनी स्वतःच्या कृतीतनं दाखवलं होतं. त्यावेळेस माय लाईफ इज माय मेसेज हा संदेश त्यांनी दिला. पण आत्ता त्यांच्या महानिर्वाणाच्या आधी त्यांनी नाऊ युअर लाईफ इज माय मेसेज, म्हणजे तुम्ही कसे वागताय, तुम्ही चांगलं बोलताय का, तुम्ही मदत करताय का, तुम्ही प्रेमाने राहता का, तुम्ही सेवा करता का, तुम्ही समाजामध्ये 100 रुपये मिळाले ना 10 रुपये समाजाच्या गरजू लोकांसाठी बाजूला ठेवा. तर हा जो प्रकार आहे समाजामध्ये अन्नदानासाठी आहे, वैद्यकीय सेवेसाठी आहे, किंवा एक दानधर्म हा गरजेचा असतो त्यासाठी, ही जी तत्व सत्यसाईंनी सांगितली त्याप्रमाणे आपण वागतोय का हे प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे, त्याच्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. आणि हाच सत्यसाईबाबांचा प्रमुख हेतू किंवा उद्देश जो समाज जागृतीचा आहे, तर तो ह्या प्रेम प्रवाहिनी रथयात्रेमधून सर्वदूर नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
1: नक्कीच मॅडम. आणि सत्यसाईबाबांचे खरं म्हणजे संदेश पण खूप महत्वाचे आहेत, त्यांनी सांगितलेले विचार पण खूप महत्वाचे आहेत. आणि भक्तांनी या पादुकांची यात्रा आहे त्यानुसार त्यावेळी देखील असंच वागावं अशी आपण अपेक्षा करूयात. तर आज रेडिओ नगर 90.4 FM वर तुम्ही याबद्दल सांगत आहात आणि हे ऐकत राहावं असं वाटतं, एवढे छान विचार आहेत. पण वेळोअभावी आपल्याला थांबावं लागेल. पण जे यात्रेमध्ये सहभागी होणारे भक्त आहेत त्यांना तुम्ही आज काय सांगाल की कशाप्रकारे त्यांनी तिथं सगळे शिस्तीचं पालन करावं किंवा सगळ्या गोष्टी नीट करावं?
0: ज्या पहिलं म्हणजे वेळ पाळणं हे फार महत्वाचं असतं, कारण आपल्याकडे खूप थोड्या वेळासाठी हा रथ आणि या पादुका येणार आहेत. आपल्याकडे साधारण काष्टीला आपण रथ आणि पादुका आपल्या ताब्यात घेणार किंवा आपण स्वीकारणार आहोत. तर तिथून नगरमध्ये पोहोचायला दुपारचे 3 वाजतील. त्यानंतर संकेत चौक ते नंदनवन लॉन ही छोटीशी मिरवणूक होणार आहे. सगळ्यांनी वेळेत तिथे हजर राहावं. सत्यसाई समितीच्या नियमाप्रमाणे पुरुषांनी पांढरी वस्त्र, पांढरे सफारी किंवा पांढरे ड्रेस, पॅन्ट शर्ट, जब्बा पायजमा हे परिधान करावं. महिलांना कुठल्याही साड्या किंवा पंजाबी ड्रेस ओढणीचे हे घालण्याचं. शांतपणाने सगळ्या गोष्टी व्हाव्यात, आरडाओरडा नको, कुठलेही अंग विक्षेप नको. जे होईल ते आपले नीतिमत्ता, आपली संस्कृती ह्याचा आदर करून त्याच्या नियमाने सगळं होणार आणि तसंच होत असतं नेहमी. त्यानंतर रात्री कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर संकीर्तन आणि शेवट त्या दिवशी आम्ही दुपारी 3 वाजता पुन्हा रथयात्रा सुरू करणार. नंदनवन लॉन्सपासून आयुर्वेद कॉलेजचा कॉर्नर, त्यानंतर दिल्ली गेट, त्यानंतर पंचमुखी मारुती, त्यानंतर सारडा कॉलेज हिंद सेवा मंडळाच्या समोर रथ 10 मिनिटांसाठी थांबेल. त्यानंतर प्रेमदान चौक, मग प्रोफेसर चौकामध्ये पुष्पवृष्टी होणार आहे आणि त्यानंतर नित्यसेवा, पाईपलाईन रोड, असे भिस्तबागचं रस्ता, ह्या सगळ्या मार्गांनी रथ आपण मिरीला नेणार आहोत. मिरी इथेही सत्यसाईबाबांचं अनेक वर्ष काम झालेलं आहे, कार्य झालेलं आहे. आणि तिथून आपण संभाजीनगरच्या समितीकडे हस्तांतर करण्यासाठी देवगडला रथ नेणार आहोत. तर सर्वांनी सगळ्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं आणि सर्व शिस्तीचं पालन करावं ही अपेक्षा आहे. आणि आपल्याकडे ह्या पादुका पुटपरतीहून एवढ्या आलेल्या आहेत, आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत, तर नगरच्या सगळ्या भक्तांनी त्याचं दर्शन घ्यावं, आनंद घ्यावा, एवढीच एक अपेक्षा आहे. जय साईराम.
1: उद्या म्हणजेच 3 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये श्री सत्यसाईबाबा यांचा दिव्य पादुका रथ येणार आहे. याच निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपल्या अहिल्यानगरमध्ये होणार आहेत. याच निमित्त आपण गप्पा मारल्या आपल्या अहिल्यानगरमधील श्री सत्यसाईबाबा सेवा समितीच्या आध्यात्मिक विभाग प्रमुख प्रोफेसर ज्योती कुलकर्णी यांच्याशी. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत.
2: हाय हॅलो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, या आपल्या सुंदर अशा शोची सुरुवात करायच्या आधी मला एक खूप छान विचार आठवतोय जो मला तुम्हाला सांगायचा आहे. तर मंडळी, यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असू शकते, पण आनंदी राहण्याची गुरुकिल्ली एकच आहे आणि ती म्हणजे आजच्या दिवसाचा मनापासून आस्वाद घेणं. भूतकाळ बदलता येत नाही आणि भविष्य अजून आलेलं नाहीये, आपल्या हातात आहे तो फक्त आजचा हा सुंदरसा क्षण. आणि म्हणूनच मी म्हणतीये, काल काय झालंय ते विसरून जा, उद्या काय होईल याची तुम्ही काळजी सोडा. आजचा दिवस तुमचा आहे, तो हसून खेळून आणि पॉझिटिव्ह राहून जगा, कारण तुमचं एक छोटस हसू कोणाचा तरी संपूर्ण असा दिवस बदलू शकतं. चला तर मग याच पॉझिटिव्ह ऊर्जेसह सुरू करूयात आपला हा आजचा शो. पण त्याआधी ऐकूयात हे सुंदर असं गाणं. थोड्याच वेळात भेटूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पृथ्वी आई थकली आता, कुशीत नाही तिची सावली. अहिल्या नगरकरांनो सांगा, माणूस की आपली कुठे हरवली. हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आज आपण एका अशा विषयावरती बोलणार आहोत ज्या आजाराबद्दल आपण बोलणार आहोत. त्याचं नाव तुम्ही कधी ऐकलं सुद्धा नसेल, पण त्याची माहिती असणं प्रत्येक स्त्रीसाठी, प्रत्येक कुटुंबासाठी अत्यंत गरजेचं आहे. या आजाराचं नाव आहे शिहान सिंड्रोम. हो, नाव थोडंसं वेगळं आहे, पण हा आजार जो आहे ना तो प्रसूतीशी म्हणजेच बाळंतपणाशी जोडलेला आहे. जेव्हा एखाद्या महिलेची डिलिव्हरी होते आणि दुर्दैवानं त्यावेळी खूप जास्त रक्तस्राव होतो, ज्याला मेडिकल भाषेमध्ये PPH म्हणतात, तेव्हा शरीरामध्ये रक्ताची इतकी कमतरता होते की आपल्या मेंदूमध्ये असलेली एक अतिशय महत्वाची ग्रंथी जी असते ना, तिला पुरेसा रक्त पुरवठा होत नाही आणि रक्त न मिळाल्यामुळे ही ग्रंथी निकामी होते किंवा डॅमेज होते. यालाच म्हणतात शिहान सिंड्रोम. आता जर तुम्ही विचाराल की ही ग्रंथी डॅमेज झाली तर काय होईल, तर सखींनो, ही प्युटिऑटरी जी ग्रंथी आहे, या ग्रंथीचं नाव आहे, आपल्या शरीरातील सर्व हार्मोन्सवरती ती नियंत्रण ठेवत असते. त्यामुळे हा आजार झाल्यास प्रसूतीनंतर काही विशिष्ट अशी लक्षणं दिसू लागतात, जसं की बाळंतपणानंतर आईला अजिबातच दूध न येणं, प्रसूतीनंतर मासिक पाळी पुन्हा सुरूच न होणं, सतत प्रचंड थकवा जाणवणं, BP कमी होणं, अचानक वजन वाढणं किंवा कमी होणं, अशा गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात. आणि बऱ्याचदा काय होतं माहितीये का, बाळंतपणाच्या धावपळीमध्ये आणि बाळाच्या संगोपनामध्ये महिला स्वतःच्या या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं की थकवा तर बाळंतपणामुळे असेल, पण सखींनो, जर प्रसूतीच्या वेळी जास्त ब्लिडिंग झालं असेल ना, तर ही लक्षणं दिसत असतील तर त्वरित तुम्ही तुमच्या गायनॉकॉलॉजिस्टला वगैरे दाखवण्याची गरज आहे, तज्ज्ञांची मदत घेणं गरजेचं आहे. हा आजार पूर्णपणे बरा होत नसला तरी सुद्धा योग्य वेळी निदान झालं तर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीच्या मदतीनं महिला अगदी सामान्य आणि निरोगी आयुष्य जगू शकते. आणि म्हणूनच म्हणते मंडळी, मातृत्व हा जगातील सगळ्यात सुंदर अनुभव आहे, पण या अनुभवामध्ये स्वतःच्या आरोग्याशी अजिबात तडजोड करू नका. आई सुरक्षित असेल तर बाळ सुरक्षित.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही

0: सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
1: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
0: चला मिळून संकल्प करू,
1: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
0: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
1: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
0: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
1: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
0: आणि 90 11 02 64 95.
1: आमचा पत्ता आहे
0: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी गोष्टी. तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, रोज सकाळी किंवा रात्री स्वयंपाक करताना एक प्रश्न आपल्याला नेहमी सतावतो की या उरलेल्या चपात्यांचं काय करू. परत तेच ते चपातीचे लाडू किंवा फोडणीची पोळी करून घरचे सुद्धा नाक मुरडत असतील बरोबर. तर आज त्याच उरलेल्या चपात्यांपासून आपण बनवणार आहोत चायनीज स्टाईल चपाती चिली कुटके. हो, ऐकूनच तुम्हाला पाणी सुटलं असेल, पण ही रेसिपी जराशी हटकी आहे तर पटकन नोट डाऊन करून घ्या. तर साहित्य तर अगदी सोपंच आहे. रात्रीच्या उरलेल्या किंवा उरलेल्या 3-4 चपात्या, बारीक चिरलेला कांदा, शिमला मिर्च आणि कोबी, 1 चमचा आले लसूण पेस्ट, सोया सॉस, रेड चिली सॉस आणि टोमॅटो केचप आणि चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे बरं का. सर्वात आधी आपल्या चपात्यांचे कडक किंवा थोडेसे कुरकुरीत तुकडे करून घ्या. आता तुम्ही त्यांना तव्यावरती थोडंसं तेल टाकून कडक सुद्धा करू शकता. आता कढईत घ्या 2 चमचे तेल, त्यामध्ये टाका आलं लसूण पेस्ट आणि मस्तपैकी परतून घ्या. त्यानंतर त्यामध्ये कांदा, शिमला मिरची आणि कोबी हाय फ्लेमवरती म्हणजेच मोठ्या आचेवरती फक्त 2 मिनिट टॉस करा. चायनीज सारखं क्रंची राहिलं पाहिजे बरं का, त्यामुळं फक्त 2 मिनिट, जास्त करू नका. आता यामध्ये टाका 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा चिली सॉस आणि 2 चमचे टोमॅटो केचप. सगळं छानपैकी मिक्स करा आणि शेवटी चपातीचे तुकडे आणि चवीपुरतं मीठ घालून गॅस मोठ्या आचेवरती ठेवून सगळं काही एकत्र करा आणि वरून टाका भरपूर अशी कोथिंबीर किंवा कांद्याची भात. बस तुमचा गरमागरम चटपटीत इंडो चायनीज चपाती चिली तयार. कोणाला कळणार सुद्धा नाही की हे उरलेल्या चपात्यांचं ब्रेकफास्ट आहे. मुलं तर अगदीच आवडीनं खा. तर मंडळी नक्की हा पर्याय ट्राय करा आणि उरलेल्या चपात्यांचा अशीच मस्तपैकी स्वादिष्ट डिश बनवा. अशाच हटके रेसिपीजसह आणि नवनवीन गोष्टींसह भेटूया एका छोट्याशा ब्रेक नंतर. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: बॅक मंडळी गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सखींनो, बऱ्याचदा असं होतं ना की आपल्याला संध्याकाळी एखाद्या लग्नाला, पार्टीला किंवा फंक्शनला जायचं असतं आणि चेहऱ्यावरती मात्र थकवा दिसत असतो, फेशियल करायला वेळ नसतो आणि बाजारातले महागडे स्क्रब वापरून कधी कधी स्किन ही ड्राय सुद्धा पडू शकते. तर आज अशा वेळी वापरायचा एक मस्त पैकी जुगाड म्हणजेच टोमॅटो कॉफी ब्युटी हॅक. हा हॅक मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हा हॅक चेहऱ्यावरील टॅनिंग म्हणजेच काळेपणा दूर करेल आणि चेहऱ्यावरती आणेल इन्स्टंट असा ग्लो. यासाठी आपल्याला काय हवंय तर फक्त 3 गोष्टी. 1 पिकलेला टोमॅटो अर्धा कापलेला, 1 चमचा कॉफी पावडर, 1 चमचा पिठी साखर किंवा मध. आता कसं वापरायचं तर सर्वात आधी आपला चेहरा स्वच्छ पाण्यानं धुवा. आता जो अर्धा कापलेला टोमॅटो आहे ना, त्यावरती 1 चमचा कॉफी पावडर आणि थोडीशी साखर किंवा मध टाका. हा टोमॅटो हातानं पकडून तुमच्या चेहऱ्यावरती गोलाकार पद्धतीनं हलक्या हातानं घासून मसाज करा. गाल, कपाळ, नाक आणि मानेवरती 2 ते 3 मिनिट छानपैकी स्क्रब करा. टोमॅटो हलकासा दाबा जेणेकरून करून त्याचा रस चेहऱ्याला लागेल. टोमॅटो मध्ये कसं असतं की नॅचरल ऍसिड टॅनिंग घालवत आहे, त्यामुळं कॉफी सुद्धा चेहऱ्याचा रंग उजळवते आणि साखर ही डेड स्किन जी आहे ना ती काढून टाकते. मसाज झाल्यानंतर 5 मिनिट हे असंच चेहऱ्यावरती राहू द्या आणि नंतर थंड पाण्यानं चेहरा धुवून टाका. बस झालं तर आरशात बघा, तुमचा चेहरा एकदम फ्रेश, मऊ आणि चमकदार दिसेल. अशा महागड्या फेशियलपेक्षा सुद्धा भारी ग्लो येतो यानं. तर सखींनो, आज संध्याकाळी कुठे बाहेर जाताना हा हॅक नक्कीच ट्राय करा आणि मला सांगा की ग्लो कसा आलाय. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसह भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: नावे माझे तुझ्या मनभर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सर सर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर सरीवर सर.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, अनेकदा काय होतं की घरामध्ये कचऱ्याचा एकच डबा असतो, त्यामध्येच भाजीपाल्याचे अवशेष, उरलेलं अन्न, प्लास्टिकच्या पिशव्या, कागद आणि काचेचे तुकडे हे सगळं काही आपण एकत्र करतो. तर याच विषयी आज आपण बोलणार आहोत आणि कचऱ्याचं वर्गीकरण हा विषय घेऊन मी आली आहे तुम्हाला भेटायला. तर मंडळी, हे सगळं आपण एकत्र गोळा करतो आणि तो डबा तसाच कचरा गाडीमध्ये रिकामा करत असतो. पण मित्रांनो, आपण हा एकत्र केलेला कचरा म्हणजेच आपल्या पर्यावरणासाठी एक खूप मोठा धोका आहे बरं का. कचरा वेगळा करणं फार सोपं आहे आणि गरजेचं सुद्धा. तर आपल्याला दोन डबे वापरायचे आहेत. पहिला डबा ओल्या कचऱ्यासाठी, तो हिरवा डबा करा किंवा तुमच्याकडे जो अवेलेबल असेल ना तर तो करा. यामध्ये तुमच्या स्वयंपाकघरातील भाजीपाल्याचे अवशेष, फळांची सालं, उरलेलं अन्न, चहाची पत्ती किंवा खराब झालेलं अन्न पदार्थ टाका. या ओल्या कचऱ्यापासून अतिशय उत्तम तिचं सेंद्रिय खत तयार होतं जे की झाडासाठी अमृत मानलं जातं. दुसरा डब्बा सुक्या कचऱ्यासाठी, यामध्ये प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, कागद, पुठ्ठे, काच आणि धातूच्या वस्तू टाका. हा सुका कचरा रिसायकलिंगसाठी म्हणजेच पुनर्वापरासाठी पाठवला जातो. विचार करा मंडळी, जर आपण घरातूनच हा कचरा वेगळा करून दिला तर कचरा वेचणारे आपल्या बांधवांचे कष्ट कितीतरी कमी होतील. शहरामध्ये कचऱ्याचे मोठे डोंगर साचणार नाहीत आणि आपली जमीन, हवा आणि पाणी सुद्धा प्रदूषित होण्यापासून वाचेल. स्वच्छतेची सुरुवात ही नेहमी आपल्या स्वतःच्या घरापासून आणि स्वतःच्या स्वयंपाकघरापासून होत असते. चला तर मग आजपासूनच एक नवा नियम करूयात की ओला कचरा वेगळ्या डब्यामध्ये आणि सुका कचरा वेगळ्या डब्यामध्ये करूयात आणि आपल्या परिसराला सुंदर आणि आरोग्यदायी बनवूयात. तर मंडळी, तुम्ही सुद्धा हा जो नियम आहे ना तो सुरू करा आणि मला सुद्धा नक्कीच सांगा की तुम्ही जेव्हा हा बदल करताय तेव्हा तुम्हाला कसं वाटतंय. नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह वाटेल, चांगलं वाटेल, कारण आपण पर्यावरणासाठी आपलं योगदान देत असतो. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसोबत भेटूया थोड्याच वेळात. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात, कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, कर्ज गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत आणि गोष्टी तुमच्या आमच्या हा शो आपला सुरू आहे। मंडळी, आज आहे जागतिक क्रीडा पत्रकार दिवस आणि त्याच निमित्त ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर हे आपल्या सोबत आहेत। तर सर्वप्रथम सर, तुम्हाला सुद्धा जागतिक क्रीडा पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा, कारण तुम्ही अनेक जे खेळाडू आहेत क्रीडा क्षेत्रामध्ये नावाजलेले जे खेळाडू असतील, व्यक्तिमत्व असतील, त्यांच्या तुम्ही मुलाखती घेत असता, तर सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा।
3: हो धन्यवाद धन्यवाद।
2: सर, आता पत्रकारितेमध्ये सुद्धा विविध पैलू असतात, विविध थीम्स असतात, तर त्यापैकी तुम्ही क्रीडा हा विषय निवडला आणि त्यावरती तुम्ही चिकित्सकपणे अभ्यास केला, त्यांच्या माहिती गोळा केली आणि त्यावरती सुद्धा तुम्ही पत्रकारिता केली, तर इतर पत्रकारितेमध्ये आणि क्रीडा पत्रकारितेमध्ये काय बदल आहे?
3: इतर पत्रकारिता म्हणजे कसं आहे, थोडंसं बॅकग्राऊंड असावं लागतं क्रीडा पत्रकार होण्याचं, कारण त्याला खेळाची तरी किमान आवड असावी लागते आणि खेळातलं त्याला ज्ञान हवं असं आणि तो खेळणारा असावा, मग ती क्रीडा पत्रकारिता जास्ती चांगली जमते, कारण त्याच्यातले ते जे बारकावे असतात खेळातले, त्याचे नियम अटी याचे सर्व त्याला जाण असली पाहिजे। तो जर खेळत असेल तर त्याला ते सोपं पडतं आणि खेळातले कसे कशा प्रकारे पुढे पुढे जातात, राज्य जिल्हा स्पर्धा असतात, विभाग असतात, राज्य असतात, राष्ट्रीय असतात, आंतरराष्ट्रीय असतात, मग अशा त्याचे जे टप्पे असतात त्याची त्याला जाण असावी लागते, तरच तो क्रीडा पत्रकार व्यवस्थितपणे मांडणी करू शकतो आणि तो लिहू शकतो असं वाटतं मला।
2: आणि त्याचसोबत जेव्हा तुम्ही खेळाडूंच्या मुलाखती घेता, तर त्यावेळेस कोणकोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते?
3: क्रीडा पत्रकारिता जर आता मी मुलाखती, आता मी अगोदर वृत्तपत्रात क्रीडा पत्रकार म्हणून काम केलेलं आहे, म्हणजे क्रीडा पत्रकार असं आपल्या नगरला मी इथं सकाळमध्ये काम केलेलं आहे, जवळजवळ 18 वर्ष मी सकाळला क्रीडा प्रतिनिधी म्हणून काम केलंय, पण असं क्रीडा प्रतिनिधी असं वेगळं असं काही हे नसतं, म्हणजे त्याला एक आवड आहे म्हणून मी त्या क्रीडा पत्रकारितेकडे वळालो। मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे होतो म्हणजे हा, आणि मी जुडो या खेळामध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळलेलो आहे, स्कूल गेम्स पासून मी दोन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे, राज्य स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळवलेलं आहे, त्यामुळे मला खेळाची आवड होती आणि मी त्याच्यामध्ये बीए वगैरे शिक्षण झाल्यानंतर मी वृत्तपत्रात नोकरी लागलो बातमीदार म्हणून, पण मला आवड निर्माण क्रीडाची थोडं जाणकार होतो म्हणजे मी ते क्रीडा क्षेत्रात खेळलेलो होतो, तर मी क्रीडा पत्रकारितेकडे लक्षपूर्वक काम करायला लागलो, म्हणजे असं काही वेगळं असं हे नाही, पण मला आवड होती आणि मी ते क्रीडा पत्रकार म्हणून काम सुरू केलं आणि मग वेगवेगळे क्रीडांच्या स्पर्धा व्हायच्या त्या काळात, म्हणजे मी जवळजवळ 18 वर्ष सकाळमध्ये क्रीडा पत्रकार म्हणून काम केलं, तर वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, राज्य राष्ट्रीय स्पर्धाच्या त्यात वेगवेगळ्या स्पर्धा व्हायच्या, तर त्याचं वृत्तांकन करायचं जबाबदारी माझ्यावर यायची, मग कुस्ती स्पर्धा असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, क्रिकेट असेल, तर त्याचे बातमी द्यावी लागायची, तर त्याच्यातली जाण असावी लागते। आता कुस्तीमधले समजा कुस्तीचं उदाहरण घ्या, तरी डावाची माहिती पाहिजे, त्याच्यातली बारकावे माहिती पाहिजे, तर ते मला जमत होतं आणि मी ते खेळत होतो त्याच्यामुळे। क्रिकेटमधले पण नियम माहिती पाहिजेत, कबड्डी खेळातले पण माहिती पाहिजे, खो खोची काय ग्राउंडची काय काय परिस्थिती आहे त्याची जाण पाहिजे, आणि मग त्याचा स्तर कसे आहे, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय विभागारी असे ते वेगवेगळे स्तर असतात, त्याची पण जाण पाहिजे, पण त्याची मला जाण होती आणि मग मी ते छान छान एकदम जसं की लाईव्ह तुम्ही सामना पाहताय असं वाचताना वाटलं पाहिजे। आता कुस्तीची मॅच चाललेली आहे स्पर्धा, तर मी ती अंतिम कुस्तीची जी विश्लेषण करायचो जे ते समोर डोळ्यासमोर उभं राहिलं पाहिजे की आपण वाचताना की अरे आपण कुस्तीच पाहतोय असं वाटलं पाहिजे, अशा स्वरूपाचं लिखाण मी त्या काळात केलेलं आहे, त्यामुळं हिंद केसरी असतील नाही तर महाराष्ट्र केसरी असतील या स्पर्धांचं वृत्तांकन केलेलं आहे, क्रिकेटच्या स्पर्धांचं वृत्तांकन केलेलं आहे, नगरमधल्या जेवढ्या क्रिकेट स्पर्धा होत्या तर ते असं वाटलं पाहिजे की तो सामना चालू आहे आणि शेवटचा चेंडू पडतोय आणि मग ते अशा प्रकारे लिखाण करायचं, म्हणजे लाईव्ह असं वाटलं पाहिजे असं त्याच्यामध्ये भर द्यायचो. आणि मग अशा प्रकारे लिखाण करत गेलो 18 वर्ष, म्हणजे त्यामुळे माझी लोकांनाही एक पत्रकार म्हणून माझी लोकप्रियता माहिती होत गेलो आणि त्याच्यामुळे एक चांगला नावलौकिक माझा निर्माण झाला.
2: नक्कीच सर. आणि आता तुम्ही अनेक वर्षांपासून क्रीडा पत्रकारिता करता, अनेक खेळाडूंना तुम्ही भेटता, तर सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही ही पत्रकारिता करत होतात आणि आता तुम्ही करता, तर आत्ताचं युग जे आहे ते डिजिटल युग आहे, तर काय बदल झाले असं वाटतंय तुम्हाला?
3: आता थोडी आयटी पत्रकारिता झालेली आहे, म्हणजे असं मला वाटतं. पूर्वी स्पर्धा असायच्या ना तर त्या ठिकाणी जाऊन आम्हाला सामना पाहावा लागायचा, म्हणजे त्याचं विश्लेषण आणि त्याचं वृत्तांत द्यायचा असेल तर ते प्रत्यक्ष पाहावं लागायचं. पण आता आयटी पत्रकारिता सुरू झालेली आहे. आता एखादा कोणीतरी असंच प्रेस नोट काढतो, त्यांच्यातला तज्ज्ञ असं हे करतो आणि तो सगळ्यांना व्हायरल करतो व्हॉट्सअपला वेगवेगळ्या ह्याच्यात मधनं, आणि अशी पत्रकारिता सुरू झालेली आहे. म्हणजे जागच्या जागी बसल्या बसल्या जागी पत्रकारिता सुरू झालेली आहे. म्हणजे हा जो बदल आहे तो फार मोठा आहे. आम्हाला डायरेक्ट जाऊन तिथं प्रत्यक्ष पाहावं लागायचं आणि वर्णन ते द्यावं लागायचं. हा बदल मात्र आता खूप झालेला आहे. आयता म्हणजे क्रीडा क्षेत्रातलं नाही पण जनरल असे पूर्वी कार्यक्रमांना पत्रकार उपस्थित राहायचे आणि त्याचं वृत्तांकन करायचे, ते लाईव्ह ते भाषण वगैरे लिहायचे, त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. आता ते डायरेक्ट तुमच्या मोबाईलला पण कोणीतरी लिंक टाकतं आणि त्याच्यातूनही आता माहिती मिळू शकते, असं बदल झालेला आहे. आणि जी पहिली जी गंमत होती ती आता राहिली नाही असे खंत वाटते.
2: आणि कुठेतरी विश्वासार्हता पण कमी जास्त झाली असं वाटतंय का यामुळे?
3: हो, विश्वासार्हता कमी झालेली आणि काही नाही, नॉलेज नसतं म्हणजे तेवढं नॉलेज घेण्याचा प्रयत्नही पत्रकार करत नाही. मग जसं मिळतं तसं वापरायचं आणि ते जसं तसं छापायचं आणि बोलायचं असं ते काय प्रकार.
2: आणि आता तुम्ही जेव्हा खेळाडूंची तुम्ही मुलाखती घेता, त्यांच्याशी संवाद साधता, तर त्यामध्ये अनेक शहरी ग्रामीण भागातील मुले असतात, मुली असतात, तर ग्रामीण भागातील मुलांमध्ये काय फरक जाणवतो आणि तिथपर्यंत आता ग्रामीण भागातील मुलांचा आपल्या क्रीडा क्षेत्राकडे कसा कल आहे?
3: ग्रामीण भागामध्ये अजूनही क्रीडा क्षेत्राविषयी फारशी गांभीर्यानं पाहिलं जात नाही आणि त्यांना त्याच्यातले नॉलेज पण तेवढं कमी असतं, कारण तिथंच ऑलरेडी क्रीडा साहित्याची अभाव आहे, मैदानांचा अभाव आहे. मग तरी पण काही काही मुलं मोठी कष्ट मेहनत करून त्याच्यात यश मिळवतात, परंतु ते खूप स्फुरणीय आहे. परंतु तसं म्हणावं तसं अजून जागरूकता अजून नाहीये, कारण क्रीडा संकुल वगैरे अजून ग्रामीण भागामध्ये उपलब्ध नाहीयेत, मैदानं नाहीयेत. परंतु हळूहळू क्रीडा संकुल हळूहळू तालुका निहाय व्हायला लागलेले आहेत, म्हणजे हळूहळू लोकांना त्याचा अवेअरनेस वाढत आहे आणि वेगवेगळी उपकरणं साहित्य, आता कुस्ती असेल तर आता मॅट असतात कुस्तीच्या, कबड्डीच्या मॅट आहेत, तर या उपलब्ध व्हायचं प्रमाण आता हळूहळू व्हायला लागलेलं आहे. वेगवेगळ्या योजना सरकारच्या आहेत तर त्याचा हळूहळू तळागाळात वापर व्हायला लागलेला आहे, पण म्हणावा तितका नाहीये, तेवढा अवेअरनेस नाहीये एवढं मात्र.
2: आणि आता तुम्ही इतक्या वर्षांपासून पत्रकारिता करत आहात, तर स्पेशली आपल्या नगर जिल्ह्याबद्दल बोलायचं झालं तर तुमच्यासारखेच आणखी कोणकोण आपल्या नगर जिल्ह्याला लाभलेले क्रीडा पत्रकार आहेत आणि त्यांचंही काम कसं सुरू आहे काही सांगता येईल?
3: मला सतीश कुलकर्णी एक ज्येष्ठ नाव आहे, म्हणजे माझ्यापेक्षा सिनियर आहेत ते. ते अतिशय त्यांनी नगरमध्ये पत्रकारिता पहिल्यांदा इंट्रोड्यूस केली असं म्हणावं लागेल आणि मग त्याच्यानंतर मी त्यांच्यानंतर त्यांना जॉईन झालो असं म्हणावं लागेल. परंतु ते सतीश कुलकर्णी एक त्यांनी ती स्पर्धेच्या ठिकाणी जायचं, त्याचं वार्तांकन करायचं आणि स्पेशल त्यांनी केसरी या दैनिकांमध्ये क्रीडा विषयक एक एक पान वेगवेगळे मुलाखती वृत्तांकन वेगवेगळ्या माहिती असे क्रीडा स्पर्धांचे असे वेगवेगळे इंटरव्ह्यू असे त्यांनी छापले होते त्या काळात. म्हणजे एक एक पान त्यांनी क्रीडा विषयक दिलेला होतं, तर त्यांनी ते नगरमध्ये त्यांनी त्यांचं नाव मी विशेष करून घेईल. त्यांनी पत्रकारिता जास्ती चालवली मग नंतर मी आलो आणि मग काही जण आता पत्रकार आहेत, काही निंबाळकर आहेत, अजूनही मोनीराज लहाडे आहेत, असे काही पत्रकार आहेत ते करतात काम. परंतु आता मात्र ह्या पिढीमध्ये मात्र तेवढी पत्रकारिता नाही आहे असं मला वाटतं की ते सगळे आयत मिळत आहे आणि छापतायत असं म्हणावं लागेल. ते तितकं पोटतिडकीनी वार्तांकनासाठी प्रयत्न करतायत असं काही दिसत नाहीये.
2: आणि मग त्याचमुळे मग आजच्या तरुण क्रीडा पत्रकारांना कोणकोणती कौशल्य आत्मसात करण्याची गरज आहे असं वाटतं तुम्हाला?
3: आता कौशल्य म्हणजे खेळांचे नियम, त्यातल्या त्यात त्यांना प्राथमिक अवस्थेत तरी माहिती पाहिजे. आता गुण द्यायचे असतात, गोल तर गुण कसे, आता लॉन टेनिस आहे तर ते सेटचे माहिती पाहिजे गुण कसे आहेत, कबड्डीचे गुण कसे आहेत, खो खोचे गुण कसे आहेत, मग त्याच्या वेळा किती आहेत. फुटबॉलचे, फुटबॉल एक ठीक आहे गोल केल्यावर कळतो त्यांनी एक गोणी गोल केला, त्यांनी दुसरा गोल केला, पण त्याच्यातले सडन डेथ असतील. हॉकी आहे, क्रिकेट मधले पण नियम माहिती पाहिजेत थोडेसे. म्हणजे अशी प्राथमिक अवस्थेतली माहिती तरी किमान जुजबी, कारण प्रत्येकाला प्रत्येक खेळाचं नॉलेज असणं शक्य नाहीये. कारण खेळाचे प्रकार पण खूप आहेत, जवळजवळ 33 अधिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळ आहेत, तर एवढं नॉलेज असणं शक्य नाही. पण प्राथमिक अवस्थेत तरी पत्रकारांना त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे.
2: नक्कीच. आणि आता शेवटी आपलं जागतिक क्रीडा पत्रकार दिन आहे आणि सर्व क्रीडा पत्रकार असतील आणि आपले रेडिओ नगरचे श्रोते असतील तर त्यांना तुमचा काय संदेश असेल?
3: रेडिओ नगरनी तर माझ्यासारख्याला एक चांगली संधी दिली, म्हणजे मी महत्वाचं रेडिओ नगरचं विशेष आभार मानतो. कारण गेल्या 6 मार्च 2025 पासून मी क्रीडा झेप नावाची एक मालिका दर गुरुवारी रात्री 9 वाजता प्रसारण होती आणि नगरमधील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, क्रीडा तज्ज्ञ, वेगवेगळे जाणकार मंडळी यांच्या मुलाखती घेण्याची संधी मला रेडिओ नगरने दिली, तर मी रेडिओ नगरचे विशेष आभार मानतो. कारण अशा स्वरूपाचा रेडिओवरचा कार्यक्रम आता पूर्ण वेळ चालणारा, बहुतेक रेडिओ नगर हे एकमेव माध्यम आहे म्हणजे रेडिओच्या क्षेत्रामधलं, तर असं कुठल्याही इतरही चॅनलनी असं काही कधी प्रसारण केलेलं नाही असं मला वाटतं. आणि रेडिओ नगरला त्याचं क्रेडिट द्यावं लागेल आणि भूषण सरांच्या प्रेरणेने तो कार्यक्रम सुरू झाला होता. संदीप क्षीरसागर, गिरीश कुलकर्णी सर यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे मालिका. जवळजवळ 62-63 भाग आतापर्यंत झालेले आहेत आणि वेगवेगळ्या तज्ञांच्या मुलाखती घेण्याची संधी मला रेडिओ नगरने उपलब्ध करून दिली, तर खूपच वेगळं असं काम रेडिओ नगर मार्फत होत आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि तुमच्यासारखेही त्यांना मदत सहकार्य करतायत. कोमल आहे, अनुजा मॅडम आहे, तुम्ही ऋतू आहेत, अंशल आहे, हे सर्व चांगले सहकार्य मदत करतात. महेश सर आहेत, हे सर्व मदत सहकार्य करतात. त्याच्यामुळे हा कार्यक्रम लोकांना आवडतो आहे, लोक प्रतिसाद मिळत आहे चांगला. आज क्रीडा पत्रकार दिनाच्या मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि पत्रकारांनी अधिकाधिक चांगलं जोमाने काम करावं असं आवाहन करतो.
2: सर, तुम्हाला सुद्धा आपल्या स्नेहालय परिवारातर्फे आपल्या रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून माझ्याकडून क्रीडा पत्रकार

अखिन्न, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इजाजत है। This is the Rishi Rich Beat.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या कार्यक्रमाच्या या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची, कारण बराच वेळ आपण गप्पा मारल्या आणि अनेक विविध गोष्टींवरती आपण आज चर्चा केल्या. तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या शोमध्ये ठीक सकाळी 11 वाजता. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, कारण थोड्याच वेळात आर जे वैशाली येते तुम्हाला भेटायला स्नेहवार्ता हा शो. तर मंडळी, हसत रहा, निरोगी रहा, आनंदी रहा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शोमध्ये आर जे कोमल सुबर. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: Oh,

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात स्नेहवार्ता फक्त रेडियो नगर 90.4 एफएम वर।
2: नमस्कार नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशिल्य आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे। नगरकर, आपल्या सर्वांना माहितीच आहे स्नेहालय संस्था ही आपल्या अहिल्यानगर मधील एक सामाजिक आणि नावाजलेली संस्था आहे। या संस्थेसाठी खरं तर अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत। या संस्थेमध्ये अनेक प्रकल्प राबवले जातात, त्यापैकी स्नेहालय संचलित बालभवन हा एक प्रकल्प आहे। हा प्रकल्प आपल्या अहिल्यानगर मधील 7 सेवा वस्त्यांमध्ये राबवला जातो। याच प्रकल्पातील काही विद्यार्थ्यांच्या यशोगाथा आपण ऐकणार आहोत। स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवन मधील रितेश कचरू फुलारे ह्या विद्यार्थ्याची यशोगाथा। मंडळी हा विद्यार्थी भिंगर येथील इंदिरानगर सेवा वस्तीमध्ये राहणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळेमधील इयत्ता 4th शिकणारा विद्यार्थी आहे। भटके व ऊसतोड कामगार कुटुंबातील असल्यामुळे सततच्या स्थलांतरामुळे त्याचे शिक्षण जवळपास 1.5 वर्ष खंडित झाले होते। मात्र स्नेहालय संचलित ऊर्जा बालभवनने त्याच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला। बालभवन मध्ये नियमित सहभाग, प्रेमळ मार्गदर्शन, त्याचबरोबर पाढे, कविता आणि मराठी इंग्रजी अक्षरांची ओळख आणि विविध शैक्षणिक उपक्रमांमध्ये रितेशच्या मनामध्ये पुन्हा एकदा शिक्षणाची आवड निर्माण केली। शिंदे सरांच्या सहकार्याने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून त्याचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॅन्टोनमेंट शाळेत प्रवेश केला। आज रितेश नियमित शाळेत जातो, बालभवन मध्येही उत्साहाने सहभागी होतो आणि आनंदाने शिक्षण घेत आहे। रितेशची ही यशोगाथा सांगते की योग्य वेळी मिळालेला आधार, प्रेम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन आयुष्य बदलू शकते। शिक्षणापासून दूर गेलेल्या बालकाला पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्याचे हे ऊर्जा बालभवनचे प्रेरणादायी कार्य खरोखरच समाजासाठी आशादायी आहे। तर मंडळी, आताच आपण रितेश कचरू फुलारे ऊर्जा बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा ऐकली आहे। यानंतर वेळ झालेली आहे एक छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

0: स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 9011201 77. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आरजी वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे नगरकर. आताच आपण ऊर्जा बालभवन मधील विद्यार्थ्याची यशोगाथा ऐकली आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत साबिया रियाजुद्दीन खान ह्या विद्यार्थिनीची यशोगाथा. आज आपण अशा एका जिद्दी तरुणीची प्रेरणादायी कहाणी ऐकणार आहोत जिने संकटावर मात करत शिक्षणा स्वावलंबनाचा सुंदर प्रवास घडवला आहे. ही आहे कोठला येथील स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवन ची लाभार्थी साबिया रियाजुद्दीन खान. वय आहे अवघे 18 वर्ष आणि सध्या ती BSc द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. 2023 मध्ये साबियाच्या वडिलांचं निधन झालं आणि संपूर्ण कुटुंबावर मोठं आर्थिक संकट कोसळलं. आई झाडू बनवून संसार चालवते तर मोठा भाऊ सायकल वरून झाडू विकून आईला हातभार लावतो. अशा कठीण परिस्थितीत साबियाचे शिक्षण थांबवण्याची वेळ आली होती. मात्र स्नेहालय संचलित उत्कर्ष बालभवनने तिच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण केला. कुटुंबाच्या सर्वेक्षणानंतर भाटेवाडा फाउंडेशनच्या माध्यमातून तिच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळाली आणि तिचं शिक्षण अखंड सुरू राहिलं. याच काळात बालभवनने तिच्यातील मेहंदीची आवड ओळखली. उम्मेद प्रोजेक्ट अंतर्गत तिला व्यावसायिक मेहंदीचे प्रशिक्षण देण्यात आलं. प्रशिक्षणानंतर स्वतःचे मेहंदी क्लासेस सुरू करण्यासाठी, ऑर्डर स्वीकारण्यासाठी आणि छोटासा व्यवसाय उभारण्यासाठी तिला आवश्यक मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्यात आलं. त्याचबरोबर तिच्या आईलाही एकल महिला उपक्रमांतर्गत सातत्याने सहकार्य मिळाले. आज साबिया शिक्षणासोबतच मेहंदीचे क्लासेस घेत आहे, विविध कार्यक्रमासाठी मेहंदीचे ऑर्डर स्वीकारते आणि स्वतःच्या मेहनतीने उत्पन्न मिळवते आणि या उत्पन्नातून ती स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवत आहे. शिवाय आईलाही घर खर्चासाठी हातभार लावते. नगरकर, योग्य वेळी मिळालेला साथ, शिक्षणाची संधी आणि कौशल्य विकासाचे प्रशिक्षण एखाद्या व्यक्तीचे आयुष्य कसे बदलू शकते याचे साबिया हे प्रेरणादायी उदाहरण आहे. आज ती आत्मविश्वासाने स्वतःच्या पायावर उभी आहे आणि अनेक मुलींसाठी आशेचा, जिद्दीचा आणि स्वावलंबनाचा प्रेरणादायी आदर्श ठरत आहे. तर मंडळी, ही होती साबियाची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अर्जी वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकली आहे साबियाची यशोगाथा. यानंतर आपण ऐकणार आहोत उमेर गुलजार शेख ह्या विद्यार्थ्याची यशोगाथा. तर मंडई मलाला बालभवन मधील एका जिद्दी आणि प्रेरणादायी विद्यार्थ्याला चांद सुलतान शाळेच्या इयत्ता 8वीत शिकणारा उमेर हा विद्यार्थी हात आणि पायाचे सौम्य अपंगत्व तसेच बौद्धिक विकासातील काही अडचणी असूनही आज आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे. सुमारे 5-6 वर्षापूर्वी उमेर मलाला बालभवन मध्ये आला तेव्हा तो कोणाशीही बोलत नव्हता, मित्रांमध्ये मिसळत नव्हता, लिहिणे वाचणे त्याला जमत नव्हते आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे शाळा व बालभवन मध्ये येणेही टाळत होता. मात्र मलाला बालभवनच्या शिक्षकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रेमळ वातावरण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि त्याच्या क्षमतेनुसार दिलेल्या शिक्षणामुळे त्याच्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागला. खेळ आणि चित्रकला, वाचन, लेखन आणि विविध उपक्रमांमध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आलं. प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक केलं आणि त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज उमेर स्वतः लिहितो, पूर्वीपेक्षा चांगलं वाचन करतो, मित्रांमध्ये आनंदाने सहभागी होतो, कार्यक्रमामध्ये गाणी सादर करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आत्मविश्वासाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होतो. शाळा आणि बालभवन या दोन्ही ठिकाणी तो नियमित उपस्थित राहतो. श्रोते हो, उमेरचा हा प्रवास केवळ शिक्षणातील प्रगतीचा नाही तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजात मिसळण्याच्या प्रवासाचा आहे. योग्य संधी, प्रेम, संयम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळल्यास प्रत्येक मुलांमधील क्षमता फुलू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे उमेर गुलजार शेख. हीच मलाला बालभवनच्या कार्याची खरी ताकद आणि यश आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे मलाला बालभवन मधील ह्या चिमुकल्या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी चारू विधाते. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी आर्य ऐशली आहे तुमच्या सोबत, आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर, आत्ताच आपण ऐकली आहे साबियाची यशोगाथा. यानंतर आपण ऐकणार आहोत उमेर गुलजार शेख ह्या विद्यार्थ्याची यशोगाथा. तर मंडळी, मलाला बालभवन मधील एका जिद्दी आणि प्रेरणादायी विद्यार्थ्याला चांद सुलतान शाळेच्या इयत्ता 8वीत शिकणारा उमेर हा विद्यार्थी हात आणि पायाचे सौम्य अपंगत्व तसेच बौद्धिक विकासातील काही अडचणी असूनही आज आत्मविश्वासाने पुढे वाटचाल करत आहे. सुमारे 5-6 वर्षापूर्वी उमेर मलाला बालभवन मध्ये आला तेव्हा तो कोणाशीही बोलत नव्हता, मित्रांमध्ये मिसळत नव्हता, लिहिणे वाचणे त्याला जमत नव्हते आणि आत्मविश्वासाच्या कमतरतेमुळे शाळा व बालभवन मध्ये येणेही टाळत होता. मात्र मलाला बालभवनच्या शिक्षकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. प्रेमळ वातावरण, सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि त्याच्या क्षमतेनुसार दिलेल्या शिक्षणामुळे त्याच्यात हळूहळू सकारात्मक बदल घडू लागला. खेळ आणि चित्रकला, वाचन, लेखन आणि विविध उपक्रमांमध्ये त्याला सहभागी करून घेण्यात आलं. प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक केलं आणि त्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवलं. आज उमेर स्वतः लिहितो, पूर्वीपेक्षा चांगलं वाचन करतो, मित्रांमध्ये आनंदाने सहभागी होतो, कार्यक्रमामध्ये गाणी सादर करतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तो आत्मविश्वासाने प्रत्येक उपक्रमात सहभागी होतो. शाळा आणि बालभवन या दोन्ही ठिकाणी तो नियमित उपस्थित राहतो. श्रोते हो, उमेरचा हा प्रवास केवळ शिक्षणातील प्रगतीचा नाही तर आत्मविश्वास, स्वावलंबन आणि समाजात मिसळण्याच्या प्रवासाचा आहे. योग्य संधी, प्रेम, संयम आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शन मिळल्यास प्रत्येक मुलांमधील क्षमता फुलू शकते. याचं जिवंत उदाहरण म्हणजे उमेर गुलजार शेख. हीच मलाला बालभवनच्या कार्याची खरी ताकद आणि यश आहे. तर मंडळी, आत्ताच आपण ऐकले आहे मलाला बालभवन मधील ह्या चिमुकल्या विद्यार्थ्याची यशोगाथा. यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, माझं नाव अंजली अभय धानोरकर आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक नगरकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अर्जे वैशिले आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा स्नेहवार्ता हा शो सुरू आहे. नगरकर स्नेहवार्ता या शो नंतर आता वेळ झाली आहे दुपारनंतरच्या आपल्या खास कार्यक्रमाची रूपरेषा जाणून घेण्याची. माहिती, मनोरंजन, ताज्या घडामोडी आणि खास मुलाखती, तर हा आमच्या सोबत, कारण पुढील प्रत्येक कार्यक्रम असणार आहे खास तुमच्यासाठी. मंडळी, दुपारी 2 वाजता आपण ऐकणार आहोत संचित अहमदनगरचं ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक संशोधक भूषण देशमुख यांच्या स्मरणार्थ संचित अहमदनगरचं या मालिकेत त्यांनी घेतलेल्या मुलाखतीचे पुनर्प्रसारण आपण ऐकणार आहोत. यानंतर सायंकाळी 4 ते 7

या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत सांज रंग हा कार्यक्रम. यामध्ये दिवसभरातील ठळक बातम्या, मराठी प्रादेशिक बातमीपत्र, महत्वाच्या घडामोडी, स्पोर्ट्स, बॉलिवूड आणि सोशल मीडिया अपडेट्सचा रंगतदार संगम. आणि हे सगळं घेऊन आज आपल्या सोबत असणार आहेत अर्जे अनु. त्याचबरोबर सायंकाळी 7-8 या वेळेमध्ये आपण ऐकणार आहोत नगर डायरी हा कार्यक्रम. यामध्ये सत्यजित महाराष्ट्र न्यूजचे संचालक व नगर शहरातील इतिहास मांडणारे श्री श्याम कांबळे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अनुजामुळे. त्याचबरोबर रात्री 8 वाजता आपण ऐकणार आहोत सत्य साईबाबा यांचा दिव्य पादुका रथ अहिल्यानगर मध्ये येणार आहे. त्या संदर्भात सत्य साईबाबा सेवा समितीच्या अहिल्यानगर आध्यात्मिक विभाग प्रमुख रो ज्योती कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. संवादक आहेत अर्जे कोमल. त्यानंतर रात्री 9 वाजता आपण ऐकणार आहोत क्रीडा झेप हा कार्यक्रम. यामध्ये दक्षिण आफ्रिकेत 99 कॉम्रेड मॅरेथॉन ही स्पर्धा 1 तास 57 मिनिट 47 सेकंदात व्यवस्थितपणे पूर्ण करणारे डॉक्टर अमित बडवे यांची मुलाखत आपण ऐकणार आहोत. मुलाखतकार आहे ज्येष्ठ पत्रकार धोपावकर सर. त्याचबरोबर रात्री 10 वाजता आपण ऐकणार आहोत स्वर संजीवनी हा कार्यक्रम. संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका सादर करते आहे सुहास जोशी नगरकर. स्नेहवार्ता या शो नंतरच्या संपूर्ण कार्यक्रमाची रूपरेषा आपण ऐकली आहे. यानंतर इथे वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया नव्या उत्साहासोबत, नव्या विषयासोबत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता
1: श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, संवादक, प्रेमळ आणि संवेदनशील व्यक्तिमत्व, सतत सहकार्याची भावना असलेले आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे त्यांना विसरणं हे आपल्यासाठी खरंच खूप कठीण आहे. त्यांच्या आठवणी, त्यांची शिकवण, त्यांचं नगरवरचं असलेलं प्रेम, त्यांनी नगरबद्दल सांगितलेला इतिहास हा नेहमी आपल्या सोबत असेल आणि याच सगळ्या आठवणींना आपण उजाळा देत आहोत. संचित अहमदनगरचं या मालिकेमध्ये त्यांनी अनेक नगरच्या दिग्गज व्यक्तींचे, कलाकारांचे, साहित्यिकांचे आणि विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारे व्यक्तिमत्व यांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण याच मुलाखती ऐकत आहोत. ऐकूयात संचित अहमदनगरचं, ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या आठवणीमध्ये.
2: रसिक हो नमस्कार. स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम सादर करत आहे मुलाखतींची विशेष मालिका संचित अहमदनगरचं. या मालिकेत आजचे पाहुणे आहेत नगर जिल्ह्यातील लेखक, कवी आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची तयार करणारे ग्रंथप्रेमी श्रीयुत शब्बीर भाई शेख. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत भूषण देशमुख. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. ऐकूया संचित अहमदनगरचं.
3: नमस्कार नगरकर, मी आहे भूषण देशमुख. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडळी, आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत अहमदनगर येथील रसिक व्यक्तिमत्व असलेले, ग्रंथसंग्राहक म्हणून ज्यांची ओळख आहे, असे श्री शब्बीरबाई शेख. शब्बीरबाई शेख यांच्या घरी तुम्ही कधी गेलात तर तुम्हाला अक्षरशः हजारो ग्रंथ बघायला मिळतील. घरातला त्यांचा जो वरचा मजला आहे तो सगळ्या पुस्तकांनी भरलेला आहे आणि त्याचं वैशिष्ट्य असं की त्यांनी नगर जिल्ह्यातल्या लेखक, कवी, समीक्षक असतील, नाटककार असतील, या सगळ्यांचे ग्रंथ, सगळ्यांची साहित्य संपदा जमा केली आहे. आणि मला वाटतं महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये पण असा उपक्रम अन्य कुठे झाल्याचं माझ्या ऐकवत नाही. शबीरबाईंशी आज मी त्याबद्दल बोलणार आहे. शबीरबाई, तुमचं स्वागत आहे. तुम्ही ग्रंथवेडे आहात, ग्रंथसंग्राहक आहात. तुम्ही नाण्यांचा संग्रह केला होता, तिकिटांचा संग्रह तुमच्याकडे आहे. ही सुरुवात कशी झाली?
4: नमस्कार. खरं म्हणजे लहानपणापासून आमच्या बंधूंचं पोस्टांच्या तिकिटांचा संग्रह होता आणि बंधूंनी न्यायाधीश झाल्यानंतर तो संग्रह माझ्याकडे दिला आणि तू वाढव. तर त्यावेळेस त्यांच्याकडे फक्त 300 तिकीटं होती. भारतातली जेवढी तिकीटं निघालेली आहेत, म्हणजे स्वातंत्र्याच्या आधीची काही माझ्याकडे आहेत, पण त्यानंतरची साल वाईज सगळी तिकीटं जी माझ्याकडे आहेत.
3: अरे वा. आणि हे कुठल्या वयात, कारण तुम्ही किती वर्षांचे होता सुरुवात केली?
4: साधारण 16-1 वर्षाचा असेल त्यावेळेला.
3: बरोबर, म्हणजे शाळा कॉलेज मधलेच दिवस होते. आणि कुठून कुठून तुम्ही जमा केली ती सगळी तिकीटं?
4: तिकीटं तशी बाहेर सुद्धा मी जाऊन आलो, नगर जिल्हा सोडला की कुठल्याही बाजूला, औरंगाबाद असो, पुणे असो, मुंबई असो, तर यासाठी आम्ही गेलेलो आहे. तिथल्या काही ठिकाणांना भेटी देऊन स्टॅम्प मिळतात का, पैशाने मिळतात का, एक्सचेंज करून मिळतात, म्हणजे माझ्याकडचं हे तुम्ही घ्या, तुमच्याकडचं हे.
3: एक सारखे दोन असतील तर मग मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये, नगर शहरामध्ये पण असे तिकीट संग्राहक बरेच आहेत.
4: हो, अनेक अनेक लोक आहे. आणि आम्ही सुरुवातीला इथे एक सोमनाथ कुरवा नावाचे गृहस्थ होते, आता नाही येत ते, पण सगळ्यात पहिल्यांदा त्यांचा संग्रह खूप छान होता आणि माझे बंधू आणि मी आम्ही दोघेही त्यांच्या घरी जाऊन आलो होतो. त्यांनी तो संग्रह दाखवल्यानंतर मी म्हटलं अफलातून संग्रह आहे, आपल्याला हे कदाचित जमणार नाही, तर आपण काहीतरी एक स्पेशल थीम घेऊन आपण काम करावं आणि मग मी एक स्पेशल थीम अशी सेंटेनरी या विषयावर मी काम करायला सुरुवात केली आणि सेंटेनरीची जेवढी तिकीटं असतील तशी ती एकत्रित करून ती ठेवायला सुरुवात केली होती. त्यानंतर आम्ही कला दालनमध्ये म्हणजे आपल्या इथल्या कला दालनमध्ये
3: महावीर
4: कला दालनमध्ये त्यानंतर श्रीरामपूरला पोस्ट ऑफिस तर्फे
3: फिलाटेली एक्झिबिशन
4: तर्फे एक्झिबिशन भरलेलं होतं त्याच्यात भाग घेतले. इथल्या पोस्टांनी भरवलं होतं ते आपल्या ऐतिहासिक वस्तू संग्रहालयातच भरवलं होतं अशा ठिकाणी. त्यानंतर श्रीगोंदा कॉलेजला अशा वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही ती
3: तुमच्या सगळ्या तिकीट संग्राहकांची भेट व्हायची.
4: हो सगळ्यांची भेट व्हायची
3: त्यातून संग्रह वाढत गेला
4: आणि त्यातूनच मग ते नाण्यांचा संग्रह वगैरे
3: बरोबर मी त्याच्याकडे येणारच आहे. पण मला सांगा नगर जिल्ह्यातल्या कोणाकोणाची तिकीट आहे तुमच्याकडे काही व्यक्ती किंवा मला वाटतं साईबाबांचं तिकीट आहे
4: साईबाबा
3: संत ज्ञानेश्वरांचं आहे
4: जेवढी निघालेली आहे
3: बरोबर
4: ती सगळी तिकीट माझ्याकडे.
3: पद्मश्री विखेंचं आहे आपले आनंद ऋषीजी महाराज त्यांचं पण तिकीट आहे सेनापती बापटांचं आहे
4: बरोबर.
3: तर तिकीटांच्या रूपाने ही व्यक्तिमत्व अनेकांपर्यंत पोहोचली आणि त्यांचं कार्य पण त्यामुळे लोकांच्या लक्षात राहतं. आता पण वळूया तुमच्या नाण्यांच्या संग्रहाकडे. नाणी नोटा आणि आणखीन काय तुमची पुस्तकं नंतर नाण्याचा संग्रह कसा सुरू केला तुम्ही?
4: बंधू ज्या वेळेला स्टॅम्पचं करत होते त्यावेळेला आमच्या हातात असे जे सुरुवातीचे पैसे असायचे म्हणजे मला आठवतं 64 मध्ये माझ्या हातात एक तांबडा पैसा आला होता आणि त्याच्यावर घोडा होता एक पैशाचं नाणं होतं ते आणि त्या काळात एक भोगपड्या पैसा नावाचा एक पैसाच होता तो तर तो पैसा होता आणि ते मी म्हणजे हाताळलेले
3: व्यवहारात संपले होते त्याचा वापर संपला होता
4: ते संपलं होतं पण एक पैसा मात्र घोडाछाप चालत होता.
3: बरोबर
4: त्यावेळेला तो एक पैसा चालत होता. त्यानंतर दोन पैसे सुद्धा म्हणजे चालत होते पण ते फक्त हाताळलेले आणि नंतर मग मी असं एक एक दोन दोन करत करत करत आपली छोटी डबी असते त्या डबीत ते नाणे अशी गोळा करायचो. नंतर गन बाजारांमध्ये चक्कर मारायचो काही मिळतं का तर त्यावेळेला ते थोडेसे जास्त नाही पण एक
3: मोडीमध्ये लोक जेव्हा ते
4: देऊन टाकायची
3: नाणी मोडायला येतात बरं
4: ती अशी नाणी गोळा करता करता अहमदनगरचं निजामशाहीतलं एक नाणं माझ्या संग्रहात आलं.
3: अरे वा कुठल्या राजाच्या काळातलं होतं
4: ते? बहुतेक बुरान निजामशाहच्या काळात.
3: बरोबर
4: आणि ते तांब्याचं नाणं
3: नगरला खरं म्हणजे निजामशाहीमध्ये टांगसाळ होती.
4: हो
3: सोन्याची नाणी चांदीची नाणी तांब्याची नाणी नगरमध्ये पडायची आणि मुघलांच्या काळात पण टांगसाळीचा तो उल्लेख सापडतो आपल्याला. त्यामुळं अनेकदा ही नाणी खोदकाम करताना किंवा काही जिथे जिथे जमिनीचं उत्खनन होतं तिथेही नाणी सापडताना दिसतात आपल्याला. ते नाणं तुम्हाला मिळालं पहिलं निजामशाहीतलं
4: आणि ते नाणं मिळाल्यानंतर म्हणजे ते नाणं पाहून मी म्हटलं आपण अहमदनगरचा इतिहास शोधायला सुरुवात करू.
3: क्या बात आहे. बरोबर
4: म्हणजे इतिहास
3: त्यातून कुतूहल निर्माण झालं तुमच्या मनात.
4: कुतूहल निर्माण झालं आणि त्यातून मग माझी पुस्तक म्हणजे एक नाण्यावरून मी इतिहास शोधायला सुरुवात केली. इतिहासाची पुस्तकं मग मिळत गेली शोधता आणि पुस्तकं अशा इतिहासावरची मिळत गेली. त्या नाण्यावरून मग मी पुस्तकं जमा झाल्यानंतर मग इथे 1997 मध्ये 17वं साहित्य संमेलन
3: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे
4: माननीय यशवंतरावजी गडाख
3: स्वागताध्यक्ष होते आणि नासम इनामदार अध्यक्ष होते. ते इतिहास वड असलेले ऐतिहासिक कादंबरी.
4: त्यावेळेला मी इथे इंडियन सिमलेस मेटल ट्यूब लिमिटेड ही कंपनी आहे त्या कंपनीत होतो. आता तिचं नाव बदललेलं आहे ती किर्लोस्करनी टेक ओव्हर केलेली आहे.
3: बरोबर.
4: तर त्या कंपनीत मी चांगल्या पदावर होतो.
3: बरोबर.
4: म्हणजे सायनिंग अथॉरिटी होतो थोडक्यात.
3: अरे वा.
4: आणि मला त्यावेळेला रजा देत नव्हते. त्याचं कारण हे होतं की बाकीचे लोक सुट्टीवर होते आणि तुम्ही पण सुट्टीवर झाल
3: तर जबाबदारीचं पद होतं.
4: तर मी म्हटलं आहेत अजून एक दोन जण आहेत म्हटलं किंवा बाकीचे लोक आहेत पण मला जाणं गरजेचं आहे. पण त्यांनी नाही ऐकलं तर मी चक्क दांडी मारली होती आणि घरी सुद्धा सांगितलं नाही मी कुठं जातोय ते. आणि मी येऊन इथे तीन दिवस मी ते अटेंड केलं
3: न्यूयॉर्क कॉलेजच्या मैदानावर
4: बरोबर. आणि तिथले मग परिसंवाद जे जे काही होणार आहे काव्य संमेलन किंवा ग्रंथ प्रदर्शन होते तर ते ग्रंथ प्रदर्शन वगैरे सगळं पाहून डोक्यात फक्त एक कल्पना आली की आपण या क्षेत्रात काहीतरी करायचंय. पण या क्षेत्रात करायचं म्हणजे मी काही लेखक नव्हतो, मी साधा वाचक होतो. मला लहानपणापासून पुस्तकांची आवड होती आणि मी सतत पुस्तकं घेत राहायचो, वाचत राहायचो, वाचलेली पुस्तकं शाळा कॉलेजला देत राहायचो, हजारोंनी पुस्तकं दिली सुद्धा. तर हे करता करता असं डोक्यात आलं की या क्षेत्रात आपल्याला काहीतरी करायचंय. पण करायचं तर काय करायचं, आपण लेखक नाहीये. ती कल्पना फक्त डोक्यातच राहिली
3: बर
4: आणि म्हणजे कुठंतरी ती दडून बसली.
3: बीज रोवलं गेलं तुमच्या
4: मनात, बीज रोवलं गेलं ते आणि ती कुठंतरी दडून बसली. त्यानंतर कंपनीत असतानाच काम करता करता परत ती कल्पना अशी उपाडून आली
3: बर
4: की मी म्हटलं आपण तर संग्रह आहोतच, आपल्याकडे नाण्यांचा संग्रह चांगला आहे, पोस्टांच्या तिकिटांचा संग्रह चांगला आहे, चलनी नोटा चांगल्या आहेत. मग म्हटलं आपण एक करू शकतो, आपण लेखकांचे पत्ते संकलित करू शकतो. आणि मला त्यावेळेला त्या साहित्य संमेलनात एक काव्यनगरी नावाचा एक ग्रंथ प्रकाशित झाला होता,
3: प्रातिनिधिक कविता संग्रह होता.
4: आणि त्यात जवळजवळ म्हणजे 700 पर्यंत सुमारे 700
3: कवी होते
4: आणि त्या कवींचा खाली पत्ता दिलेला होता.
3: बरोबर.
4: मग मी काय केलं की एका वहीत ते सगळे पत्ते लिहिले आणि मी तिन्ही शिफ्ट मध्ये सुरुवातीला काम करायचो. म्हणजे फर्स्ट शिफ्ट म्हणायचे, सेकंड शिफ्ट म्हणायचे, थर्ड शिफ्ट, जसा वेळ मिळेल तसा मग मी या लोकांचा शोध घ्यायला सुरुवात.
3: बरोबर.
4: प्रत्येकाला भेटायचं, जे आधी म्हटलं शहरातले घेऊ, शहरातले मग मी भेटायला जायचो. त्यावेळेला काही लोक म्हणायचे आम्ही फक्त या म्हणजे संमेलनापुरती
3: तेवढीच एक कविता केली
4: असं काही काही म्हणायचे आमच्या कविता आहेत पण
3: संग्रह नाहीये.
4: आता मी म्हटलं आपल्याला करायचंय तर म्हटलं पुस्तकं सुद्धा गोळा करायची. तर मग मी विचार काय केला की आपल्याला फक्त ज्यांचं पुस्तक झालेलं आहे असेच लोक आपल्याला घ्यायचे आणि अहमदनगरचे लोक घ्यायचे. तर मग तो अहमदनगरचा असावा, ते अहमदनगर सोडून इतरत्र गेले काही काम
3: तरी हरकत नाही,
4: तरी हरकत
3: नगरशी संबंध,
4: नगरशी संबंधित. आणि समजा इथली मुलगी आहे ती सून म्हणून बाहेर गेली, तेही आपण त्या सूचित घ्यायचंय. बाहेरची मुलगी सून म्हणून आपल्या इथं आलीये आणि तिने काय लिहिलं तेही आपण इथं घेणार आहे. समजा बाहेरची व्यक्ती आहे ती इथे येऊन स्थायिक झालीये आणि त्यांनी काही लिहिलंय तर तेही आपण आपल्या याच्यात घेतलेलं आहे.
3: बर.
4: समजा बाहेरची व्यक्ती आहे म्हणजे अहमदनगर जिल्हा सोडून इतरत्री, तर त्या व्यक्तींनी काही आपल्या वास्तूंवर, विषयांवर, व्यक्तींवर किंवा
3: नगरशी संबंधित
4: काही लिखाण केलं असेल, काही लिखाण केलेलं,
3: दुर्गा भागवत असतील,
4: जे काही
3: काही काळ इथे होत्या त्यांनी लिखाणही केलं,
4: जे काही होते तर ते आपण त्या याच्यात
3: सूचीमध्ये
4: घ्यायला काही हरकत नाही असं ठरवून विषयाला काहीही वर्ज नाही, लिपीला काहीही वर्ज,
3: कुठल्याही भाषेत असो
4: आणि भाषेलाही काहीही वर्ज नाही.
3: बरोबर.
4: कुठल्याही भाषेत छोटी पुस्तिका ते मोठा ग्रंथ जे काही असेल ते संकलित करायचं मी असा प्रयत्न केला. मग त्यात लेखक आले, कवी आले, संपादक आले, अनुवादक आले,
3: बरोबर,
4: संकलक आले, अशा सगळ्यांचा म्हणजे संकलन सुरू झालं. आणि ही कल्पना सुरुवातीला मी आमचे एक लेखक मित्र आहेत, मला तोपर्यंत बाकी 70वं साहित्य संमेलनात मी इतर लेखकांना कुणालाही भेटलो नव्हतो, फक्त ते एकमेव लेखक होते जे माझे मित्र होते ते डॉक्टर अरुण मांडे.
3: अरे वा, बरोबर.
4: त्यांच्या मग त्यांना ही कल्पना सांगितली, त्यांना ही कल्पना खूप आवडली. मग ते म्हणे ही कल्पना आम्हाला कशी सुचली नाही, म्हणजे तुमच्या कशी काय डोक्यात आली. म्हटलं ठीक आहे, तर म्हणे ठीक आहे आपण काहीतरी करू याच्यावर. मी म्हटलं इथले आधी प्रकाशक कोण कोण आहेत जे या व्यवसायात असतील आधी त्यांना

0: त्यांना माझ्या डोक्यात अशी कल्पना आली, त्यांना ती कल्पना इतकी आवडली की त्यांनी मला ऑन द स्पॉट 40 पुस्तकं भेट दिली. मी त्यावेळेस म्हटलं अरे आपण योग्य
1: ट्रॅकवर आहोत.
0: मग त्यानंतर बऱ्याच लोकांनी म्हणजे संगमनेरचे खेडलेकर आहेत,
1: संतोष खेडलेकर,
0: संतोष खेडलेकर त्यांनी पुस्तकं दिली. इथले आपले उदय एजन्सीवाले वाल्मिक कुलकर्णी त्यांनी बरीच पुस्तकं दिली. मग असे बाकीची मित्रमंडळी आहे, मग त्यात टी एन परदेशी आले, संजय बोरुडे आले, असे अनेक लोक
1: सगळ्यांनी मदत.
0: हा, निपाणकर मॅडम आहे, हर्षदा रेकी आहे, बोपर्डीकर सर आहेत, अशा अनेकांनी म्हणजे बऱ्याच लोकांनी मला आमच्याकडची जी काय आहे ते तुम्ही बघा, तुम्हाला जे हवंय ते घेऊन जा. आणि असं करता करता माझ्याकडे 2013
1: दहा वर्षापूर्वी,
0: हा 2013 साधारण 450 लोकांची यादी झाली.
1: बरोबर.
0: आणि त्या 450 लोकांच्या म्हणजे व्हायचं काय की मी पुस्तकही घ्यायला सुरुवात केली आणि पत्तेही घ्यायला सुरुवात केली, त्यांचा परिचय घ्यायला सुरुवात केली. आता परिचय घेताना व्हायचं काय, कोणी छोट्या कागदावर द्यायचं, कोणी मोठा कागद, कोणा म्हणजे त्या कागदाचा आकारही वेगवेगळा असायचा. तर मी म्हटलं हे काहीतरी गडबड होती, ते ठेवताना नीट ठेवता येत नाही. मग मी एक फॉर्म तयार केला, फॉर्मॅट म्हणजे परिचय पत्राचा, आणि त्या फॉर्म मध्ये मी त्यांचे परिचय पत्र भरून घ्यायला लागलो. असं करता करता 450 झाल्यानंतर इथे ग्रंथ महोत्सव भरला होता त्यात 2013 आणि त्यावेळेला आम्हाला त्याच्यात सहभागी करून घेतलं होतं. त्यावेळेला ते जिल्हा माहिती अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली ते होत असं. तर त्यावेळेला त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्हाला नेलं 5-6 जणांना. त्यात पालवे सर पण होते, मी होतो, अजून 2-4 जण होते, आणि ही आमची जिल्हा ग्रंथ महोत्सवाची
1: समिती
0: असं त्यांनी ओळख करून दिली. आणि माझी ओळख करून देताना सांगितलं की यांच्याकडे आपल्या जिल्ह्यातल्या लेखकांचे एवढे पत्ते आहेत, आता तिथे जिल्हाधिकारी म्हणे हे पत्ते तुम्ही प्रकाशित करून टाका.
1: अरे वा, बरोबर.
0: आता प्रकाशित करून टाका हे इथपर्यंत ठीक आहे, पण ग्रंथ महोत्सव म्हणजे लगेच आलेला होता 2-4 दिवसावर, आणि ते लगेच होणं शक्य नव्हतं. मी बाहेर येऊन ज्यावेळेला त्या माहिती अधिकाऱ्यांना सांगितलं, म्हटलं सर एवढ्या लवकर सगळं होईल म्हणे, तुम्ही काही चिंता करू नका, तुमच्याकडे पत्ते आहेत, म्हटलं आहेत. कुठे आहेत म्हणे, कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे. मग ते मित्राच्या कॉम्प्युटरमध्ये होते. त्या मित्राला आम्ही सांगितलं की बुवा ते काढून दे. तो गेला, त्यांनी ते कॉम्प्युटर सुरू केलं, पण त्याच्यातून निघाला जाळ.
1: अरे बापरे,
0: म्हणजे आता कसं करायचं. तरी सुद्धा त्यांनी काय केलं, तो म्हटला थांबा मी हार्ड डिस्क काढतो आणि ती बाहेर दुसरीकडे नेतो. मग त्यांनी ती बाहेर नेऊन ती प्रिंट आउट काढून घेतली.
1: बरोबर.
0: रात्रीतून एका म्हणजे इथे जे आपले गाळे फिरोदियाच्या तिथे
1: सगळे
0: वाडिया पार्क समोर जे संपूर्ण तर त्यातल्या एका दुकानदारांना जिल्हा माहिती अधिकाऱ्यांनी फोन करून सांगितलं यांचं काम संपेपर्यंत तुझं दुकान बंद करायचं नाही, ही जिल्हाधिकारी साहेबांची
1: ऑर्डर
0: आहे. मग त्या माणसाने 15 पुस्तकं ते सगळे सेट तयार करून त्याचं बाइंडिंग बिंडिंग करून त्याला कव्हर पण साधं आपलं जिल्ह्याचा नकाशा होता अशी 15 पुस्तकं केली. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या ग्रंथ महोत्सवात ते 15 पुस्तकं प्रकाशित.
1: अरे वा.
0: तर त्यावेळेला माझ्या डोक्यात एक कल्पना होती की माझ्या या प्रकाशनाला संगमनेरचे रंगनाथ पठारे सर असले पाहिजे असं माझ्या मनात आलं होतं. आणि नेमकं तेच उद्घाटक म्हणून तेच होते. आणि माझ्या म्हणजे मनातली इच्छा पण ती त्या निमित्ताने पूर्ण झाली. पण ते A4 साईज मध्ये ती पुस्तिका तयार झाली होती आणि नंतर आम्ही त्याचं व्यवस्थित करायचं म्हणून ठरलं होतं.
1: बरोबर.
0: त्यानंतर मी हीच पुस्तिका ज्यावेळेला इथे पॅरिसला असणारे आणि मूळचे आपल्या अहमदनगरचे असणारे डॉक्टर शशी धर्माधिकारी यांना, कारण त्यांचं नाव माझ्या यादीत होतं पण त्यांचा परिचयही झाला नव्हता, भेटही झाली नव्हती, म्हणून त्यांना भेटायला त्यांच्या बंधूकडे गेलो, त्यांची भेट झाली. आणि त्यांना ज्यावेळेला ही पुस्तिका दाखवली तर त्यावेळेला ते म्हणे आपल्याला अजून छान करता आली असती. मी म्हटलं सर करता आली असती आम्हाला फार घाईत आली होती पण आता पुढे करायचा आमचा मानस आहे. मग त्याच वर्षात त्यांचं एक पुस्तक निघत होत सुलताना चांद बीबी नावाचं. मग त्यांनी त्यांचं सगळं काम त्यांचं

0: झालेलं होतं, बॅनर तयार होते, सगळं काही होतं. पण त्यांनी माझ्यासाठी त्या पत्रिकेमध्ये थोडीशी जागा केली, कारण बॅनर तर आधी छापून झाले होते त्यामुळे तिथं काही करता येणार नव्हतं. पण पत्रिकेत त्यांनी माझ्या नावाचं आणि माझ्या पुस्तकाचा सगळा उल्लेख केला आणि वाल्मिकी कुलकर्णींना सांगितलं की तुम्ही हे पुस्तक तयार करायचंय. त्यावेळेस झालं असं होतं की वाल्मिकशी माझं आधी बोलणं झालं होतं, ते म्हणे तुम्हाला 1000 प्रतींना साधारण 40,000 रुपये खर्च येईल. तर मी म्हटलं ठीक आहे, मी तुम्हाला 7-8 डोनर 5-5 हजार वाले आणून देईन.
1: बरोबर.
0: मी आता माझा खर्च खूप झालेला आहे, मी सध्या करू शकणार नाही, ज्या वेळेला होईल त्यावेळेला करता येईल.
1: बरोबर.
0: मग असं करता करता ते म्हणे ठीक आहे, तुम्ही डोनर द्या आम्ही करून टाकू. मग ते असं करता करता मी दोनच लोकांचे 10,000 रुपये त्यांना दिले आणि त्यांना आधीच सांगितलं माझी अट एकच असणार आहे की सगळी पुस्तकं मला हवी आहेत, म्हणजे तुम्हाला एकही पुस्तक. ते म्हणे अरे आम्हाला काही 5-10 मिळतील की नाही. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला 100 पुस्तक मी देईन. त्यांनी 900 पुस्तकं मला माझ्या घरी पाठवली.
1: अरे वा.
0: आणि मूळ म्हणजे त्या 10,000च त्यांनी सगळं ते भागवलं, बाकीचं माझ्याकडनं त्यांनी काहीही घेतलं नाही. आणि त्यानंतर ती सगळी पुस्तकं, म्हणजे मी त्यावेळेस 680 लेखकांचे पत्ते होते आणि ते पत्ते जेवढ्या लेखकांना म्हणजे मला देता येईल त्यातले जवळजवळ 100-150 लोक सोडले, तर मी प्रत्येकाला पुन्हा त्यांच्या घरी जाऊन म्हणजे विनामूल्य त्यांना दिले. आम्ही जरी किंमत छापली होती, किंमत कमी होती, पण त्यांना आम्ही विनामूल्य परत घरपोच केली. त्याचंही कारण हे होतं की मी ज्या वेळेला संमेलनातून म्हणा किंवा साहित्यिक काही असे सभा वगैरे व्हायच्या त्या तिथं जायचो आणि माझं निवेदन करायचो की मी असं असं काम करतोय, तर तिथं अशी बंदता म्हणजे असं म्हटलं जायचं हा माणूस फक्त येतो बोलतो पुस्तक घेतो आणि निघून जातो, पुढे काही करत नाहीये.
1: बरोबर.
0: तर अशा 2-4 जणांच्या माझ्या कानावर गोष्टी आल्यानंतर मी काय केलं, म्हटलं नाही आता लोकांचं तोंड बंद करण्यासाठी आपल्याला हे असं काहीतरी करावंच लागणार आहे. म्हणून ती पुस्तिका आधी मी बाहेर काढली. माझ्या मनात एक कल्पना वेगळी होती की लेखकाचाही परिचय आणि त्यांच्या सगळ्या पुस्तकांचाही परिचय यावा अशी कल्पना त्यावेळेला होती. पण मला त्यावेळेला असं कोणी भेटलं नाही करून देणार, म्हणजे मी खूप प्रयत्न केला होता.
1: बरोबर.
0: पण त्यानंतर मात्र मला इथले जयंत देशपांडे म्हणून मी त्यांना असं असं सांगितलं मला असं असं करायचंय, ते म्हणे करू आपण. आणि आता 100% DTP झालेलं आहे.
1: अरे वा.
0: त्यातला थ अध्याक्षर म्हणजे अध्याक्षरानुसार अ आई अध्याक्षरानुसार अ ते ज्ञ पर्यंत DTP झालेलं आहे. थ पर्यंत 475 पानं प्रूफ रिडिंग साठी माझ्याकडे आज आता आलेली आहे. आणि त्यातलंही प्रूफ रिडिंग 130 पानाचं मी करून ठेवलंय, काम चालू आहे.
1: शब्बीरभाई, खरं म्हणजे नगर जिल्ह्याला साहित्याचा लेखकांचा मोठा वारसा लाभलेला आहे, म्हणजे अगदी संत ज्ञानेश्वरांपासून किंवा अगदी लीळाचरित्र देखील त्याचंही लेखन जे झालेलं आहे तेही आपले माईम भट्ट सराळ्याचेच होते. त्यामुळे 700-750 वर्षांचा हा सगळा प्रवास आहे, त्यामुळे नगर जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे 1000 लेखक झाले असतील. आणि त्यातले किती लेखक आता तुमच्याकडे आलेले आहेत सध्या?
0: आता सध्या माझ्याकडे साधारण 2300 लेखक आहेत
1: अरे
0: अंदाजे हा आकडा आहे.
1: बरं.
0: कदाचित तो थोडाफार कमी
1: कमी असतो किंवा वाढणार तर आहेच आहे तो.
0: बरं.
1: यातलं सगळ्यात जुनं आणि दुर्मिळ अशी कुठली पुस्तक आहेत?
0: अशी बरीच माझ्याकडे 1854 एक पुस्तक आहे.
1: बरं.
0: आता ते इथलं आहे की नाही याच्याबद्दल मी म्हणजे शासकच आहे.
1: बरोबर.
0: ते पुराणिक म्हणून कुणीतरी होते पण ते पुस्तक मला इथं मिळालेलं आहे.
1: बरं.
0: म्हणजे ते कदाचित
1: कशाबद्दल आहे?
0: ते भूगोल खगोल नावाने ते पुस्तक आहे.
1: बरं.
0: आता ते कुठले होते म्हणून मी ते त्या सूचीतही नोंदवलेले नाही, पण इथे नावा टिळकांची जुनी पुस्तकं
1: हो, फुला मुलांचे कवी म्हणून त्याचा उल्लेख व्हायचा,
0: बालकवी ठोंबरे यांचा पहिला कविता संग्रह.
1: अरे वा.
0: त्यानंतर एक इथे रावसाहेब पटवर्धन असताना त्यांच्या अध्यक्षतेखाली 1934-35 च्या आसपास एक त्रैमासिक निघालं होतं आणि ते हस्तलिखित होतं. ते इतकं सुंदर आहे अजूनही, म्हणजे चांगल्या स्थितीत आहे.
1: बरोबर.
0: त्याच्यात साने गुरुजींच्या, कवी माईदेव वगैरे अशा मोठमोठ्या लोकांच्या त्यात स्वाक्षरी आहेत
1: आणि त्यांच्या हस्ताक्षरात
0: त्यांनी ते नोंदवलेलं आहे.
1: शबीरभाई, नगरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, संत साहित्य मोठ्या प्रमाणात तयार झालं, दलित मराठी साहित्य असेल, ख्रिस्ती मराठी साहित्य असेल, या सगळ्या साहित्याचे प्रवाह नगरमध्ये आपल्याला बघायला मिळतात. दया पवार असतील, तर या सगळ्यांचं आता तुम्हाला वेगळेपण काय जाणवतं की तुमच्याकडचा जो आता ग्रंथसंग्रह आहे त्याच्यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण काय सांगते? जसं आता तुम्ही म्हणालात की हे हस्ताक्षरातलं हाताने लिहिलेलं आहे, मला वाटतं कलिका त्याचं नाव आहे, तर अशी कुठली पुस्तक आहेत की जी तुमच्याकडेच फक्त बघायला मिळतील, बाकी कोणाकडे बहुतेक असं काही बघायला मिळणं अवघड आहे?
0: अशी पुस्तकं हजारोंनी असतीलही अजूनही, पण ती काय होतं, लोक दडून ठेवतात, बाहेर यायला पाहिजे किंवा निदान सांगायला पाहिजे. आता आम्ही, म्हणजे माझा तरी असा स्वभाव होता की एक पुस्तक झालं की त्याच्या 10 कॉपी आम्ही करायचो आणि ते 10 मित्रांकडे आम्ही,
1: कुठेतरी
0: असलं पाहिजे म्हणून मी संगमनेरला दे, जामखेडला दे, पाथर्डीला दे, असे आम्ही अनेक ठिकाणी असे प्रयोग करून ठेवले किंवा आपल्याकडे मिळाले ना हे कॉपी तिकडे जाऊ दे, ही तिकडे तरी सुरक्षित राहील, आपल्याकडे जरी इथं समजा आपल्याकडून जरी गेली तर तिथून आपण मिळवू शकतो.
1: बरोबर.
0: हजारो लेखक असतील अजून जे माझ्या याच्यात आलेले नाहीये, लाखो पुस्तकं असतील, पण मी जेवढं करू शकलो तर आतापर्यंत साधारण 6,500 पुस्तकं माझ्या संकलनात आहेत.
1: आणि नगरविषयीची पण बरीच पुस्तकं आहेत.
0: नगरविषयीची पण बरीच पुस्तकं आहेत.
1: त्यात कुठली कुठली आहेत?
0: भरपूर आहे. बुराने मासिरच मराठी मध्ये आहे, ते
1: अनुवाद
0: आहे. ते खरं म्हणजे सय्यद अली तबा
1: हो
0: त्यांनी ते केलेलं आहे.
1: बरोबर.
0: फरिश्ताचं पण आहे. त्यानंतर
1: गुलशन इब्राहिमी.
0: त्यानंतर किल्ल्यात लिहिलेली गुब्बारे खातीर,
1: मौलाना
0: आझादांचं गुब्बारे खातीर, ते पुस्तक नंतर मिळवलं मी. त्यानंतर डिस्कवरी ऑफ इंडिया
1: पंडित नेहरू
0: लिहिलेलं तेही आहे. अशी त्यानंतर एक आचार्य नरेंद्र देवांचं एक धम्मदर्शन नावाचं,
1: बौद्ध धर्म दर्शन
0: या नावाचं एक पुस्तक आहे. त्याची झेरॉक्स मी मिळवली.
1: बरोबर.
0: म्हणजे पुस्तक नाही मिळालं
1: तर
0: मी झेरॉक्स करून घेतली. जे आणि मी पुस्तकं मिळवताना संपूर्ण अहमदनगर जिल्हा माझ्या स्कूटरवर
1: फिरलेलो
0: आहे. म्हणजे त्यात कुठेही डोंगर दऱ्या असो काही असो, ऊन
1: मी त्याकडे वळणारच आहे. म्हणजे तुम्हाला एखादे लेखकाची माहिती मिळाली किंवा पुस्तकाची माहिती मिळाली की तुम्ही स्कूटर काढून 100-100 किलोमीटर तुम्ही एकेका दिवसामध्ये पल्ला गाठलेला, अगदी आदिवासी भागात जाऊन तुम्ही ते काम केलेलं आहे. असं कुठलं पुस्तक मिळवताना असा वेगळा अनुभव जो लक्षात राहिला कायमचा, असा काही किस्सा आहे? एखादं पुस्तक, एखादा लेखक किंवा खूप वेळ हेलपाटे मारले आणि मग ती व्यक्ती भेटली.
0: एक आनंद डावरे नावाचे, साधारण अकोल्याच्या थोडस पुढं गेलं
1: बर
0: की ते डोंगरावर राहायचे. मी बराच वेळा जायचो पण माझी काही भेट होत नव्हती. एकदा मात्र आम्हाला जरा उशीर झाला, त्या गाडी लावली खाली आणि आम्ही त्यांच्या घरी गेलो. ते वर त्यांच्या
1: मिळालं पुस्तक,
0: पुस्तक मिळालं त्यांनी दिलं आणि ते घेऊन आलो. असे तर बरेच प्रसंग आले की जाताना उशीर झाला, कधी लाईट गेले अंधारात, कधी म्हणजे
1: गाडीने कधी साथ सोडली,
0: गाडीचं चाक पंक्चर झालं, मग ते बदला, कधी कधी चाकही राहिले ते तिथे आणि आम्ही आलोय पुढं, असंही बराच वेळ झाले.
1: आणि या सगळ्यांसाठी तर खर्च पण, खरं म्हणजे प्रवास असेल, पुस्तक काही वेळ विकत घेणं असेल, लोकांना भेटणं असेल, असं मला वाटतं एकही दिवस तुमचा गेला नसेल की ज्या दिवशी तुम्ही लेखकाचा किंवा एखाद्या पुस्तकाचा शोध घेतला नाही.
0: असं बरोबर आहे.
1: तर हे सगळं करताना घरच्यांचं सहकार्य कसं होतं?
0: सुरुवातीला काय व्हायचं की हा काय वेडेपणा करतोय, म्हणजे मी नाणी जमवायचं तरी सुद्धा हा वेडेपणा समजायचं, पोस्टाची तिकीट जमा करतो तरी वेडेपणा, पुस्तकं जमा करतो वाचतो तरी वेडेपणा. मग नंतर मात्र ज्या वेळेला प्रदर्शनं भरली, म्हणजे आमची इथे जी कला दालनात म्हणा, आणि त्या याच्यातून ज्या वेळेला त्यांच्या लक्षात आलं की ते 50,000 जणांनी ते प्रदर्शन पाहिलं, घरच्यांनी ते पाहिलं, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं अरे याला महत्व आहे. आणि त्यानंतर मात्र मग कोणी कोणी असं काही बोलेनाचं झालं की याच्यात काहीतरी
1: असणार.
0: आणि मग घरच्यांचा काही प्रश्न नव्हता, कारण घरच्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून म्हणजे आधी प्रेफरन्स घरच्यांना दिला आणि मग बाकीच्या आपल्या या छंदाला. आधी सुरुवातीला हे छंद म्हणून झालं होतं, पण आज 100-150 पीएचडी करणाऱ्यांनी
1: ते फार महत्वाचं आहे. म्हणजे तुमच्याकडे संशोधन करणारी डॉक्टरेट मिळवण्यासाठी जे ज्यांचं सुरू असतं पुस्तकं मिळवणं स्रोत शोधणं ही मंडळी तुमच्याकडे येतात. आणि तुमच्याकडे मला वाटतं नगरचं जुनं गॅझेटियर आहे 1884 सालचं,
0: पहिलं जे निघालं होतं,
1: नगरपालिकेचा शतसंवत्सरी ग्रंथ आहे, किंवा सोसायटी हायस्कूल भाऊसाहेब फिरोदिया शाळा, तिने पण 100 वर्षानंतर एक
0: पहिलं पण आहे
1: फार छान. तर ही पुस्तकं आता एरवी कुठे मिळत नाहीत किंवा पुनर्मुद्रितही ती झालेली नाहीत, त्यामुळं ती जर कोणाकडे नसतील तर शब्बीरबाईंकडे नक्की असं आहे.
0: आणि हेरिटेज वॉक आपल्या इथे चालतो भूषणजी देशमुख त्याचे म्हणजे सर्वे सर्वात म्हणू, तर त्यांनी एकदा असे जवळजवळ 80-100 लोक माझ्या घरी पाहायला घेऊन आले होते आणि संपूर्ण आम्ही बाहेर ती पुस्तकही मांडली होती, सगळ्यांनी ती पाहताही आली. अजूनही असं जर आले तर मी
1: नक्कीच. आणि तुमच्याकडे अनेक जण मला वाटतं साहित्यिक येऊन गेलेले आहेत, अधिकारी पण भेट देऊन गेलेले,
0: भरपूर लोक येऊन गेले. सगळ्यात आधी आले होते ते रतनलाल सोनग्रे आले होते,
1: साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष होते,
0: आणि भाई वैद्य येऊन गेले.
1: अरे वा, बर बर.
0: त्यानंतर डॉक्टर श्रीपाल सबनीस सर येऊन गेले, बाबा भांड येऊन गेले, राजन खान येऊन गेले,
1: अरे वा,
0: महावीर जोंदळे सर तेही येऊन गेले.
1: बरोबर.
0: अनेक साहित्य अकादमी ज्यांना पुरस्कार प्राप्त असे मान्यवर लेखक येऊन गेलेत, मसापचे पदाधिकारी येऊन गेलेत, शब्दगंधचे पदाधिकारी येऊन गेलेत, अनेक लेखक, प्राचार्य, त्यानंतर कॉलेजच्या टीमच्या टीम असं विद्यार्थ्यांना घेऊन प्राध्यापक ते स्वतः येऊन गेलेले आहेत, अशा अनेक वेळा झालेलं आहे.
1: शबीरभाई, आता तुम्ही स्वतः पण लेखक झालेला आहात, तुम्ही लेखक आहात, आता अनुवादक आहात, तुमची काही पुस्तकं आलेली आहेत?
0: हो, मी माझी पहिली ही सूची जी 2013 झाली होती, त्यानंतर एक आठवा रंग ऍट पहाड गाथा या नावाचं हिंदी पुस्तक आहे, जे प्रदीप दिलवाने त्याचे मूळचे लेखक आहे आणि त्यांना ज्ञानपीठचा नवलेखक पुरस्कार त्या पुस्तकाला मिळाले. तर त्या पुस्तकाचा मी अनुवाद मराठीमध्ये केला आणि याच नावाने आठवा रंग ऍट पहाड गाथा. त्यानंतर एक बीडचे ऍडव्होकेट जावळे म्हणून आहे, तर त्यांचा एक कथा संग्रह आहे खांदेमळणी नावाचा, तोही गाजलेलाच आहे. तर त्याचा मी हिंदीमध्ये मिट्टी की सौगात या नावाने अनुवाद केलेला आहे आणि ते पुस्तकही बाहेर आलं, पण त्याची माझ्याकडे एकच कॉपी आहे, त्यांनी काही माझ्याकडे जास्त पाठवले नव्हतं. त्यानंतर सावत्र क्षण नावाची कादंबरी आहे, जी आपले इथले सुनील राऊत आहेत, तर त्यांनी लिहिलेली आहे, त्याचा मी हिंदी अनुवाद करून ठेवलेला आहे आणि ते प्रकाशकाकडे गेलेला आहे. सौतेला पल या नावाने तो अनुवाद झालेला आहे. त्यानंतर हिंदीच्या काही कथा मराठीत त्याचा अनुवाद करून तेही प्रकाशकांकडे पुण्यात गेलेला आहे. ते ज्यावेळेस येईल त्यावेळेस. त्यानंतर एक इथे कॅप्टन कावले होते, त्यांनी टेल्स ऑफ अहमदनगर या नावाचं एक छोटेखानी पुस्तक होतं, 80 पानाचं पुस्तक आहे ते, तर त्याचा मी मराठी अनुवाद सुद्धा करून ठेवलेला आहे.
1: अरे वा,
0: तो सुद्धा प्रकाशकांकडे दिलेला आहे, म्हणजे असं काम चाललेलंच आहे.
1: अगदी छान. मला म्हणजे शबीरभाई कधीतरी हेवा वाटतो, एखाद्याकडे कोट्यवधी रुपये असतील तर तो श्रीमंत वाटत नाही, पण तुमच्याकडची पुस्तकं ग्रंथसंपदा बघितली की तुम्ही किती श्रीमंत आहात हे आमच्या लक्षात येतं. पण हे सांभाळणं खूप अवघड आहे, ग्रंथ सांभाळणं 100-100 वर्षापूर्वीचे, काही ना वाळवी लागू शकते किंवा कसर लागते, तुकडे पडतात, जुन्या पिवळे पडलं पान की त्याचं सांभाळणं अवघड होत जात. तुम्ही कसं सांभाळता या सगळ्या ग्रंथांना?
0: याच्या आधी मी अजून एक किस्सा सांगू इच्छितो. 2012 ज्यावेळेला माझी पुस्तिकाही नव्हतं, पुस्तकही नव्हतं, त्यावेळेला 450 लोकांची फक्त यादी आणि काही पुस्तकं असतील, समजा 500-600 किंवा 1000 एक पुस्तकं असतील, तर हे मी करत होतो, हे अनेकांना माहिती होतं त्यावेळेला. त्यात आमचे एक मित्र भूषण देशमुख हे त्यावेळेला मला वाटतं मुंबईला होते.
1: हो हो.
0: आणि त्यांनी मला एक फोन करून सांगितलं की तुमच्याकडे कोणीतरी चौकशी करायला येईल. तर ती एक संस्था होती री इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च अँड एक्सचेंज नावाची.
1: हो.
0: आणि त्या संस्थेची एक मुलगी जी माझ्या मुलीच्या वयाची होती, काळी सावळी तरतरी केरळी मुलगी होती, 8-10 भाषा ती एकदम फ्लुएंटली बोलत होती. आणि मी ज्यावेळेला तिथे ते फोनवरती बोलायची वेगवेगळ्या भाषेत, तर मी म्हणायचं तू एवढ्या भाषा कश काय, तर म्हणे आम्हाला सवय आहे आम्ही दक्षिणेतले आहोत त्यामुळे तिथल्या 3-4 भाषा येतात आणि ती हिंदी मराठी इंग्लिश नेपाळी फ्लुएंटली बोलायची. मग ती ज्यावेळेस आली तर ती घरात जवळजवळ 5-6 तास होती आणि तिच्याकडे काहीतरी इन्स्ट्रुमेंट असावं की जे माझं बोलणं टेप करत असावी किंवा, तर माझ्या ते लक्षात नाही आलं. पण ती तिचा आग्रह होता की तुम्ही आमच्या सेमिनार मध्ये हजेरी लावावी.
1: बरोबर.
0: आणि मी तिला चक्क नकार दिला की मी काही येऊ शकणार नाही. तर ती सारखा आग्रह करत होती. मी म्हटलं नाही मला जमणार नाही. त्याचं कारण हे की तुमच्याकडे जायचं म्हणजे तिने मला फक्त एकच सांगितलं होतं की हे सेमिनार बँगलोर मध्ये आहे, फक्त आमची डेट फिक्स झालेली नाही, फिक्स झाली की आम्ही तुम्हाला कळवू. आणि मी म्हटलं ठीक आहे. ती निघून गेली. मी तिला सांगितलं होतं की मी काही येऊ शकणार नाही. त्याचं कारण हे की म्हटलं तुमच्याकडे जर यायचं झालं बँगलोरला तर माझे 1.5 दिवस म्हणजे मी
1: प्रवासात
0: जाणार, 1.5 दिवस तिकडून यायला लागणार आणि 2 दिवस तुमचे. म्हटलं हे असे 5 दिवस, 2-2 म्हणजे 4 दिवस आणि 2 दिवस तुमचे 6 दिवस होतात. आणि एखाद दिवस म्हटलं एवढ्या लांब गेल्यानंतर पाहायला पाहिजे. तर म्हटलं 7 दिवस म्हटलं मला कंपनी म्हणेल की तुम्ही तिकडेच राहा, तिकडेच काय करायचं ते गोंधळ घाला. त्यापेक्षा मला सुट्टी मिळणार नाही त्यामुळे मी येऊ शकणार नाही हे मी तिला सांगितलं. पण तिचा आग्रह सारखा चालू होता आणि ती निघून गेली. त्यानंतर बरोबर महिन्याभरानंतर मी विसरूनही गेलो होतो, तिचा फोन आला की तुम्ही 1 दिवसाची सुट्टी काढाल का. तर मी तिला हो म्हटलं. मी विचार काय केला की असेल औरंगाबादला, असेल पुण्याला, असेल मुंबईला, नाशिकला असेल, म्हणजे आपल्या जवळपास असेल जे आपण 1 दिवसात 1 दिवस त्यांच्यासाठी आणि 1 दिवस माझ्या सुट्टीचा दिवस. तर म्हटलं असं आपण करू शकू. तर मी तिला हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर 10 मिनिटाला त्यावेळेला छोटे मोबाईल होते म्हणजे बटनवाले, तर त्या मोबाईलवर एक मेसेज आला की माझ्या म्हणजे विमानाचं तिकीट कन्फर्म झालेलं होतं. तर मी त्यावेळेला डोक्याला हात लावला. अरे म्हटलं आपण तर हा विचार कधी इतक्या पुढचा विचार आपण केला नव्हता. पण त्यांनी पुढचा खूप विचार केला होता आणि ते फॉलोअप इतका घेत होते की मी निघालो की नाही घरातून, मी स्टँडवर पोहोचलो की नाही, मी पुण्याच्या गाडीत बसलो की नाही, पुणे स्टेशनला उतरलो की नाही, विमानतळावर पोहोचलो, म्हणजे क्षणाक्षणाला ते फॉलोअप घेत होते. आणि तिथं गेल्यानंतर सगळी लोक म्हणजे फक्त 30 लोकांना त्यांनी आमंत्रण दिलेलं होतं, त्यात महाराष्ट्रातून मी एकटा होतो. पण ते सगळे 30 लोक डबल ग्रॅज्युएट म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट पीएचडी डबल डॉक्टर अशी लोक होती आणि सगळे प्रोफेशनल होते. मी आपला साधा माणूस होतो आणि त्यावेळेस खरं कळालं की आपली दिशा योग्य आहे. म्हणजे तिथं मला ते जाणवलं की आपण योग्य याच्यावर चाललेलो आहे. आणि त्यानंतर मात्र मी म्हटलं की नाही आपण हे, आणि त्याच्यानंतर माझं हे सारखं
1: हुरूप वाढला, कामाला वेग आला,
0: काम वाढलं.
1: बरोबर.
0: असं चालू झालं.
1: पण हे पुस्तक तुम्ही सांभाळत कसे घरामध्ये सगळी?
0: त्यासाठी मग फ्युमिगेशन जे असत ते वर्षातून 2 वर्षातून करून
1: घेतो. बरोबर.
0: त्यानंतर काही आपल्याकडे मालपाणींची गायछाप तंबाखू मिळते तर मी चक्क तंबाखूच्या पुढ्या आणतो आणि त्या पुढ्या प्रत्येक बॉक्स मध्ये म्हणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवायच्या.
1: बरोबर.
0: असं ते
1: उग्रवास त्यामुळे कीड लागत नाही,
0: कीड लागत नाही. आणि त्याच सेमिनार मध्ये त्यांनी काही अशा म्हणजे क्लुप्ती सांगितल्या होत्या की जतन करायचे तर काय काय पावडर कशी बनवायची.
1: बरोबर.
0: ते त्या तिथं सांगितलं गेलं होतं तर तेही म्हणजे वापर करतो.
1: शबीरभाई खरं म्हणजे तुम्ही जेवढं ग्रंथांबद्दल तुमचं प्रेम आहे तुमच्या मनात तेवढं तुम्ही सामाजिक कार्य देखील करत आहात. वनवासी कल्याण आश्रम असेल किंवा इंडियन सिम्बलेसमध्ये देखील तुम्ही अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत होता. ही सुरुवात कशी झाली?
0: खरं म्हणजे हे लहानपणापासूनच कदाचित असेल. आमची म्हणजे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, आम्ही हेडक्वार्टरमध्ये आणि सगळे मित्र आमचे वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळ्या, तिथं काही आमचा जात पात हा विषय नव्हता. आम्ही सगळे मित्र एकत्र खेळायचो, प्रत्येकाच्या घरात जाऊन खाणं म्हणा काही म्हणा, कोणी कोणाला रागवत तसं. तर अशी लहानपणापासूनच ते संस्कार, आणि लहानपणी शाळेतही आम्हाला शिकवलं जायचं भारत माझा देश आहे, अरे भारतीय, ती कल्पना डोक्यात आमच्या एकदम फिट बसली होती. इथे वनवासी कल्याण आश्रम जी संस्था आहे त्या संस्थेमार्फत मी अकोल्यामध्ये वसतिगृहात आलवलं जातं, तिथं काम केलंय. पण माझा तसा संघाशी काही संबंध नाही. पण मी विचार काय केला की ही लोक भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे, हे आपलेच बांधव आहेत, या विचाराने मी सगळं तिथं जायचो. आणि इथून जाणारा एकमेव मी असायचो, मी माझी स्कूटर काढायचो, ड्युटीची शिफ्टची वेळ बघायचो की मी फर्स्ट शिफ्ट जर केलेली असेल आणि सुट्टी आली की पुढच्या वेळेला थर्ड शिफ्ट असायची, तर मी तो पिरियड
1: अर्धा दिवस जास्त मिळायचा,
0: अर्धा दिवस तर मी तो असा युटिलाइज करायचो. आणि जाताना प्रत्येक वेळेला एक नवीन माणूस घेऊन जायचो सोबत स्कूटरवर, आणि आम्ही तिथं मुक्काम करायचो, तिथल्या पाड्यांवर गप्पा मारायचो त्या लोकांशी. असं तिथं एक ढगेवाडी नावाचं गाव आहे, चांगलं ते डेव्हलपही झालं होतं. पण नंतर माझी शिफ्ट चेंज झाली, मला जनरल शिफ्ट मिळाली, त्यामुळे माझं जाणं कॅन्सल झालं. तिथंही मग जे आमच्या बाकीच्या टीमने जायला पाहिजे होतं ते संपर्क त्यांचा राहिला नाही. आणि तिथलंही राजकारण थोडा पुढीचं जे राजकारण असतं, राजकारणात सगळ्या गोष्टी चालतात, तर दुही माजली आणि तो प्रकल्प आता आहे कसा आहे. मी नंतर काही माझं जाणं झालं नाही, नंतर भेटीगाठी आमच्या झाल्या बाहेर अशा, पण त्या अशा उडत उडत झाल्या, जास्त कल्पना नाही.
1: तुम्ही ग्राहक चळवळीमध्ये पण होतात?
0: हो, ग्राहक चळवळीमध्ये पण म्हणजे त्यावेळेला काय झालं, ज्यावेळेला माझी शिफ्ट म्हणजे चेंज झाली आणि मी तिकडचं काम सुटलं ढगेवाडील जाणं वगैरे,
1: बरोबर,
0: तर मी म्हटलं आता आपण काय करायचं. तर अशा वेळेला इथे ग्राहक चळवळीचं काम सुरू झालं,
1: बिंदू माधव जोशी,
0: बिंदू माधव जोशींच. आणि त्यावेळेला उमाकांत चांदेकर नावाचे संघटक होते, त्यांनी मला विचारलं की तुम्ही बा इकडे काम करू शकाल का. मी म्हटलं तुम्ही आमच्या आधीचे जे वनवासीचे संघटक त्यांना विचारा. त्यावेळेला शिवलकर होते, त्यांना सांगितलं, ते म्हणे ठीक आहे, हे आता तिकडे जात नाही तर तुम्ही इकडे त्यांना घेऊन टाका. मग त्यानंतर मी बिंदू माधव जोशींच्या सोबत काम करायला, आणि त्यानंतर मी तालुका संघटक जिल्हा संघटक म्हणून इथं काम केलं. प्रत्येक म्हणजे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात खेड्यागावांमध्ये मी दोन्ही हेतून जायचो की ग्राहकांचं प्रबोधनही व्हावं आणि ग्राहक पंचायतीचं काम सुद्धा व्हावं आणि माझी पुस्तक मोहीम शोध ते, असं दोन्ही याने मी ते काम चांगलं. आणि प्रत्येक जिल्ह्यातून ग्राहक चळवळीसाठी आम्ही टीम करायचं काम मी केलेलं आहे. माझ्यासोबत काही वेळेला बाबासाहेब भालेराव, त्यानंतर गजेंद्र शिरतावकर, अशी मंडळी असायची.
1: तुम्ही माणसंही जोडली त्या निमित्ताने,
0: माणसंही जोडली आणि असे बरेच त्यातून मग प्रश्नही सुटले अनेकांचे, काहींचे वैयक्तिक सुटले, काहींचे सामूहिक सुटले, असे अनेक प्रश्न सुद्धा सुटले.
1: शबीरभाई, खरं म्हणजे तुमचं आता सूचीचं काम अंतिम टप्प्यात आहे, नंतर तुमचा ग्रंथसंग्रह पण तुम्हाला अपेक्षित असा जे तुम्ही टार्गेट ठेवलं होतं की तेवढं आता तुमचं पुरं झालेलं आहे. आता पुढचे काय प्लॅन्स आहेत, पुढे काय करायचंय?
0: पुढे आता माझ्याकडे काही डबल झालेली पुस्तकं आहेत, ती आम्ही परवाच जिल्हाधिकारी चालेमठ सरांना एक पत्र दिलं की ती पुस्तकं अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये ती वाचनालय तयार व्हावं आणि इतरांनाही ती त्याचा लाभ.
1: किल्ल्यात पूर्वी एक छान ग्रंथालय होतं, म्हणजे निजामशाहीच्या काळात होतं, ब्रिटिशांच्या काळात होतं, त्यामुळे पुन्हा एकदा तुमच्या या सगळ्या ग्रंथ देणगीतून एक चांगलं ग्रंथ दालन तिथे तयार होऊ शकेल.
0: तर मी जवळजवळ 2300 पुस्तकांची सूची म्हणजे टाईप करून त्यांना दिली की प्रत्येक बॉक्समध्ये असे 20 बॉक्स तयार करून ठेवलेले, प्रत्येक बॉक्समध्ये कोणतं पुस्तक आहे, त्याची किंमत किती आहे, त्याचा लेखक कोण आहे, हे सगळं त्याच्यात दिलेलं आहे. आणि ती सूची साहेबांना मी, पत्रकार मित्र आमचे भूषणजी देशमुख आणि महेश महाराज देशपांडे, आम्ही तिघांनी मिळून ते त्यांना दिलंय. आता बघूया कधी
1: पुढे होईल, त्या दृष्टीने प्रयत्न तर आपण चालू ठेवू. शबीरभाई, आता नेहमी एक मनात प्रश्न येतो की आता सोशल मीडिया खूप वाढलेला आहे, टेलिव्हिजनचे चॅनल झालेत खूप, नवी पिढी पुस्तक वाचते का? नव्या पिढीमध्ये लेखक तयार होतात पण पुस्तक वाचणारे तेवढ्या प्रमाणात आहेत का?
0: खरं म्हणजे पुस्तक वाचणारे आहेत, म्हणजे लोक म्हणतात पुस्तक वाचत नाहीत पिढी, पण तसं नाहीये. फक्त थोडासा माध्यम बदलला, काही मोबाईलवर वाचतात, काही टॅबवर वाचतात, किंवा इतर यांनी ऑडिओ बुक्स आहे, तर या माध्यमातूनही आहे. पण पुस्तकांचा खप पाहता, म्हणजे जे साहित्य संमेलनातून पुस्तकं जातात,
1: ग्रंथविक्री जी आहे
0: ती पाहता पुस्तकांचं वाचन कमी झालंय असं मला तरी वाटत नाही.
1: म्हणजे पुस्तक विकली जातात, लोक घेतात, लोक नक्कीच.
0: फक्त होतं काय की कविता, काव्यसंग्रह वगैरे ही जास्त विकली जात नाही, पण इतर पुस्तकं मात्र जाऊ शकतात. आणि शेवटी प्रकाशन, पुस्तक विक्री, हा वेगवेगळ्या म्हणजे
1: आर्थिकही बाब,
0: आर्थिक बाबी आहेत, त्यामुळे ते लेखकांना किंवा संपादकांना ती विक्री करणं किंवा तो जिकिरीचा.
1: पण कसदार लेखक कवी किंवा तेवढ्या ताकदीचे, जेवढं जुन्या नगरला आपण म्हणू वैभवाचे दिवस त्यांनी दाखवले, नव्या पिढीत आहेत लेखक कवी
0: भरपूर आहेत. आता ज्या वेळेला ही सूची बाहेर येईल, अजून अनेकांना माहिती नाहीये या सूची संदर्भात, म्हणजे तेही माझ्यापर्यंत पोहोचले नाही किंवा मी सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही, तर ज्या वेळेला ही सूची येईल आणि लोकांना कळेल की अरे अशी अशी सूची झालेली आहे आणि कुठंतरी डॉक्युमेंटेशन व्हायला पाहिजे,
1: हो अगदी बरोबर,
0: ते झालेलं नव्हतं आतापर्यंत, त्या निमित्ताने माझा प्रयत्न आहे की हे व्हावं अशी इच्छा आहे.
1: आणि अशा प्रकारचा उपक्रम महाराष्ट्रात कुठेच नाहीये, देशात पण कुठे असण्याची मला शक्यता वाटत नाही.
0: असे म्हणजे मोठ्या लेवलमध्ये जसं पुणे झालं, सातारा झालं, कोल्हापूर झालं, इथं काही मंडळींनी म्हणजे जे प्रस्थापित लेखक आहेत त्यांच्या सूचींचं काम केलेलं आहे. त्यानंतर भारत सरकार म्हणा किंवा महाराष्ट्र सरकार म्हणा, यांच्याकडे जी पुस्तकं जातात, जी लेखकांनी पाठवायला पाहिजे, जी प्रकाशकांनी पाठवायला पाहिजे, ती त्यांच्याकडे जातात, ती त्याची नोंद होते. पण असे अनेक लोक आहेत की जे नोंदही
1: पाठवतच नाही,
0: पुस्तकही नाही, अशी तर अनेक लोक.
1: पण असं एका जिल्ह्याची पुस्तकं एका ठिकाणी आणि त्यांची सगळी माहिती असं कुठेच नसावं, हे फार मोठं काम आहे.
0: त्याच्यावर तर अजून एक सांगावं वाटेल मला, इथे एक म्हणजे अध्यात्मातले काम करणारे आवारे सर म्हणून आहे, त्यांनी तर त्यांच्या शिष्यांना, त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे, 2-3 शिष्यांना तर त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही आधी शब्बीर भाईंकडे जायचं, ते काय करतात, कसं करतात याचा नीट शोध घ्यायचा, अभ्यास करायचा, आणि मग मला भेटायला यायचं. म्हणजे तुम्ही हे तुमच्या जिल्ह्यात म्हणा, तुमच्या तालुक्यात
1: त्यांनी असं काम करावं,
0: असं करावं, अशी त्यांनी त्या लोकांना
1: होती त्यांची,
0: आणि असं व्हायला पाहिजे होत.
1: मी
0: अशा तालुक्यांना बऱ्याच ठिकाणी सांगितलंय की तुम्ही तालुका वाईज का होईना पण करा,
1: आणि ग्रंथालयांनी करायला पाहिजे.
0: आता जे ज्यांनी करायला पाहिजे तो नाही करत, ठीक आहे, पण जे ज्यांना आवडीचं वाटतं त्यांनी हे करावं.
1: शबीरभाई, तुम्ही आलात आणि फार छान तुमचा सगळा प्रवास सांगितला, आणि लाखातली एखादी व्यक्ती तुमच्यासारखं काम करत असते या तुमच्या सगळ्या छंदांसाठी, ग्रंथवेळासाठी खूप खूप शुभेच्छा. आमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
2: संचित अहमदनगरचं या विशेष मालिकेत आज आपण ऐकली नगर जिल्ह्यातील लेखक, कवी आणि त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची सूची तयार करणारे ग्रंथप्रेमी श्रीयुत शब्बीरभाई शेख यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला भूषण देशमुख यांनी. या मालिकेचे प्रायोजक आहेत भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात मोलाचं योगदान देणारे नगरचे थोर सुपुत्र सेनापती दादा चौधरी यांचे नातू आणि पुण्यातील परिमल आणि प्रमोद चौधरी फाउंडेशनचे संचालक डॉक्टर प्रमोद चौधरी. आपल्या सगळ्यांचे आवडते आपल्या अहिल्यानगर शहरातील ज्येष्ठ पत्रकार, इतिहास अभ्यासक, इतिहास संशोधक, नगरवर प्रेम असणारे, नेहमी सहकार्याची भावना असलेले संवेदनशील प्रेमळ, आपल्या सगळ्यांचे रेडिओ नगरचे मार्गदर्शक आणि सहकारी स्वर्गीय ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख यांचं नुकतंच दुर्दैवी निधन झालं. त्याच निमित्त आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहोत. आणि याच निमित्त त्यांनी संचित अहमदनगरचं या मालिकेत घेतलेल्या मुलाखती ऐकत आहोत. आत्ताच आपण यातील एक महत्वाची मुलाखत ऐकलीत. अशाच अनेक मुलाखती आपण ऐकणार आहोत. आता वेळ झालीय तुमचा निरोप घेण्याची. जाता जाता एवढंच म्हणेल, भूषण सरांची शिकवण, त्यांचं प्रेम, त्यांच्या आठवणी नेहमी आपल्यासोबत राहतील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4.

0: महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: बडे अच्छे लगते हैं
2: क्या?

रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।

0: येथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा.
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर.
0: लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अहमदनगरी यूट्यूब चॅनल.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे आणि मी अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग. 2 जुलै 2026 आजची तारीख आणि आज आहे वार गुरुवार. आजच्या दिवसाला सुरुवात झालेली आहेच आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये थोडेसे बदल होतात, त्यामुळे बरेच जण आजारी पडतात. मी सुद्धा आजारी पडलेली आहेच थोडीशी, पण तरी सुद्धा काळजी मात्र मी घेते आहे. काय होतं ना, वातावरण बदलल्यानंतर ना त्याचा परिणाम लहान मुलांवर, नवजात बालकांवर आणि ज्येष्ठ नागरिकांवर लवकर होऊ शकतो. त्याचबरोबर ज्यांची इम्युनिटी पॉवर कमी आहे त्यांनासुद्धा या व्हायरल आजाराचा जो काही फटका आहे तो बसू शकतो. सो पाऊस सुरू झालेला आहे, मान्सून सुरू झालेला आहे, अचानक वातावरणामध्ये झालेले बदल आणि त्यामुळे जर तुम्ही आजारी पडत असाल तर थोडीशी तुमची स्वतःची काळजी घ्या. मी सुद्धा काळजी घेते आहे. आणि जेव्हा तुमचा घसा बसतो, जेव्हा तुम्हाला सर्दी होते, खोकला होतो आणि वातावरणामध्ये बदल झाल्यामुळे थोडीशी बारीकशी थंडी वाजते, तेव्हा आपण आपली काळजी घ्यायला हवी. एक छोटीशी टिप सांगेन की तुम्ही दिवसभर जर गरम पाणी किंवा कोमट पाणी जर पिलं ना तर नक्कीच याचा परिणाम जो आहे तो तुम्हाला लवकर जाणवू शकतो. सो वातावरणाला जर आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे किंवा मान्सून तर आलेला आहेच हे आपल्याला दिसतं आहे, सो त्याचबरोबर आपल्याही आरोग्याची काळजी आपण घ्यायलाच हवी. त्याचबरोबर पावसाचा जोर या आठवड्यामध्ये कायम राहणार आहे. सो कोकण आणि घाटमाथ्यावर प्रचंड जोरदार पाऊस या आठवड्यामध्ये आहे. सो यातल्याही अपडेट्सकडे वळूयात थोड्याच वेळात. ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही, खूप सारा माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.
1: सोमवार ते शुक्रवार रात्री 8 वाजता. वाचक स्वर आहेत माणुसकीचे दूत शिवाजी नाईकवाडी यांचे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मतग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 24 90. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे। दान अवयवांचे हे प्राणदान आहे। नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमरापूरकर यांनी.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये। नेपाळमधून भारतामध्ये होणारी चहाची निर्यात 2 महिन्यांच्या खंडानंतर पुन्हा एकदा पूर्ववत सुरू झाली आहे, अशी माहिती नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खराल यांनी दिली। इंडियन टी बोर्डानं आयातीवरचे कडक निर्बंध लादल्यामुळे 1 मेपासून नेपाळच्या चहाची निर्यात थांबली होती। ही निर्यात पुन्हा एकदा सुरू झाली असून परराष्ट्र मंत्री खनाल यांनी संसदेमध्ये याबाबत माहिती दिली। भारताला होणारा नेपाळी चहाच्या निर्यातीचा मार्ग आता मोकळा झाला असून भारतानं नेपाळमधून होणाऱ्या चहाच्या आयातीबाबतच्या धोरणाचा फेरविचार केल्यामुळे हे शक्य झाले आहे, असं यावेळी त्यांनी सांगितलं। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाच लोकमाध्यम रेडिओ रंगण 90.4 FM आवाज. तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. आजपासून शनेश्वर देवस्थान शनिशिंगणापूर ट्रस्ट यांच्या संचलित भोजनालयाचं उद्घाटन झालं आणि त्याचबरोबर 10 महिन्यांनंतर सुरू होऊनही आज पहिल्या सत्रामध्ये 700 भाविकांनी रुचकर जेवणाचा आस्वाद घेतला. सकाळी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांनी भोजनालय कक्षाला भेट दिली आणि त्याचबरोबर इथल्या व्यवस्थेबद्दल स्वयंपाकगृहाची पाहणीही केली. यावेळी शनिदेवाला पहिला नैवेद्य दाखवल्यानंतर महाप्रसाद कुपन विक्रीला सुरुवात झाली. रांगेमध्ये त्याचबरोबर पहिल्या दिवशीच्या या प्रथम सत्रामध्ये 700 भाविकांनी या भोजनाचा आस्वाद घेतला. दुसरं सत्र सूर्यास्त आरतीनंतर सुरू होणार असून पहिल्या दिवशी जेवणाच्या ताटा चना मसाला, चपाती, वरण भात आणि गोड शिरा देण्यात आला अशी माहिती विभाग प्रमुख यांनी दिली. स्वादिष्ट आणि रुचकर जेवण असल्याचं अनेक भाविकांनी सांगितलं. भोजनालय सुरू असल्यानं देवस्थान वाहनात जवळील स्टेशनरी आणि इतर व्यावसायिकांनी सुद्धा समाधान व्यक्त केलं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुनः प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्यासोबत. सांजरंग या कार्यक्रमामध्ये श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, 600 वर्षांची परंपरा लाभलेल्या ग्रामदैवत नागेश्वर परिसर म्हणजे जामखेडमध्ये भगवान गणेश आणि भगवान विष्णूच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. जामखेडकरांसाठी हा नक्कीच आनंदाचा क्षण आहे, कारण 600 वर्षांची ही परंपरा सुरू आहे. जामखेडकरांनी तमिळनाडूतून आणलेल्या काळ्या पाषाणातील मूर्ती मंदिराच्या धार्मिक वैभवात सध्या भर घालतात. यानिमित्तानं श्रद्धा, संस्कार आणि समाजातील एकोपा अधिक दृढ होण्यास मदत होईल असा विश्वास उद्योगपती यांनी व्यक्त केलाय. शहराचं ग्रामदैवत आहे श्री नागेश्वर मंदिर आणि इथे गणपती आणि भगवान विष्णू यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना धार्मिक विधी आणि भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. अनेक वर्षापासून श्री नागेश्वर मंदिरामध्ये सेवाभावानं अनेक लोक कार्य करत आहेत. मंदिरातील धार्मिक उपक्रमांमध्ये अनेकांचं योगदानही महत्वाचं आहे. त्याचबरोबर विधिवत मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्यानिमित्तानं योग्य विधी, धार्मिक पूजन आणि आरतीचं आयोजन सुद्धा करण्यात आलं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर, अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्या सोबत. महत्वाच्या काही अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत. शेअर मार्केटच्या घसरणीकडे वळूयात. 2 दिवसाच्या घसरणीला आता कुठेतरी लगाम शेअर मार्केटमध्ये बघायला मिळतो आहे. सेन्सेक्स 443 अंशांनी तर निफ्टी 140 अंशांनी वधारला आहे. जागतिक शेअर बाजारामध्ये सकारात्मक परिणाम सध्या दिसत आहेत. कच्च्या तेलाचे घसरलेले भाव यामुळे भारतीय शेअर बाजारांनी 2 दिवसांच्या तोट्याची मालिका खंडित केली. प्रत्येकी 0.5 टक्क्यापेक्षा जास्त वाढ दाखवताना सेन्सेक्स 443 अंकांनी तर निफ्टी 140 अंशांनी वाढलेला दिसला. सेन्सेक्स 77,000च्या जवळपास पोहोचलाय तर निफ्टी 24,000च्या पुढे गेलाय. आयटी क्षेत्राच्या शेअरचे भाव आज घसरलेत. व्यवहारांना सुरुवात झाल्यापासून सेन्सेक्स तेजी दाखवत होता. दिवसभर यामध्ये वाढ होत गेली. सेन्सेक्स 76,922 अंशांवर तर निफ्टी 24,000 अंशांवर पोहोचला आहे. त्याचबरोबर परदेशातील बाजारपेठेत अमेरिकन डॉलरमध्ये झालेली वाढ, भांडवलाचा ओघ बाहेर जाणं आणि आशियाई चलनामधील कमकुवतपणा यामुळे भारतीय रुपयामध्ये आज मोठी घसरण बघायला मिळाली. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय सिंहलाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. सायबर सुरक्षा क्षेत्रातील कार्यकारी अधिकारी निकेश अरोरा आणि हार्वर्ड विद्यापीठाच्या प्राध्यापिका मर्झरीन बनर्जी यांच्यासह चार भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांची न्यूयॉर्कच्या कॉर्नेगी कॉर्पोरेशनच्या ग्रेट इम्ब्रिगंट्स ग्रेट अमेरिकन्स या यादीमध्ये 2026 या यादीत निवड करण्यात आली. हार्वर्ड मेडिकल स्कूलचे प्राध्यापक डॉक्टर संजीव चोप्रा आणि व्हर्टेक्स फार्मास्युटिकल या कंपनीच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रेश्मा केवल रामानी या अन्य दोन भारतीय अमेरिकन व्यक्तींचाही यामध्ये समावेश आहे. अमेरिकेला स्वातंत्र्य 250 वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात आली. 2026 या वर्गात 21 देशातील 25 नैसर्गिकरित्या अमेरिकन नागरिकत्व मिळालेल्या व्यक्तींचा समावेश आहे. पालो अल्टो नेटवर्कचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म उत्तर प्रदेशात झाला आहे. हार्वर्डमधील सामाजिक मानसशास्त्र महजरीन बनर्जी या मूळच्या हैदराबादच्या असून त्या इम्प्लिसिट बायसवर केलेल्या संशोधनासाठी ओळखल्या जातात. तर दिल्लीमध्ये जन्मलेले डॉक्टर संजीव चोप्रा हे यकृत विकारावरील तज्ज्ञ असून हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये ते अध्यापन करतात. मुंबईमध्ये जन्मलेल्या रेश्मा केवल रामानी या व्हेंटेक्स फार्मास्युटिकल यांच्या प्रमुख आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम. हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे. येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।

0: श्रोतेहो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं, आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे, आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत, आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत, आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.
1: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. मुंबईसह राज्यभरामध्ये काल पावसानं दमदार हजेरी लावली. मुंबई आणि नवी मुंबईमध्ये घरांचे काही भाग कोसळल्यामुळे 2 व्यक्तींचा मृत्यू झालाय. पुणे शहर आणि परिसरामध्येही काल पावसाचा जोर होता. लोणावळा आणि घाटमाथा परिसरातील धबधबे प्रवाहित झाल्यानं पर्यटकांची गर्दी तिथे झाली. मराठवाड्यामध्ये सुद्धा काल हलक्या पावसाची नोंद जी आहे ती झाली होती. त्याचबरोबर खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर या धरणामध्ये सुद्धा पाणीसाठा थोड्या प्रमाणामध्ये वाढला आहे. काल दिवसभरामध्ये धरण क्षेत्रातील पाऊस जो आहे तो साधारण वाढला आहे. राज्यभरामधली पावसाची स्थिती म्हणाल तर छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह मराठवाड्यातील काही भागामध्ये काल पावसानं हजेरी लावली. बीडमध्ये रिमझिम तर परभणीमध्ये हलका पाऊस झाला. नाशिकमध्ये 1 ते 30 जून या कालावधीमध्ये 51 mm पावसाची नोंद झाली आहे. तर काल सकाळी मध्यम स्वरूपाच्या सरीसुद्धा नाशिकमध्ये कोसळल्या आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, सांजरंग. या कार्यक्रमात अनु आहे तुमच्या सोबत. आरोग्य विभागातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी आता 5,000 नवीन पदांची मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. या आठवड्यामध्ये पदभरतीची प्रक्रिया वेगानं राबवण्यात येणार असल्याचं सांगितलंय. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या मुहूर्तावर 1,400 डॉक्टरांच्या नियुक्तीचे आदेश दिलेत, तर आणखी 600 डॉक्टरांची भरती लवकरच होणार आहे. ही माहिती सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी विधानसभेमध्ये दिली. राज्यातील रिक्त पदं भरण्यासाठी शासनानं आवश्यक काही निर्णय घेतले आहेत. या आठवड्यात भरती प्रक्रियेला गती दिली असून उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 1900 CHO पदे सुद्धा लवकरच भरली जातील. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. कच्च्या तेलाच्या किमतीच्या घसरणीबाबत बोलूयात. ब्रेट क्रूडचे भाव सुमारे आज 1.1% घसरून 70-80 डॉलर प्रति बॅरलवर आले आहेत. तर अमेरिकेच्या WTI क्रूडचे भाव 1.2% घसरून 67.74 डॉलर प्रति बॅरल इतके आहेत. कतारचं असं यासंदर्भात म्हणणं आहे की स्ट्रेट ऑफ होर्मुझबाबत इराण आणि अमेरिका यांच्यातील अप्रत्यक्ष वाटाघाटींमध्ये ही झालेली प्रगती असल्यामुळे बाजारामध्ये सध्या दिलासादायक वातावरण निर्माण झालंय. सलग तिसऱ्या दिवशी आठवड्यामध्ये तेलाच्या किमतीमध्ये घट झाली आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्यविषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या RJ ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. नीट पेपर संदर्भातल्या महत्वाच्या अपडेट्सकडे वळूयात. नीट पेपर फुटीनंतर नीट UGची फेरपरीक्षा झाली आणि आता त्याचा निकाल लवकरच म्हणजे 20 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता वर्तवली आहे. NTA सांगितलेल्या माहितीनुसार एका वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं दिलेलं वृत्त, नीट UGच्या फेरपरीक्षेचा निकाल 20 जुलैपर्यंत जाहीर होऊ शकतो. ही फेरपरीक्षा 21 जूनला घेण्यात आली होती आणि यापूर्वी 3 मेला नीट UG परीक्षा पेपर फुटीच्या आरोपानंतर रद्द करण्यात आली होती. लवकरच या महिन्यामध्ये 20 जुलैला याचा निकाल लागण्याची शक्यता आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. सोने चांदीच्या दरवाढीबाबत बोलूयात. भारत बुलियन ज्वेलर्स असोसिएशननं सांगितलेल्या माहितीनुसार भारतीय सोने चांदी बाजारपेठेमध्ये सोन्याच्या मागणीत 70% जास्त घसरण या आठवड्यात बघायला मिळाली. आयात शुल्क वाढल्यामुळे किमतीत घट झाल्याचं सांगितलं जात आहे, तर लोक नवीन सोनं खरेदी करणं सध्या टाळतात. आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर सोन्याची मागणीसुद्धा कमी झाली आहे. सोनं स्वस्त झालं असून सुद्धा लोक सोनं खरेदी करत नाहीयेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
2: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
1: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
2: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार नगरकर, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। आज आपल्या सोबत आपल्या नगर शहरातीलच एक व्यक्ती आहे, सत्यजित महाराष्ट्र न्यूजचे संचालक, ते म्हणजे श्याम कांबळे सर आहे। आणि त्यांच्या प्रवासाबद्दल, त्यांच्या लेखन प्रवासाबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सध्या आपण पाहतो आहोत की सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे ज्या माध्यमातून अनेक लोक लिहिती होत आहेत, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे ब्लॉग लिहित आहेत। एक चांगल्या प्रकारची माहिती जी आहे ती स्प्रेड या माध्यमातून होती आहे। आणि त्यांनीसुद्धाच आपल्या नगर शहरामधला जो समृद्ध वारसा आहे तो लिहिण्याचं काम या माध्यमातून हाती घेतलं। तर त्यांच्याशी आपण या नगर डायरी कार्यक्रमामध्ये संवाद साधणार आहोत, छान गप्पा मारणार आहोत। तर सर, सगळ्यात आधी या स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत तुमचं।
3: धन्यवाद। प्रथमतः मी रेडिओ नगर स्नेहालय 90.4 यांचं मनापासून आभार मानतो। आणि या मुलाखतीला मी पहिल्यांदाच सामोरं जातोय। मी अनेक लोकांची मुलाखत अनेक वेळा घेतली, पण आज पहिल्यांदाच माझी मुलाखत देण्याची वेळ आली, त्याबद्दल मी तुमच्या मनापासून पुन्हा एकदा।
2: नक्कीच सर। सर, तुम्ही नगरचेच आहात का? तुमचं बालपण नगर मध्ये कसं आणि कुठे केलं?
3: तसं जर पाहिलं तर माझं मूळ गाव दशमी गावात, परंतु गेल्या 35 ते 40 वर्षांपासून, थोडक्यात जन्मापासून केडगाव मध्ये माझं बालपण गेलं। सुरुवातीपासून संघर्षच, आणि आताही संघर्षच करतो, पण चला सध्या एक वेगळ्या मार्गाने आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यामुळे थोडस बरं वाटतंय, पण संघर्ष कायम आहे।
2: नक्कीच। केडगाव या उपनगरामध्ये तुमचा संपूर्ण प्रवास जो आहे तो झालाय, किंवा तुमच्या जन्मानंतर केडगाव पासून नगरशी तुम्ही जोडलेले आहात। तुमचं बालपण केडगाव मध्ये गेलं, शालेय शिक्षण तुमचं कुठं झालं?
3: सुरुवातीच्या काळामध्ये मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं। त्यानंतर माध्यमिक शिक्षणासाठी नगरच्या दादा चौधरी मध्ये माझं माध्यमिक शिक्षण झालं, 5वी ते 10वी। त्यानंतर माध्यमिक नंतर उच्च माध्यमिक साठी 11वी आणि 12वी साठी मी हिंद सेवा मंडळाच्या भाईसत्ता नाईट हायस्कूल मध्ये प्रवेश घेतला। त्या ठिकाणी 10वी आणि 12वी मी कम्प्लीट केली।
2: नक्कीच। ज्या काळामध्ये तुमचं 12वी पूर्ण झालं, त्यानंतर आता पुढे काय करायचं, पुढे कुठलं करिअर निवडायचं? आणि तो काळ असा होता की आपल्या घरातून आपले आई वडील आपल्याला फारसं मार्गदर्शन करत नसायचे, किंवा तो काळ असा होता की तेव्हा फारसं सांगितलं जात नव्हतं, आपण आपलेच मार्ग जे आहे तो निवडायचो। तो तुमचंही असंच झालं का?
3: त्या काळामध्ये आर्थिक परिस्थिती खूप खालवली होती आमची। आजी आजारी असताना कमीत कमी 3 ते 4 वर्ष आमच्या वडिलांनी, त्यांना पॅरालिसिस अटॅक आल्यानंतर त्यांचं पूर्ण पालन पोषण केलं। त्या काळात वडिलांचा रोजगार गेला, त्यावेळेस मी आईन वेळी 18 वर्षांचा असेल, घरची जबाबदारी त्यावेळेस माझ्यावरतीच होती, आणि शिक्षण काय घ्यायचं हा पर्याय नसल्यामुळं शिकायचं कसं हा पर्याय होता। म्हणून मी रात्रपर्यंत शाळेची निवड केल्यानंतर पुढील काळामध्ये चला शिकता पण येईल आणि थोडस आपल्याला जगता पण येईल या हिशोबाने मी काम करत गेलो। मग कॅनेटिक मध्ये काम करत राहिलो आणि सारडा कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला पहिल्या वर्षासाठी। मग रडत कडत FY SY बी कॉम पर्यंत पोहोचलो।
2: नक्कीच। तुम्ही आता सांगितलं की कायनेटिक कंपनीमध्ये सुद्धा तुम्ही सुरुवातीला काही काळ काम केलं, तो काळ कुठला होता? किंवा पूर्वी MIDC हे क्षेत्र म्हणा किंवा वेगवेगळ्या कंपनीज म्हणा, ह्या किती प्रकल्प होत्या?
3: जेव्हा आमच्या बालपणाचा काळ होता त्या काळामध्ये कायनेटिकचं असं एक वेगळं अस्तित्व होतं। अनेक कामगार त्या ठिकाणी कायनेटिकमध्ये कामासाठी यायचे। नगर शहरातील गुरुडगाव परिसर असेल, गुरुगाव असेल, नगर यामाडीसी असेल, या काळात लोक त्या ठिकाणी यायचे। पण ज्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी कामासाठी गेलो त्यावेळेस कंपनी पूर्णतः संपलेली होती। म्हणजे कंपनीच्या आठवणी आमच्या बद्दल चांगल्या नाहीत असं म्हणता येईल।
2: त्यानंतर पत्रकारिता किंवा सत्यजित महाराष्ट्र न्यूज किंवा या फील्ड कडे, या क्षेत्राकडे कसे वळालात?
3: तसं पाहिलं तर पत्रकारिता हा विषय माझ्यासाठी नवीनच होता। सामाजिक काम करत असताना चळवळीमध्ये मी काम करायचो। कुठल्याही समाजाचा विषय असेल किंवा अन्यायाचा विषय असेल तो मांडण्यासाठी मी नेहमी पुढे असायचो। सामाजिक समस्या असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, विजेचा प्रश्न असेल, कोणाच्या ऍडमिशनचा प्रश्न असेल, हे प्रश्न मांडण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतो. आणि हे प्रकरण ज्यावेळेस मी शासन दरबारी मांडायचो त्यावेळेस त्यांच्याकडून म्हणावा असा रिस्पॉन्स मिळत नव्हता. तेव्हा आमचे एक मित्र होते पत्रकार अन्सार शेख म्हणून, त्यांनी मला त्यावेळेस सल्ला दिला की श्याम भाऊ तुम्ही चांगलं काम करताय, तर तुम्ही एवढं करून सुद्धा तुम्हाला न्याय मिळत नाही, तुम्ही पत्रकारिता करा आणि जॉईन व्हा. त्यांचा मी सल्ला मानला आणि त्यांनी मला एक माध्यम उपलब्ध करून दिलं आणि केडगावचा प्रतिनिधी म्हणून मी लोकमंथनचं काम पाहायला लागलो. त्या काळामध्ये अशोकरावजी सोनवणे साहेब यांनी मला मोलाचं सहकार्य केलं. त्या काळी संपादक म्हणून काम करत असलेले सागर शिंदे यांचा मी आवर्जून उल्लेख करेन, कारण त्यांनी सुद्धा ज्या घटना मी पाठवल्या, ज्या बातमी पाठवल्या, जशाच्या तशा लावण्या त्यांनी प्रयत्न केला. कुठेही काट छाट नाही, थोडक्यात नाही, मुद्देसूद बातमी ते माझी घ्यायची. म्हणून मी त्यांचा पण विशेष आभार मानले.
4: नक्कीच. अशा रीतीने हळूहळू तुम्ही पत्रकारितेमध्ये पूर्ण प्रवास सुरू केला. बातमी जसं तुम्ही आता उल्लेख केला की बातमी लिहित असत तुम्ही, तर बातम्या लिहिताना कुठल्या कुठल्या स्पेशल रिपोर्टिंग तुम्ही केले किंवा कुठल्या विशेष बातम्या तुमच्याकडून लिहिल्या गेल्या?
3: खरं म्हणजे स्पेशली असं म्हणता येणार नाही, परंतु मला जे वाटायचं ते मी लिहिण्याचं काम करायचो. सुरुवातीच्या काळामध्ये मी 5-6 वर्षांपूर्वी चॅनलसाठी रिपोर्ट करत होतो. त्यावेळेस माझे बरेचसे मित्र पैलून होते आणि मी सुद्धा तालमीत जायचो त्या काळामध्ये. एक समृद्ध वारसा तालमीचा नगरला होता आणि जी तालमीची परिस्थिती होती ती पाहून मला वाटलं चला आपण याविषयी लिहिलेलं चांगलं नाही. त्या काळात मी स्पेशली नगर शहराची तालीमची जी परिस्थिती होती, थोडक्यात नगर शहर हे पैलवानांचं होतं आणि त्यानंतर नगरची परिस्थिती काय झाली हा स्पेशल रिपोर्ट बनवला. यानंतर मी नगर मधले बरेचसे विषय घेतले, ज्याला ऐतिहासिक संदर्भ असेल, मग हिराबाई भापकरांचा असेल त्या अलीगडच्या काळामध्ये, त्यानंतर आता ताज्या घडामोडीमध्ये आपण पार्लेच्या तोडीचा सक्कर बिस्किट कारखाना नगरमध्ये होता हा एक विषय घेतला. 1962 सालामध्ये नगरमध्ये ज्यांनी जवाहरलाल नेहरू यांना डाबा पोच केला असे झुंबरलालजी चोपडा यांनी दिल्लीमध्ये भेट दिली, तो विषय आपण ऐतिहासिक संदर्भ देऊन घेतला दस्तऐवज पाहून. अशा प्रकारचं ऐतिहासिक काम आता सध्या सुस्त आहे आणि करतोय.
4: नक्कीच. आजच्या डिजिटल युगामध्ये जसं आता सोशल मीडिया हे एक प्लॅटफॉर्म आहे, संधी आहे आणि याचा खूप चांगला उपयोग सुद्धा तुम्ही करता, पण त्याचबरोबर जी पत्रकारिता आहे जी तुम्ही यापूर्वी केली सोशल मीडियाशी जास्त कनेक्ट होण्याआधी, तर ती पत्रकारिता त्यांच्यासमोर आज या डिजिटल युगामुळे चॅलेंजेस आली आहेत का किंवा काही अडथळे आले आहेत का?
3: 100% मोठे आव्हान आहेत. आपण जर पाहिलं तर आज सोशल मीडियामध्ये सनसनाटी न्यूज असते. उदाहरणार्थ एक छोटी जरी घटना घडली तरी तिची ब्रेकिंग मोठ्या प्रमाणात केली जाते. महाराष्ट्र हादरला तर ह्या अशा सनसनाटी बातम्या व्ह्यूज वाढवण्यासाठी आणि चॅनल ग्रोथ करण्यासाठी वापरल्या जातात, परंतु खरं याची गरज वाटत नाहीये. आणि सगळ्यात महत्व म्हणजे फेक बातम्या, मोठ्या जलद प्रमाणात फेक बातम्या एवढ्या व्हायरल होतात, कुठलीही शहनिशा न करता, कुठलेही वास्तविक सत्यता न पडताळता ह्या बातम्या व्हायरल केल्या जातात. ही खरं म्हणजे मोठी आव्हानं सध्या सोशल मीडियामध्ये डिजिटल युगामध्ये पाहायला मिळतात.
4: नक्कीच. यामुळे जो वाचक वर्ग आहे की जो रोज वृत्तपत्र किंवा न्यूजपेपरची वाट पाहतो आणि वाचतो तो कमी झालेला असा वाटतो का? कारण डिजिटल युगामध्ये आता तुम्ही जसं सांगितलं की अगदी क्विक काही क्षणामध्ये देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी काही घडत असेल तर ते आपल्या हातातल्या मोबाईलमध्ये बातमी समोर हेडिंग समोर आल्यामुळे आपल्याला कळतं, पण यामुळे कुठे वाचक वर्ग कमी झाल्यासारखा वाटतो का?
3: 100% वाचक वर्ग कमी झालाय. याचं जिवंत उदाहरण मी तुम्हाला माझं सांगू शकतो. प्रत्येक वेळी जेवताना मला आहे ना पेपर लागायचा, पेपर वाचून जेवण करायचं. आता मला आठवतं कोरोनापासून मी पेपर तुरळक वाचला असेल. मोबाईलमध्ये जास्त काम चालतं सगळ्यांचं, नेटवर्क इंटरनेट असेल किंवा टीव्ही चॅनेल्स असतात, माणूस जेवतो पाहतो, बातमी पाहतो. त्यामुळे मला असं वाटतं सध्या तरी की वृत्तपत्र क्षेत्रातले काम आणि वाचक संख्या बऱ्याच मोठ्या प्रमाणात कमी झाले.
4: नक्कीच. एखादी बातमी जर प्रसिद्ध करायची असेल तर कुठली काळजी घ्यायला हवी किंवा कुठली मूल्य जपायला हवीत असं तुम्हाला वाटतं?
3: बातमी प्रसिद्ध करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बातमीची सत्यता आपण जाणून घेणं गरजेचं आहे. आणि काही संवेदनशील विषय असतो का, महिलांचा असेल किंवा लहान मुलांचा असेल, अत्याचाराचा विषय असेल, तर त्यावेळेस आपण काळजी घेतली पाहिजे की त्या विषयाशी संबंधित त्यांची नावे कुठे यायला ना म्हणजे कुठं आली नाही पाहिजे त्यांची नावं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे घाई घाई घाई घाईमध्ये बातमी देणं आणि चुकीची बातमी देणं सध्या हा एक ट्रेंड झालाय. की चला आपण सगळ्यात आगोदर ब्रेकिंग देऊ, पण त्या ब्रेकिंग मध्ये काना मात्रा उकार चुकीचा जातो कधी कधी. सध्या ही आव्हान आहे.
4: नक्कीच नक्कीच. तुमच्या कारकिर्दीमध्ये किंवा पत्रकारितेमध्ये किंवा तुम्ही या वातावरणामध्ये आहात, वावरत आहात, तर एखादी संस्मरणीय घटना किंवा एखादी लक्षात राहण्यासारखी घटना कुठली वाटते तुम्हाला
3: पत्रकारितेच्या माध्यमातून? खरं म्हणजे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना दोन संस्मरणीय घटना सांगता येते. की कसं असतं, राजकीय पुढाऱ्यांचं फक्त तेवढे कार्यक्षेत्र लिमिटेड असतं, माझा प्रभाग, माझा मतदारसंघ इथपर्यंत. परंतु ज्यावेळेस मी काम करतो सामाजिक क्षेत्रामध्ये, तर ज्या ठिकाणी मला अडचण वाटेल त्या ठिकाणचे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला. उदाहरणार्थ आष्टी तालुक्यातील केळपिंपळगाव ते दौलावडगाव हा एक रस्ता आहे, ज्या रस्त्याने मी एका लग्नासाठी गेलो होतो. रस्ता खडबडीत होता, तो विषय मी घेतला, सातत्याने पाठपुरावा केला, थेट अजितदादांशी संदर्भात मी बोललो, हा प्रश्न पोर्टलच्या माध्यमातून सोडला आणि सांगू इच्छितो की आपला कुठलाही संबंध नसताना, आपला मतदारसंघ नसताना, आपला प्रभाग नसताना हा प्रश्न आपण सोडवला. 9 किलोमीटरपैकी 6 किलोमीटरचा रस्ता मार्गी लागला. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम प्रलंबित होतं, पण पत्रकारितेच्या माध्यमातून हा पण प्रश्न सोडवला याचा समाधान आहे.
4: नक्कीच नक्कीच. नगर जिल्ह्याचा इतिहास किंवा वारसा किंवा कुठली ऐतिहासिक वास्तू असेल, किंवा जसं तुम्ही काही उदाहरणं दिली की सक्कर चौक ज्याला आपण आता म्हणतो की तिथे साखर कारखाना किंवा साखरेची बिस्किटं जी आहेत ती व्हायची आणि ती खूप प्रसिद्ध होती. त्याचबरोबर तुम्ही झुंबरलाल चोपडा स्वर्गीय त्यांचं सुद्धा एक उदाहरण दिलं की त्यांची एक भेट जी आहे ती आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतची होती. ही माहिती आज तुम्ही संकलित करताय आणि एक चांगल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत पोहोचवताय, तर यासाठी कशी मदत होते? या सगळ्या अनुभव माहिती गोळा करताना काय अनुभव आले?
3: खरं म्हणजे प्रत्यक्ष ग्राउंड वरती जाऊन काम केल्यानंतर या गोष्टी आपल्याला बारकावे समजल्या जातात. समजा आपण एखादा विषय घेतला तर आपण पाहतो, एखादा फोटो असेल त्या चालतला तर आपण जिज्ञासवृत्ती त्यांच्याकडून माहिती होतो, हे कोण, ही कधीची भेट आहे, याच्याकडे तुमचे पुरावे काय आहेत, अजून काय माहिती सांगता येईल का. नुसती आयक्यू माहिती घेऊन चालणार नाहीये, तर त्याचे दस्तावेज महत्वाचे आहेत, त्याचे जुन्या काळातील फोटो असतील, काही नोंदी असतील, तर त्या घेऊन काम करणं गरजेचं आहे.
4: नक्कीच. ऐतिहासिक वास्तू आपण पाहतो आपल्या नगर शहरामधल्या. नुकताच काही दिवसांपूर्वी आपण आपल्या शहराचा वर्धापन दिवस पण साजरा केला आणि आपल्या सगळ्या नगरकरांना अभिमान असायला हवा की एकमेव आपल्या शहराचा स्थापना दिवस आणि तारीख आहे. इतर कुठल्याही महाराष्ट्रातल्या शहराची स्थापना तारीख सध्या दिसत नाही, त्यामुळे ऐतिहासिक वास्तू इथे भरपूर आहेत, जिल्ह्यामध्ये आहेत, शहरामध्ये आहेत. तर हा वारसा जतन करण्यासाठी नागरिक म्हणून त्यांची जबाबदारी किती महत्वाची वाटते किंवा नगरकर म्हणून सुद्धा?
3: ऐतिहासिक वास्तू संदर्भात सांगता येईल की प्रत्येकाचं कर्तव्य एक ऐतिहासिक वारसा आपल्याला शहर आहे. तर आपण काही ठिकाणी जे ऐतिहासिक वास्तू आहे त्या ठिकाणी पाहतो की चुकीच्या प्रकारे लेखन केलं जात, ज्याला आपण वेगळ्या पद्धतीने किंवा जे देखावे असतील चांगल्या प्रकारचे तर चुकीचं काहीतरी करायचं आहे किंवा मग अस्वच्छता करायची. तर नागरिकांनी या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे, जर एखादी व्यक्ती या गोष्टी करत असेल तर त्याला विरोध करायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि ज्या ठिकाणी समजा ऐतिहासिक वास्तू आहेत तिथं खरं म्हणजे सुरक्षा असायला हवी असं मला वाटतं, कारण ऐतिहासिक वारसा आता सांभाळणं खूप महत्वाचं आहे. वातावरण त्या पद्धतीचं राहिलेलं नाहीये, ह्या पण गोष्टी आहेत. एक क्षुल्लक घटना घडून जर ह्या म्हणजे आपण जे म्हणतो चुकीच्या गोष्टी घडू शकतात तर त्यासाठी सिक्युरिटीची त्या ठिकाणी गरज आहे असं मला वाटतं.
4: नक्कीच. आपण इतर शहरं पाहतो तुलनेनं, मग पुणे असेल, मुंबई असेल, नागपूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, त्या तुलनेनं आपल्या नगर शहरामध्ये अनेक मोठमोठ्या व्यक्ती येऊन गेल्या, त्यांचे पदस्पर्श आपल्या शहराला इथल्या रस्त्यांना लागलेले आहेत. अनेक उदाहरणं देता येतील, जसं की नेहरू आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा इथे आले होते आणि त्यांनी सुद्धा एक महत्त्वाचं भाषण इथे भिंगारच्या सदर बाजारामध्ये दिलं होतं. अशा अनेक घटना आहेत, पण तरीसुद्धा इतक्या महत्त्वाच्या वास्तू असून, इतके महत्त्वाचं शहर ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं असून देखील पर्यटन इथे वाढत नाहीये. इथे आपल्या इथे ग्रामदैवत आहे, माळीवाडा विशाल गणपती आहे, भुईकोट किल्ला आहे, फरा बक्ष महाल आहे, इतरही काही वास्तू आहेत, पण तरी सुद्धा पर्यटकांचा ओघ का कमी जाणवतो असं तुम्हाला वाटतं?
3: म्हणजे तसं जर आपण विचार केला तर आपला इतिहास अजून आपल्या लोकांना पूर्ण समजला नाही असं मला वाटतं. काय असतं, आता समजा आपण शहरामध्ये राहतो, आपण काय विचार करतो चला आपल्या शिर्डीला जायचंय, आपण शिर्डी पाहतो पण आपल्या गावात कोणतं ग्रामदैवत ते आपण पाहत नाही. तशी अवस्था सध्या आपल्या नगरची आहे. लोक म्हणजे थोडक्यात इतर राज्यातून लोक शिर्डीकडे जातात, त्याच्यामध्ये दक्षिण भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणात, पण नगरमध्ये असून किती लोक शिर्डीला आज गेले हा प्रश्न आहे. तशीच अवस्था नगरची आहे सध्या. इतिहास चांगल्या प्रकारे लोकांना माहीत नाही. आणि खरं म्हणजे आता मागच्या महिन्यामध्ये ज्यांनी खरंच नगरचं वैभव जतन करण्याचा प्रयत्न केला, असे स्वर्गीय दिवंगत भूषणजी देशमुख सरांनी एक चांगल्या प्रकारचं काम केलं होतं. म्हणजे रविवारचा दिवस त्यांनी स्पेशली अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवले. अशा उपक्रमाच्या माध्यमाची अजून सुद्धा गरज आहे. यातून नगरकरांना नगरचा अभिमान, नगरचा वारसा, नगरचं प्रेम, नगरची ऐतिहासिक वास्तू आणि इथला इतिहास समजेल. भूषण सरांनी जे काम केले ते करण्यासाठी खरं म्हणजे नगरकरांनी आणि स्थानिक नेतृत्वानं पुढे येणं गरजेचं आहे असं मला वाटतं. नाहीतर असं म्हणता येईल की नगरमध्ये कधी काळी हे होतं ते होतं अशी म्हणजे संपला असा इतिहास जमा नकोय. कुणीतरी पुढे यायला पाहिजे किंवा नागरिकांनी पुढे यायला हवं असं मला वाटतं.
4: नक्कीच. यामध्ये नगरच्या तरुणाईनं किती सहभाग घ्यायला हवा किंवा त्यांचा सुद्धा पुढाकार, आपल्या शहराचा इतिहास आपण का जाणून घ्यायला नको असा असायला हवा का?
3: खरं म्हणजे तरुण दिसायला हवेत, दिसण्यापेक्षा ते असायला हवेत असं मला वाटतं. आज आपण इतिहासाचा विचार जर केला तर आगडगाव सारखं तीर्थ क्षेत्र ज्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे आपण पाहतो, त्या ठिकाणी मोठी डेव्हलपमेंट पाहायला मिळते. त्यामुळे अनेक भाविक आणि तरुण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर नगरमध्ये जी ऐतिहासिक वास्तू आहेत तिथं सुद्धा काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करायला पाहिजेत असं मला वाटतं. त्यामुळे तरुण त्या ठिकाणी आकर्षित होतील आणि त्या माध्यमातून तरुणांना इतिहास समजेल असं मला वाटतं.
4: नक्कीच. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे लेख तुम्ही लिहित आहात, तर आतापर्यंत कुठले कुठले लेख लिहिले आहेत आणि कुठला कुठला वारसा किंवा कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या या माध्यमातून उलगडल्यात?
3: सुरुवात खूप जुनी आहे. सुरुवातीला न्यूज चॅनल

0: त्यानंतर सक्कर बिस्किट हे पार्लेच्या तुळीचं होतं, हा एक इतिहास आपण दाखवला. हिरालाल चोपडा यांनी बंदिवान असताना पंडित जवाहरलाल नेहरूंना डबा पोच केला, ती आठवण दिल्लीमध्ये त्यांची भेट झाली, तो एक इतिहास आपण दाखवला. त्यानंतरच्या याच्यामध्ये क्लेरा ब्रुसचा आपण इतिहास दाखवला. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण दगडी शाह दादा चौधरीचा इतिहास दाखवतोय, शाह शरीफ दर्गा यांचा इतिहास दाखवतोय. म्हणजे आताशी सुरुवात झाली. पुढील काळामध्ये नगरमधलं जेवढं पण वैभव असेल त्या ऐतिहासिकदृष्ट्या दाखवण्याचं काम आपण करणार आहोत, ते पण लोकांपेक्षा वेगळ्या पद्धतीने.
1: नक्कीच, इतिहास लेखनामध्ये संशोधन किती महत्वाचं असतं, आणि यासाठी जसं तुम्ही सांगितलं की हे एका जागी बसून होत नाही तर त्या ठिकाणी जावं लागतं, अनेक माणसांशी भेटावं लागतं, तर यासाठी हे संशोधन किती महत्वाचं आहे?
0: इतिहासाचं संशोधन म्हणजे हा इतिहासाचा पाया आहे थोडक्यात. जर पाया तुमचा भक्कम असेल तर तुम्ही संशोधन करू शकता असं मला वाटतं. आता समजा एखाद्या ठिकाणचा इतिहास असेल तर तो आयक्यू इतिहास असतो, तर तो इतिहास आयक्यू स्वरूपात असतो, पण तो आपण मूळ दस्तावेज पाहून किंवा त्याची ऐतिहासिक माहिती घेऊन किंवा जे त्यातील जाणकार आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करून संशोधन करणं गरजेचं असतं असं मला वाटतं.
1: नक्कीच, अनेक मुलं जे आहेत ते पत्रकार होऊ इच्छित आहेत किंवा पत्रकार या क्षेत्रामध्ये येऊ इच्छित आहेत, तर अशा तरुणांना तुम्ही या निमित्तानं काय सांगाल?
0: अशा तरुणांना मी एकच सांगेल की थोडं ऐकायला शिका, कारण बोलण्याची वृत्ती आता वाढत चालली, ऐकण्याची मानसिकता कमी झाली. तुम्ही ऐकलं तर तुम्ही चांगलं बोलाल असं मला वाटतं, कारण सध्या आपण पाहतोय कुठलीही माहिती न घेता फक्त बोलण्याचं काम होतंय. तर अशा ज्या फील्डमध्ये येणारी मुलं आहेत किंवा तरुण आहेत त्यांना एक विनंती करेल की आपण सध्या ऐकण्याचंच काम करावं.
1: नक्कीच, येणाऱ्या काळामध्ये अजून कुठल्या गोष्टी नगरकरांना वाचायला मिळतील संशोधनाच्या दृष्टीनं, इतिहासाच्या दृष्टीनं किंवा नगर संदर्भामध्ये?
0: आता मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे हिंदसेवा मंडळ आहे ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा हाच धर्म मानला. त्यांची दादा चौधरी जे स्वातंत्र्य सेनानी होते त्यांची आपण माहिती घेऊन एक क्लिप करतोय नगरची दगडी शाळा म्हणून. त्यानंतर शहाजीराजे आणि शिवाजीराजे ज्यांचं नाव ज्या दर्यावरून पडलं समजा शहा शरीफ दर्गा, त्याचं एक आपण ऐतिहासिक लेखन करतोय त्या संदर्भात. म्हणजे जेवढे नगरशी कनेक्टेड असतील विषय ते आपण मांडण्याचा प्रयत्न पुढील काळामध्ये करतो.
1: नक्कीच, हे लेख लिहिल्यापासून किंवा या गोष्टी लिहिल्यापासून तुम्हाला फीडबॅक, प्रतिसाद किंवा अभिप्राय कसे येतात?
0: तसं जर पाहिलं तर गेल्या 2 महिन्यांपासून जवळपास 3000 फॉलोअर्स माझे वाढलेत फेसबुकला. कारण आपण जर पाहिलं इंस्टाग्रामला फॉलोअर्स फास्ट होतात, फेसबुकला होत नाहीत. आणि प्रत्येकाचे मेसेंजरला मेसेज येत आहेत सध्या की तुम्हाला भेटायचं, मला तुम्ही चांगलं लिखाण करताय अशा प्रकारचं चालू आहे. आणि कमीत कमी 10,000 ते 2,70,000 पर्यंत वाचक संख्या पाहायला मिळते.
1: नक्कीच, येणाऱ्या काळामध्ये साहित्य निर्मितीमध्ये काही तुमचं पुस्तक काढण्याचा मानस किंवा विचार आहे का?
0: अजून तरी तसा काही विचार केला नाही, पण मागच्या आठवड्यामध्ये 2 वृत्तपत्र प्रतिनिधींचे फोन येऊन गेले की तुम्ही जी माहिती सध्या लेख करताय ती आम्ही आमच्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करू इच्छितो, तुमची परवानगी द्या. तर त्यांना मी त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आता सध्या तरी पुस्तक निर्मितीचा कुठलाही मानस नाही माझा.
1: नक्कीच, आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रामध्ये आला आहात, रेडिओची आणि तुमची काही आठवण आहे का किंवा तुमच्या आयुष्यात रेडिओचं काही महत्व आहे का?
0: रेडिओ खरं म्हणजे ज्यावेळेस आम्ही लहान होतो ना त्यावेळेस फक्त मॅचेसची जी कॉमेंट्री चालायची ना सूत्र समालोचन, त्यावेळेस आम्ही एन्जॉय होऊन त्यावेळेस रेडिओ ऐकायचो. नंतरच्या काळामध्ये स्नेहालयाच्या रेडिओमध्ये मी कमीत कमी 2 ते 4 वेळा येऊन गेलो, रेडिओ ओळखीचा झाला असं म्हणता येईल.
1: नक्कीच नक्कीच, आज या माध्यमात तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत तुम्हाला इथे ऐकायचं वाटेल?
0: खरं म्हणजे मराठी भाषेवरती माझं खूप प्रेम आहे आणि मराठी भाषा मी जपतो, वागतो, पाहतो. मराठी विषय मी आतापर्यंत भरभरून लिहिलंय आणि आता मागच्या महिन्यामध्ये भाषा मरता देशही मरतो असं मी मानतो आणि म्हणतो.

0: तर मला सिंहासन चित्रपटातील जे गीत आहे तुम्ही ऐकलं असेल, मला वाटतं आशा दिदींच्या आवाजामध्ये असेल ते, अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशान,
1: हो
0: गीत मला खूप आवडतो. जेव्हा जेव्हा मी नर्वस असेल, टेन्शन मध्ये असेल, झोपताना घेत मी नक्की लावतो.
1: नक्कीच हे तुम्हाला पुन्हा जगण्याची प्रेरणा देणारं आणि पुन्हा एकदा एनर्जी देणारं गाणं मी नक्कीच या निमित्तानं प्ले करेन. आणि आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक नगरकरांपर्यंत पोहोचलात आणि खरंच जो नगर शहराचा समृद्ध वारसा लिखाणाच्या माध्यमातून जतन करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तो खरंच खूप मनापासून चांगला आहे आणि यासाठी स्नेहालयाच्या रेडिओ नगरच्या टीमकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. श्रोतेहो, आजच्या नगर डायरी कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते सत्यजित महाराष्ट्र न्यूज चॅनलचे संचालक श्याम कांबळे सर यांची मुलाखत. नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपण नुकतीच ऐकले. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्टेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला. आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा. परिवारासोबत पाण्याची बचत करा. दररोज पाण्याचा वापर नोंदवा. स्वतः जलसंवर्धक बना. इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. मंडई 3 जुलै म्हणजेच उद्या आपल्या अहिल्यानगर मध्ये श्री सत्य साई बाबा यांचा दिव्य पादुका रथ येणार आहे. याच निमित्त आपण गप्पा मारणार आहोत. याच निमित्त गप्पा मारण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगर मधील श्री सत्य साई बाबा सेवा समितीच्या आध्यात्मिक विभाग प्रमुख प्रोफेसर ज्योती कुलकर्णी. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार.
1: तर मॅडम, येत्या 3 तारखेला आपल्या अहिल्यानगर मध्ये रथयात्रा होती आहे, तर त्याचं महत्व काय?
2: श्री सत्यसाई सेवा समिती गेली अनेक वर्ष अहमदनगर मध्ये काम करते. आज 65 वर्षांचा कालावधी झालाय. लोकांमध्ये जागृती करणं, सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ह्या तत्वांचं पालन करत समाजामध्ये निरनिराळ्या क्षेत्रातील लोकांना मदत करणं, अन्नदानाचं काम करणं, नारायण सेवा करणं आणि त्याचबरोबर वैद्यकीय उपचारांसाठी मदत करणं हे पहिलं सत्यसाई सेवा समितीचं काम आहे. आणि ही आध्यात्मिक जागृतीच आहे. आणि ही आध्यात्मिक जागृतीसाठी हा रथ संपूर्ण महाराष्ट्रभर किंबहुना सगळ्या देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये रथ फिरत आहे. कारण निमित्त आहे सत्यसाईबाबांचं जन्मशताब्दी वर्ष. सत्यसाईबाबांनी सुरुवातीच्याच काळामध्ये सांगितलं की मानव सेवा हीच माधव सेवा आहे. तुम्ही वेगळं काही काम करण्याची गरज नाही, परस्परांमध्ये सहाय्य करा, त्यांनीच प्रेमभावना निर्माण होईल. आणि ज्या समाजामध्ये प्रेमभावना निर्माण होईल तिथं द्वेष, वैर किंवा एकमेकांना त्रास देण्याची वृत्ती ही आपोआप नष्ट होते. तर ह्या हेतूने ही रथयात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर आणि संपूर्ण भारतभर सुरू आहे. आणि आता आपल्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा शुक्रवार 3 जुलैला दुपारी 4 वाजता ह्या प्रेमप्रवाहिनी रथाचं आगमन होणार आहे. आणि नगरमधील नाही तर संपूर्ण जिल्ह्यातले सर्व साईभक्त ह्या निमित्ताने एकत्र येणार आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे. प्रथम रथयात्रेचं स्वागत आपल्याकडे होणार आहे, त्या पादुकांचं पूजन होणार आहे. त्यानंतर शास्त्रशुद्ध पद्धतीने पौरोहित्य करणाऱ्या सद्गुरूंच्या मंत्रोच्चारात 5 जोडपी त्याचं पूजन करणार आहेत. आणि ते पूजन झाल्यानंतर मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम तिथे सादर होईल 6 ते 9 या वेळेत. आता सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलं हे तर एक समीकरण सर्वदूर आहे, पण ह्या मुलांचं सगळं त्यांना घडवण्याचं काम जे आहे ही सत्यसाई सेवा समिती मोफत करते. मुख्य म्हणजे 6 वर्षाचं मूल आमच्या समितीतल्या बालविकासच्या वर्गामध्ये आलं की आम्ही त्यांना ओंकारापासून सगळ्या गोष्टी शिकवायला सुरू करतो. आणि ओंकार हा आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. जो नियमित ओंकार करतो त्याचं श्वसन मार्ग आणि हृदय हे अतिशय पक्क किंवा उत्तम कार्य करणारं ठरतं. त्यासाठी आम्ही मुलांना नियमित ओंकार करायला लावतो. एवढंच नाही तर शास्त्रीय कारण असे की हा ओमचा जो स्वर आहे अ उम हे 3 सूर जर आपण शांतपणाने व्यवस्थित उच्चारले तर आपल्या शरीरातल्या सगळ्या ग्रंथी ह्या कार्यरत होतात. आणि त्या कार्यरत होऊन आपल्या मेंदूमध्ये शांतरस निर्माण होतात. आणि हे शांतरस निर्माण झालेले आपला विचार वाढवतो आणि आपलं ग्रहणशक्ती आपली जी आहे ती सुद्धा वाढवायला मदत करते. म्हणजे आपण म्हणतो की मुलांची ग्रास्पिंग पॉवर वाढली पाहिजे. तर जे मूल अभ्यास करताना जेमतेम 40-50% मार्क्स मिळवत असेल तर ते नियमित ओंकार करायला लागल्यावर त्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि ते मूल 70% मार्क्स मिळवू शकतो असा आमचा अनुभव आहे. आणि ह्याचबरोबर देवप्रीती, पापभीती आणि संघनीती ही मुलांमध्ये रुजवण्यासाठी आपल्याला सत्यसाई बालविकास खूप मदत करत असतो. आणि त्याच्यातलं पहिलं तत्व आहे आमचं ओंकार. ओंकाराबरोबरच आम्ही मुलांना वन मिनिट गेम आपण जे म्हणतो, एका मिनिटामध्ये पटापट सगळी त्या विशिष्ट भाषेत, विशिष्ट क्षेत्रामधली, विशिष्ट आपण फॅकल्टी म्हणतो, त्यातले प्रश्न विचारून ती उत्तरं आम्ही काढून घेतो. यांनी मुलं अतिशय प्रगल्भ बुद्धिमत्तेची तयार होतात आणि एकूणच मुलांमधली प्रगती ही उल्लेखनीय राहते. त्याचबरोबर आम्ही थोडेसे शारीरिक व्यायामही मुलांचे घेत असतो, जेणेकरून मुलांचं शरीर सुदृढ व्हायला आणि त्यांचं एकूणच व्यक्तिमत्व विकसित व्हायला मदत होते. तर अशा पद्धतीने हे बालविकासचे काम आहे. आणि समाजामध्ये जे गोरगरीब आहेत, ज्यांना वैद्यकीय उपचार घेण्याची ऐपत नाही आहे, तर अशा लोकांसाठी सुद्धा आम्ही थोडासा निधी संकलित करतो आणि त्यांना उपचार देण्यासाठी दर 3 महिन्यांनी 6 महिन्यांनी आम्ही एकत्र येऊन एक एक कॅम्प्स, कधी आय कॅम्प, कधी ब्लड डोनेशन कॅम्प, किंवा अगदी हार्टचे कॅम्पसुद्धा आम्ही घेतो. आणि ह्यासाठी मुख्य ठिकाण आहे मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचं, ते आहे पुट्टपर्ती येथे. आंध्र प्रदेशमध्ये पुट्टपर्ती हे सत्यसेवकांचं स्थान आहे. तिथे पूर्ण हृदयाची ट्रीटमेंट ही मोफत आहे, युरिन ट्रीटमेंट मोफत आहे, आय ट्रीटमेंट मोफत आहे, अगदी केस पेपरचे 1-10 रुपये हे एवढी सुद्धा अमाऊंट तिथे स्वीकारली जात नाही, कुठलंही शुल्क घेतलं जात नाही. उलट जो पेशंट म्हणून तिथं जातो आणि त्याला जर सर्जरी करण्याची वेळ आली, तर त्या पेशंटच्या बरोबर येणाऱ्या एका केअरटेकरची किंवा त्याच्या जवळच्या नातेवाईकाचीही राहण्याची खाण्याची सोय पुट्टपर्तीमध्ये केली जाते. इतकं हे मोठं काम आरोग्याविषयीचं तिथे आहे. अतिशय दर्जेदार म्हणजे ज्यांना भरपूर आर्थिक सुस्थितीत जन्मलेले राहत असलेले सुद्धा केवळ एक दैवी शक्ती किंवा दैवी आपल्याला कृपाशीर्वाद मिळावेत यासाठी वैद्यकीय उपचारांना पुट्टपर्तीला जातात. तर असं वैद्यकीय क्षेत्रातले काम आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं जर असेल तर तिथे दिलं जाणारं शैक्षणिक ज्ञानदान जे म्हणतात पूर्ण मोफत. तिथे फक्त रेसिडेन्शियल एक्सपेंडिचर तिथे मुलांकडून घेतला जातो. मुलामुलींची हॉस्टेल आहे, मुलींचं हॉस्टेल अनंतपूरला आहे, मुलांचं पुट्टपर्तीत आहे. आणि अगदी बालवाडीपासून PhD पर्यंतचं सर्व शिक्षण तिथं मोफत दिलं जातं. तिथे फक्त क्रायटेरिया एक असतो की त्यांची एंट्रन्स एक्झाम जी आहे ती आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या लहान मुलांना ती पास करावी लागते. त्याच्यामध्ये तुम्ही बसला, तुम्ही तेवढ्या कपॅसिटीचे असाल तरच तिथं प्रवेश मिळतो. आणि मुलांना संगीत, नृत्य, खेळ, वक्तृत्व, निबंध, जेवढ्या म्हणून कला आहेत त्या सगळ्या तिथं मोफत शिकवल्या जातात. सगळ्याची सुंदर दालनं आहेत आणि तज्ज्ञ मंडळी तिथे मार्गदर्शन करतात. म्हणजे जर पुट्टपर्तीला आपल्या मुलाला बालवाडी किंवा अगदी 1वी, 5वी, 8वी, 10वी कॉलेजमध्ये कुठेही प्रवेश मिळाला तर त्या पालकांना अतिशय समाधान मिळतं, कारण मुलांमध्ये मोठ्यांविषयी आदर ठेवणं, एकमेकांना सहाय्य करणं, नम्रतेने बोलणं, नम्रतेने वागणं आणि एकूणच आपल्या संस्कृतीचे जे काही उपचार आहेत, मुख्य म्हणजे रोज सकाळी उठल्यापासून श्लोक म्हणणं, अन्नग्रहण करण्यापूर्वी प्रार्थना म्हणणं, संध्याकाळच्या प्रार्थना म्हणणं, निरनिराळी सूक्त म्हणणं, तर ह्या सगळ्या गोष्टींचं शिक्षण तिथं दिलं जातं. एक दर्जेदार आणि आदर्श व्यक्तीचं मूल तिथं तयार करण्याचं काम होतं. आणि त्याची छोटीशी सुरुवात आपण प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरात करत असतो, ते आहे आपलं बालविकासचं कार्य. आणि ही आता बालविकासची जी आपली नगरमधील मुलं आहेत, ही आता ह्या रथमयात्रेच्या निमित्ताने संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे अगदी गणेश वंदना, ईशस्तवन, इथपासून एकीचं बळ मिळतं फळ वगैरे इथपर्यंत सगळे कार्यक्रम सादर करणार आहेत. अतिशय देखणा कार्यक्रम होणार आहे. सगळे साईभक्त तिथं उपस्थित असतील आणि इथे काम करताना कुणालाही एक पैशाचाही मोबदलाही दिला जात नाही. सेवा म्हणून करायचं आणि ज्या वेळेस आपण सेवा करतो त्याच वेळेस आपल्या मनातला अहंभाव हा नष्ट होतो. आपल्या मनातला अहंभाव नष्ट झाला तरच आपण आपली प्रगती करण्यासाठी त्या प्रगतीपथावर पहिलं पाऊल आपलं उचललं जातं. त्या दृष्टीने ही सेवा शिकवली जाते मुलांनाही आणि आम्ही साईभक्त प्रासंगिक वर्षातून दोन वेळा म्हणजे सप्टेंबर महिना आणि मार्च महिना हे ठरलेले आहेत तिथे जाऊन सेवा करत असतो. स्वतःच्या खर्चाने जाणं आणि स्वतःच्या खर्चाने येणं, तिथं राहायचं, काम करायचं, विचार करायचा, एकमेकांना सहाय्य करायचं आणि तिथलं जे एक आध्यात्मिक वातावरण आहे, मुख्य म्हणजे मृदू बोलणं, गोड बोलणं, कुठलाही आवाज चढवणं नाही. पेहराव जो आहे तो पुरुषांचा शुभ्र ड्रेस, पांढरे शर्ट पॅन्ट असो, सफारी ड्रेसही चालेल, झब्बा पायजमा चालेल, पण सोबर राहायचं. आणि महिलांसाठी साडी सलवार कमीज काही चालेल, पण व्यवस्थित दोन्ही खांद्यावरून पदर किंवा ओढणी घेतलेला ड्रेस, अशा पद्धतीने तिथे शिस्त आहे. आणि जे काम पडेल ना ते मनोभावे करायचं, त्याच्यातनं आपला विचार वाढतो आणि सहाय्य करण्याची प्रेमभावनेची वृद्धी होते, असा हा या कार्याचा हेतू आहे. आणि हा ह्याच हेतूने ही प्रेमरथवाहिनी, प्रेमप्रवाहिनी रथयात्रा जी आता आपल्याकडे येत आहे, तर त्या दृष्टीने दुसऱ्या दिवशी सकाळी नगर संकीर्तनचा कार्यक्रम आहे. नगर संकीर्तन म्हणजे पहा, आपल्याला अनेकांनी सांगितलं आहे, तज्ज्ञांनी सांगितले, साधुसंतांनी सांगितले की सकाळी सूर्योदयापूर्वी जर आपण वातावरणात बाहेर मोकळ्या हवेत चक्कर मारली तर आपल्याला भरपूर ओझोन, म्हणजे ज्याच्यामुळे प्राणवायू आपल्याला मिळू शकतो, तो हवेत उपलब्ध असतो. तर तो प्राणवायू संकलित करण्यासाठी, ग्रहण करण्यासाठी आपण घराबाहेर पडलं पाहिजे. त्यासाठी लवकर ब्राह्ममुहूर्तावर उठणं आवश्यक आहे. त्यासाठी ब्राह्ममुहूर्तावर उठल्यावर प्रथम ओंकार करायचा, आपला श्वसन मार्ग कार्यरत करायचा, सुप्रभातम म्हणायचं आणि मग नंतर सकाळी नगर संकीर्तन आताही होणार आहे, सर्वदूर होत असतं. या नगर संकीर्तनचा फायदा म्हणजे आपल्या शरीराला चालना मिळते आणि शरीराच्या चालनेबरोबरच आपलं रक्ताभिसर सुरू होऊन आपल्याला कुठल्याही प्रकारचे आजार त्रास देत नाही. मुख्य म्हणजे आपण अतिशय निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याच्या मार्गाकडे आपली वाटचाल सुरू होते.
3: आणि तसं खरं म्हणजे हा जो सेवा समितीचा जो काम आहे, खरं म्हणजे ते खूप मोठं आहे आणि आज त्याबद्दल आपण कितीही बोललं तरी ते कमीच पडणार एवढं काम आहे जेवढं तुम्ही सांगितलं त्याबद्दल. पण ही जी यात्रा आपल्या नगरमध्ये येते तर ती यात्रा काय संदेश देते?
2: ती यात्रा म्हणजे एकमेकांना सहाय्य करा आणि जे फुटप्रतीला शिकवलं गेलेलं आहे त्या पद्धतीने आता तुम्ही तुमच्या गावातनं सुद्धा तोच सत्यसाईबाबांचा जो संदेश आहे, हेल्प एव्हर हर्ट नेव्हर, किंवा मदत करणारे हात हे प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा अधिक श्रेष्ठ असतात. तर अशी एकमेकांना मदत करा आणि त्याचबरोबर आपल्या भारतीय संस्कृतीची तत्व जोपासा, वृद्धिंगत करा आणि त्याचं पुढच्या पिढीला त्याचा फायदा होऊ द्या, हा पहिला हेतू आहे. आणि सत्यसाईबाबांनी त्यांच्या महानिर्वाणापूर्वी सांगितलं होतं की घरोघरी अनेक भक्तांनी त्यांना बोलवलं होतं. आणि तसं असतं, आपली साधे दोन मुलांची किंवा दोन मुलींची मैत्री झाली, थोडीशी एक दोन भेटी झाल्या तरी लगेच आपण म्हणतो तू ये ना आता माझ्या घरी. म्हणजे आपल्याला थोडंसं आपले सूर जुळले की ती व्यक्ती आपल्या घरी यावीशी वाटते. आता मग ते शेवटी भगवंतच आहेत, त्यांनी आपल्या घरी यावं हे प्रत्येक भक्ताला वाटतं. या पादुकांच्या रूपाने ज्या ज्या भक्तांनी इच्छा केली आहे त्यांच्या घरी त्या पादुका आपले साई भक्त घेऊन जाणार आहेत. त्यासाठी आमचे 2-4 व्हॉलेंटियर्स आहेत, ते गाडीतनं पादुका घेऊन जातील, पादुकांचं पूजन होईल. म्हणजे प्रेम भावना जोपासणं हेच पहिले ह्या रथयात्रेचं उद्दिष्ट आहे. आणि त्याचबरोबर शिस्तीत वागणं, जे ठरवलं किंवा ज्या पद्धतीने काम करायचं असेल त्याच पद्धतीने करायचं, म्हणजे मी आणि माझं हे दोन शब्द आपल्या आयुष्यातनं दूर करायचे आणि आपण आणि आपलं हे दोन शब्द आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा हा मुख्य रथयात्रेचा उद्देश आहे.
3: मॅडम, भक्ती जागृत करण्यासाठी, भक्तांमध्ये भक्ती जागृत करण्यासाठी, कारण आणि काही जण असेही असतात ज्यामध्ये ज्यांच्यामध्ये भक्ती नसते, तर ती जागृत करण्यासाठी काय केलं जाणार आहे या यात्रेमध्ये?
2: बरोबर आहे, चांगला प्रश्न आहे हा. बरेचसे असे असतात की ज्यांची देवावर श्रद्धाच नसते आणि आपण त्यांना सक्ती करू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीला जेव्हा जीवनात अडचण येते तेव्हा कुठंतरी त्यांचं जे श्रद्धास्थान असतं तिथे त्याचं, त्या व्यक्तीचं किंवा त्या शक्तीचं ते स्मरण करतात, त्यांनाच प्रार्थना करतात. आणि प्रत्येक व्यक्तीला ह्याची गरज लागतेच. तर आता हे भक्तीचं जे आहे, या भक्तिमार्गामुळे त्याच्यामध्ये पहिलं काय आहे, भजन. भजनामध्ये तुम्ही सगळ्या देवांची नावं घेता आणि जो चिंतेत असतो, जो काळजीत असतो, ज्याला आयुष्यामध्ये कुठलं तरी दडपण आहे, तर तो ते भजनाचं ताल, सूर, लय ह्याच्यामध्ये जर तो 5 ते 10 मिनिट जरी बसला तरीही त्याला त्याची चिंता, त्याची काळजी थोडीशी दूर व्हायला मदत होते. आणि त्याबरोबर सर्वात महत्त्वाचं आहे, आपल्याला टाळ्या वाजवायला सांगतात. तर आपल्या ह्या टाळ्या ज्या आहेत, तर आपले तळहात जे आहेत, ह्या तळहातामध्ये आपले प्रेशर पॉइंट्स हे इतके मोठ्या प्रमाणात आहेत की ह्या टाळ्यांमुळे आपले ते प्रेशर पॉइंट सगळे जागृत होतात. आणि ते तिथे दाब मिळाल्यामुळे टाळ्या वाजवताना आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते आणि हे आपल्या चिंता किंवा हे सगळं दूर व्हायला मदत होते. त्यामुळे मन शांत होतं. म्हणजे ही आध्यात्मिकता जागृत करणं हा एक हेतू असतो ह्या कार्य. आणि त्यामुळेच भक्तिभाव जागृत होतो असं आमची संकल्पना आहे. म्हणजे ही आमचीच अशी नाही, जे जे आध्यात्मिक गुरु आहेत त्यांनी सांगितलंय की तुम्ही तुमचा भक्तिभाव जागृत करा. कारण कुठेतरी आपल्याला श्रद्धा ही ठेवलीच पाहिजे, प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नांच्या बाबतीत कोणीही चॅलेंज करू शकत नाही. प्रयत्नांती परमेश्वर हे आपलं तत्व आहे, हा आपला सुविचार आपण लहानपणापासून शिकतो. पण ते प्रयत्न करताना आपल्याला एक आत्मविश्वास जो आवश्यक असतो, तर तो आत्मविश्वास या भक्तीतनं येतो. आणि म्हणून तुम्ही कुठल्याही देवाची भक्ती करा, प्रेम ईश्वर हे, ईश्वर प्रेम हे. तर म्हणजे असं तुम्ही ह्याच एका बालाजीलाच नमस्कार केला पाहिजे.

0: लावतात आणि भक्ती मार्गाची गरज आहेच आहे. फक्त काही लोक असे म्हणजे ठीक आहे तुमच्यांना मंदिरात जायचं नाही नका जाऊ. काही वेळेस मला स्वतःला सुद्धा फार गर्दी असली ना की त्या गर्दीत जायला आवडत नाही. पण तुम्ही जिथे आहात त्या ठिकाणी तुम्ही चिन्मुद्रा घेऊन तुमच्या आवडीच्या देवाचं आणि देव सोडा तुमच्या आई वडिलांचं स्मरण करा. ते देवच आहेत, त्यांनी तुम्हाला आईनी तुम्हाला ह्या जग दाखवलं, ह्या जगात आणलं. वडील आपले जन्मदाते आहेत, त्यांचं स्मरण करा. पण कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. तर ही जी देवप्रीती, पापभीती आणि संघनीती हे जे आहे ते महत्वाचं आहे. आणि त्याच्याचबरोबर एक आपलं भारतीय संस्कृतीचं वचन, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः. ज्या घरामध्ये मुलींचं कोड कौतुक होतं, मुलींचं स्वागत होतं, बहिणींना रिस्पेक्ट दिला जातो, आदर केला जातो बहिणींचा, किंवा घरातल्या महिलांचा, आईचा, काकूचा, आजीचा, त्यांचाही आदर केला जातो, त्या घरामध्ये सुख, शांती, समाधान हे भरभरून नांदतं. आणि म्हणून बालिकांचंही स्वागत व्हावं ही एक प्रेरणा आम्हाला कार्य करताना सतत असते. महिलांना पुटप्रतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांचा आदर आणि सत्कार केला जातो, महत्त्व दिलं जातं. किंबहुना स्त्री आहे म्हणूनच ह्या जगाची निर्मिती होते. हे तत्व सत्यसाई बाबांनी सगळ्या भक्तांना अनेक उदाहरणातनं सांगितलेलं आहे.
1: नक्कीच. आणि मॅडम मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की सत्यसाई बाबांचं एक म्हणणं होतं की समाजसेवा करत राहा, लोकांची मदत करत राहा. तर या यात्रेमुळे समाजसेवेची प्रेरणा कशी लोकांना मिळेल?
0: या यात्रेमधून आपण समाजामध्ये जे ठिकठिकाणी आपण हरत फिरवणार आहोत, तर तिथे अन्नदानाचे कार्यक्रम आहेत, काही ठिकाणी आरोग्यासाठी म्हणजे काय म्हणतात वैद्यकीय सेवा जिथे जिथे गरज आहे ते सुद्धा आपण कॅम्प्स आयोजित केलेले आहेत. आणि एकूणच जे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात मुलांकडून किंवा साई भक्तांकडून, तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचे छोट्या मोठ्या गोष्टीतनं संदेश दिलेले आहेत. कुणालाही दुखावू नका. आता ह्या बाबतीत एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते. तर एक राजा असतो, त्याच्या दरबारात अनेक तज्ज्ञ मंडळी बसलेली असतात. आणि एक दिवस काय होतं, राजा नेहमीच तज्ज्ञ मंडळींशी चर्चा करायचा. पहाटे राजाला काहीतरी एक विचित्र स्वप्न पडतं. त्या स्वप्नामध्ये राजाला असं दिसतं की त्याचे सगळेच्या सगळे दात एकाच वेळेस सगळे पडून गेलेत. तो चक्रावतो की अरे सकाळी सकाळी आपल्याला असं काहीतरी विचित्र स्वप्न पडलं. दरबार जेव्हा भरतो तेव्हा राजा दोन तज्ज्ञ म्हणजे ज्योतिष भविष्य सांगणाऱ्या अशा पंडितांशी बोलायला लागतो. तर त्यातला पहिला पंडित म्हणतो, राजेसाहेब तुमचं हे जे स्वप्न आहे की तुमचे सगळे दात पडले, ह्याचा अर्थ तुमचे सगळे नातेवाईक एका पाठोपाठ एक ह्या जगातनं निघून जाणार आहेत, मरून जाणार आहेत. राजाला ह्या उत्तराचा खूप राग येतो. राजा त्याला फरमान काढतो की ह्याला ताबडतोब कैद करा तुरुंगवासच. त्याच वेळेस राजा दुसऱ्या पंडिताला विचारतो की तुम्ही काही मला सल्ला देऊ शकता, तुम्ही ह्या स्वप्नाचा काय अर्थ सांगाल? तो म्हणतो, राजेसाहेब आपण अतिशय दीर्घायुषी आहात, तुमचं मरण तुमचा एकही नातेवाईक पाहणार नाही. इतकं उत्तम आरोग्य आणि इतकं दीर्घ आयुष्य तुम्हाला लाभणार आहे. राजा खूप खुश होतो. खरं म्हणजे दोन्ही उत्तरांचा अर्थ एकच आहे. राजा दीर्घायुषी आहे, त्याचं मरण कोणी नातेवाईक पाहणार नाही, म्हणजे सगळे बाकीचे नातेवाईक जातील, राजा राहणार आहे. अर्थ एकच आहे, पण ती सांगण्याची पद्धत, यालाच म्हणतात वाणी का विवेक. की सत्यसाईंनी अनेक वेळा आम्हाला सांगितले, सत्यम ब्रुहेत प्रियम ब्रुहेत न ब्रुहेत सत्यम अप्रियम. म्हणजे अप्रिय गोष्टी तुम्ही जास्त सांगायला बोलायला जाऊ नका. माणसं दुखावली जातात, पण तुम्ही त्याच तत्वावर सत्यापासून दूर जाऊ नका. सत्य बोललंच पाहिजे, पण ते अशा पद्धतीने बोला की ते समोरच्याला त्रासदायक जाचक होणार.

0: नाही. तर सगळ्या मार्गांनी या समितीमधून सत्यसाईबाबांच्या तत्वांनी कार्य केलं जातं आणि ही प्रेमरथवाहिनी आहे, हे अन्नदानही करत आहे, सर्वांमध्ये एकी निर्माण करण्यासाठी निराळे कार्यक्रम चाललेत, आध्यात्मिक कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमातनं सत्यसाईंचे सगळे संदेश दिले जाणार आहेत. सर्वजण एक येत आहेत, भजन करतायत, नंतर भोजनही होतच आहे. आता बऱ्याच ठिकाणी आम्ही सुद्धा इथे आपण अहमदनगरमध्ये 56 भोगचा कार्यक्रम करणार आहोत. आता ह्याच्यातनं प्रत्येक घरून निरनिराळे 2-2, 4-4, 5-5 पदार्थ येणार आहेत आणि एकत्रित ते परमेश्वराला अर्पण होऊन आपणच खायचे, ते परमेश्वर थोडाच खातो, पण त्या निमित्ताने आपण सगळे आनंदाने एकत्र येतो, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला काय जीवनात आनंद हवाय, समाधान हवंय आणि थोडीशी मजा. जेव्हा आनंद मजा ह्या गोष्टी असतील तिथे सगळेजण आपोआप खेचले जातात, एकत्र येतात. तर हा प्रेमधागा बांधणं आणि प्रेमाची भावना जोपासणं हे या प्रेम प्रवाहिनी रथयात्रेचं मुख्य उद्दिष्ट आहे आणि ते आपण सफल करण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्याचे सुद्धा अगदी जे नियम आखून दिलेले आहेत, आपण पोलीस डिपार्टमेंटची परवानगी घेतलेली आहे, रथाचं सगळी रथयात्रा ज्या रस्त्याने जाणार आहे तो रस्ता व्यवस्थित आहे ना, कुठे काही इलेक्ट्रिकल वायर्स वगैरे खाली नाहीत ना, म्हणजे आपल्या समाजालाही त्रास होणार नाही आणि त्याचबरोबर आपलं जे उद्दिष्ट आहे रथयात्रेचं, सगळ्यांना पादुकांचं दर्शन व्हावं, कारण त्या शेवटी आशीर्वाद दिलेल्या पादुका आहेत, या पादुका घरोघरी जाणार आहेत, म्हणजे सगळ्या भक्तांची इच्छा पूर्ण होणार आहे. मग अशी मी सांगितलं की आपल्याला आपली मैत्रीण किंवा आपला मित्र घरी यावा ही भावना जितकी प्रेमाची असते, तसंच प्रत्येकाला आपला परमेश्वर, आपलं श्रद्धास्थान आपल्या घरी 2-5 मिनिटांसाठी तरी यावं ही इच्छा असते, ती पूर्ण होणार आहे आणि सगळे आनंदाने हा उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा करत आहेत.
1: आणि मॅडम, सत्यसाईबाबांचे महत्वाचे तत्व किंवा महत्वाचे संदेश कोणते ज्यांनी जे त्यांनी भक्तांना दिलेत आणि या रथयात्रेमध्ये ते साध्य होणार आहेत?
0: उठल्यापासून म्हणजे सकाळ जी आपली सुरू येते, तर पहिलं तत्व आहे स्टार्ट द डे विथ लव, फील द डे विथ लव, एंड द डे विथ लव. म्हणजे तुम्ही प्रत्येक काम करताना दिवसाची सुरुवातच तुमचं मृदू बोलणं, शांतपणाने वागणं, पण प्रभावी आपलं वर्तन पाहिजे. त्याचबरोबर दिवसाचा शेवटही आपण आज दिवसभर काय कोणाला त्रास दिला का, कोणाला दुखावलं का, याचं मनन करणं, याचं चिंतन करणं तेही महत्वाचं आहे. आणि आयुष्यामध्ये जर काही मिळवायचं असेल तरीही आपल्याला म्हणजे ओंकार, सुप्रभातम, नामस्मरण हे फार गरजेचं आहे, कारण मन तुमचं शांत असेल तरच त्या शांत मनामध्ये नवीन नवीन आणि चांगले विचार रुजले जातात, जोपासले जातात आणि तेच तुमचं व्यक्तिमत्व किंबहुना तुमचं करिअर विकसित करण्याला मदत करतात. हे त्यांचे पहिले म्हणजे सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा. खरं बोला, प्रेमाने वागा, धर्माचरण करा, सत्य, धर्म, शांती. शांती म्हणजे घरातही पहा, घरात शांतता असेल तर त्या घरात आनंद असतो. सारखं घरात जर वादावादी, आरडाओरडा हे ज्या घरात असतं त्या घरात कधी सुख लागत नाही. किंबहुना त्या घरातल्या व्यक्तींना असं होतं की घरात आलं की कटकट डोक्याला, त्याच्यापेक्षा जरा बाहेरच जावं. म्हणजे बरेच जण मग असं होतं की बाहेर सारखं जेवढा वेळ बाहेर आहे तेवढा वेळ आम्ही आनंदी असतो. तर म्हणून शांती ही फार महत्वाची असते, तर ती आपल्या घरापासून निर्माण करायची. मतभेद असतात, मतभेद असले म्हणून खूप वादावादी करून ते प्रश्न सुटत नसतात, चर्चा करून शांतपणाने बोलूनच ते प्रश्न सुटतात. प्रेमाची भावना आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा त्याची चर्चा केली की प्रेम असेल तरच माणसाला ओढ राहते आणि ज्या घरात प्रेमाचं किंवा ज्या समाजात प्रेमाचं वातावरण आहे, प्रेमाच्या भावना आहेत, त्याच समाजामध्ये प्रगती उन्नती या गोष्टी होत असतात. आणि अहिंसा, माझ्या हृदयात देव आहे, माझ्या भावना जेवढ्या महत्वाच्या आहेत तेवढ्याच समोरच्याच्या हृदयात, अगदी झाडूवाला असो काही कुठली छोटी मोठी कामं करणारा ज्याला आपण अगदी साधा माणूस म्हणतो त्याला सुद्धा त्याच्याही भावना आहेत. हल्ली सगळेच जण हुशार आहेत. दुसऱ्याचा रिस्पेक्ट करणं, दुसऱ्याला आदर सन्मान देणं, त्यांच्याशी नीट बोलणं हे फार गरजेचं असतं. मामीवरच्या अधिकारावर आहे म्हणून मला समाजामध्ये साधं काम करणारं छोटं काम करणाऱ्यांचे अपमान करण्याचा अधिकार नाही. हे सत्यसेबाबांचं पहिलं तत्व म्हणजे मुख्य म्हणजे त्यांनी सांगितले की तुम्ही आम्ही लीडर म्हणून अनेक वर्ष कामं करतो पण लीडर तुम्ही लीडरशिप करता, तुम्हाला मान सगळे देतो पण ज्या वेळेस तुमच्या समितीमध्ये तुमच्या ग्रुपमध्ये किंवा तुमच्याकडे तुम्ही घेतलेल्या निर्णयांमुळे जर कोणी दुखावला गेला आणि तक्रार करत आला तर त्या 90 साली सत्यसाईंनी सांगितलं फर्स्ट यू शुड से सॉरी. कोणीतरी तुमच्या विचारांनी तुमच्या निर्णयांमुळे दुखावला गेला आहे, त्याला काहीतरी त्रास होतोय, तुम्ही पहिली त्याची माफी मागा, त्याच्याशी बोला, अरे काय तुला काय त्रास होतो हे असायचं ठरवलं, ते प्रश्न सोडवायला मदत करा. पण लीडर म्हणजे मी अधिकारी, मी प्रमुख आणि मी म्हणेन तेच होणार हे नाही. तर लीडर हा अत्यंत नम्र पाहिजे, सर्वसमावेशक वृत्ती त्याची पाहिजे आणि सर्वांना वेळी अवेळी काम करण्याची, त्यांच्यासाठी मदत करण्याची लीडरची तयारी पाहिजे. ही खरी लीडरशिप. तर असे चांगले चांगले विचार त्यांनी आम्हाला दिलेले आहेत आणि हे समाजामध्ये पसरावेत. पूर्वी सत्यसाई सांगायचे की माय लाईफ इज माय मेसेज, कारण ते स्वतः सगळं उठल्यापासून झोपेपर्यंत उठले कॉफी प्याले स्वतःची कब्बशी स्वतः धुणार, आंघोळ केली स्वतःचा गाऊन स्वतः धुणार, स्वतःची खोली स्वतः झाडणार, स्वतःसाठी ते स्वतः अन्न सुद्धा पहिल्यांदा तयार करायचे, मग भक्त त्यांना प्रसाद म्हणून काही काही आणून द्यायला लागले, झोपताना स्वतःचा बिछाना ते स्वतः टाकायचे, स्वतः बाथरूम सुद्धा ते स्वतः स्वच्छ करायचे. म्हणजे स्वावलंबन हे त्यांनी स्वतःच्या कृतीतनं दाखवलं होतं. त्यावेळेस माय लाईफ इज माय मेसेज हा संदेश त्यांनी दिला. पण आत्ता त्यांच्या महानिर्वाणाच्या आधी त्यांनी नाऊ युअर लाईफ इज माय मेसेज, म्हणजे तुम्ही कसे वागताय, तुम्ही चांगलं बोलताय का, तुम्ही मदत करताय का, तुम्ही प्रेमाने राहता का, तुम्ही सेवा करता का, तुम्ही समाजामध्ये 100 रुपये मिळाले ना 10 रुपये समाजाच्या गरजू लोकांसाठी बाजूला ठेवा. तर हा जो प्रकार आहे समाजामध्ये अन्नदानासाठी आहे, वैद्यकीय सेवेसाठी आहे, किंवा एक दानधर्म हा गरजेचा असतो, त्यासाठी ही जी तत्व सत्यसाईंनी सांगितली त्याप्रमाणे आपण वागतोय का हे प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे, त्याच्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. आणि हाच सत्यसाईबाबांचा प्रमुख हेतू किंवा उद्देश जो समाज जागृतीचा आहे तर तो ह्या प्रेम प्रवाहिनी रथयात्रेमधून सर्व दूर नेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
1: नक्कीच मॅडम. आणि सत्यसाई बाबांचे खरं म्हणजे संदेश पण खूप महत्वाचे आहेत, त्यांनी सांगितलेले विचार पण खूप महत्वाचे आहेत आणि भक्तांनी या पादुकांची यात्रा आहे त्यानुसार त्यावेळी देखील असंच वागावं अशी आपण अपेक्षा करूयात. तर आज रेडिओ नगर 90.4 FM वर तुम्ही याबद्दल सांगत आहात आणि हे ऐकत राहावं असं वाटतं, एवढे छान विचार आहेत. पण वेळोअभावी आपल्याला थांबावं लागेल, पण जे यात्रेमध्ये सहभागी होणारे भक्त आहेत त्यांना तुम्ही आज काय सांगाल की कशाप्रकारे त्यांनी तिथं सगळे शिस्तीचं पालन करावं किंवा सगळ्या गोष्टी नीट
0: ज्या पहिलं म्हणजे वेळ पाळणं हे फार महत्वाचं असतं, कारण आपल्याकडे खूप थोड्या वेळासाठी हा रथ आणि या पादुका येणार आहेत. आपल्याकडे साधारण काष्टीला आपण रथ आणि पादुका आपल्या ताब्यात घेणार किंवा आपण स्वीकारणार आहोत. तर तिथून नगरमध्ये पोहोचायला 3 वाजतील, त्यानंतर संकेत चौक ते नंदनवन लॉन ही छोटीशी मिरवणूक होणार आहे. सगळ्यांनी वेळेत तिथे हजर राहावं. सत्यसाई समितीच्या नियमाप्रमाणे पुरुषांनी पांढरी वस्त्र, पांढरे सफारी किंवा पांढरे ड्रेस, पॅन्ट शर्ट, जब्बा पायजमा हे परिधान करावं. महिलांना कुठल्याही साड्या किंवा पंजाबी ड्रेस ओढणीचे हे घालण्याचं. शांतपणाने सगळ्या गोष्टी व्हाव्यात. आरडाओरडा नको, कुठलेही अंगविक्षेप नको. जे होईल ते आपले नीतिमत्ता, आपली संस्कृती ह्याचा आदर करून त्याच्या नियमाने सगळं होणार आणि तसंच होत असतं नेहमी. त्यानंतर रात्री कार्यक्रम संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर संकीर्तन आणि शेवट त्या दिवशी आम्ही दुपारी 3 वाजता पुन्हा रथयात्रा सुरू करणार. नंदनवन लॉन्सपासून आयुर्वेद कॉलेजचा कॉर्नर, त्यानंतर दिल्ली गेट, त्यानंतर पंचमुखी मारुती, त्यानंतर सारडा कॉलेज हिंद सेवा मंडळाच्या समोर रथ 10 मिनिटांसाठी थांबेल. त्यानंतर प्रेमदान चौक, मग प्रोफेसर चौकामध्ये पुष्पवृष्टी होणार आहे आणि त्यानंतर नित्यसेवा, पाईपलाईन रोड, असे भिस्तबागचं रस्ता, ह्या सगळ्या मार्गाने रथ आपण मिरीला नेणार आहोत. मिरी इथेही सत्यसाईबाबांचं अनेक वर्ष काम झालेलं आहे, कार्य झालेलं आहे आणि तिथून आपण संभाजीनगरच्या समितीकडे हस्तांतर करण्यासाठी देवगडला रथ नेणार आहोत. तर सर्वांनी सगळ्या कार्यक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावं आणि सर्व शिस्तीचं पालन करावं ही अपेक्षा आहे. आणि आपल्याकडे ह्या पादुका पुटपरतीहून एवढ्या आलेल्या आहेत, आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या आहेत, तर नगरच्या सगळ्या भक्तांनी त्याचं दर्शन घ्यावं, आनंद घ्यावा, एवढीच एक अपेक्षा आहे. जय साईराम.
1: उद्या म्हणजेच 3 जुलै रोजी आपल्या अहिल्यानगरमध्ये श्री सत्य साईबाबा यांचा दिव्य पादुका रथ येणार आहे. याच निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आपल्या अहिल्यानगरमध्ये होणार आहेत. याच निमित्त आपण गप्पा मारल्या आपल्या अहिल्यानगरमधील श्री सत्य साईबाबा सेवा समितीच्या आध्यात्मिक विभाग प्रमुख प्रोफेसर ज्योती कुलकर्णी यांच्याशी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.
2: कुठे कुठे जायचं फिरायला रे, कुठे कुठे जायचं फिरायला.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. क्रीडा झेप या मालिकेत आज आपण ऐकणार आहोत दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन स्पर्धा 9 तास 57 मिनिटं 48 सेकंदात यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉक्टर अमित बडवे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर.
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी अजय धोपावकर. आज आपल्या समयेत आगळेवेगळे व्यक्तिमत्व आलेलं आहे जी दक्षिण आफ्रिकेत कॉम्रेड मॅरेथॉन झाली त्यामध्ये डॉक्टर अमित बडवे यांनी ती पदाक्रांत केली. 9 तास 57 मिनिटात त्यांनी आपली मॅरेथॉन पूर्ण केली 89 किलोमीटरची. अशी दैदिप्यमान कामगिरी, चमकदार कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आज आपल्या समवेत आहे. त्याचबरोबरीने त्यांनी 42 किलोमीटर अंतराच्या 4 मॅरेथॉनही पूर्ण केल्या आहेत, त्याचबरोबर अर्ध मॅरेथॉनही पूर्ण केलेले आहेत. तर ते आपल्याला आपले कॉम्रेड मॅरेथॉनबद्दल आपल्याला माहिती देणार आहेत. सर, तुमचं मी रेडिओ नगरमध्ये सुरुवातीला स्वागत करतो.
2: धन्यवाद
1: सर. तुमचं मला कॉम्रेड मॅरेथॉन किती तारखेला झाली आणि त्याचं वैशिष्ट्य काय होतं याबद्दल अगोदर श्रोत्यांना सांगा.
2: नमस्कार, मी डॉक्टर अमित बडवे अहिल्यानगरमधून. कॉम्रेड मॅरेथॉन ही 14 जून 2026 रोजी झाली.
1: बर,
2: यावेळी त्याचा रूट डर्बन टू पीटर मॅटिसबर्ग असा होता. ही पूर्ण हिल मॅरेथॉन असते. जगातली ही फार सर्वात जुनी मॅरेथॉन आहे. हिचं हे 2026 हे वर्ष 99वं वर्ष होतं.
1: बर,
2: आणि त्यासाठी साधारण ऑफिशियल रूट होतं किलोमीटर्सचं 85.7 किलोमीटर्स.
1: बर,
2: आणि ती त्याचं इलिव्हेशन होतं साधारण 1800 मीटर.
1: बर,
2: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं 14 वेळेस चांद बेबी खालीवर जाऊन येऊन एवढं त्याचं इलिव्हेशन होतं.
1: बर बर बर. आणि 99वी मॅरेथॉन होती ना ही?
2: 99वं वर्ष होतं त्याचं.
1: बर बर बर बर.
2: ही साऊथ आफ्रिकेमध्ये होते.
1: हा,
2: एकदा ती अपहिल असते म्हणजे खालनं वरती जायचं असते, एकदा डाऊन हिल असते. आणि साधारण त्याचा ऍव्हरेज किलोमीटर्स असतात 90. ह्यावेळी थोडासा डिफिकल्ट रूट असल्यामुळे त्यांनी 3 ते 4 किलोमीटर त्यांनी रूट शॉर्ट केला.
1: मग ते डोंगर किती किलोमीटर अंतराचं होतं तुम्हाला?
2: साधारण ऍव्हरेज 5 मोठे डोंगर आणि 5 छोटे डोंगर असे लागतात तिथं.
1: बर,
2: साधारणतः एक हिल 3 ते 4 किलोमीटरचं असतो.
1: बर बर बर. आणि रोड रोडवरच असते का पूर्ण
2: रोड मॅरेथॉन आहे?
1: बर बर बर बर. आणि त्याचबरोबर वातावरण कसं असतं तिथलं?
2: वातावरण पहिल्या दिवशी तिथे सतत वातावरण बदलत असतं. पहिल्या दिवशी बरंच कमी वातावरण, थंडी होती तिथे, साधारण 1-5-6 डिग्री पर्यंत टेम्परेचर होतं.
1: अरे बापरे.
2: नंतर मग दुसऱ्या दिवशी थोडा पाऊस झाल्यानंतर दमट वातावरण झालं आणि कोस्टल एरिया असल्यामुळे सुरुवातीचा जो ट्रॅक होता तो काही समुद्राच्या बाजूला होता, त्याच्यामुळे थोडंसं प्लिझंट 11-12 डिग्री पर्यंत मॉर्निंगला टेम्परेचर होतं आणि ते खूप हेल्पफुल राहिलं आपल्या. आम्ही आमची सगळी प्रॅक्टिस सगळी दमट वातावरणामध्ये हीटमध्ये झाल्यामुळे ते जरा आम्हाला सोपं गेलं.
1: बर बर बर बर. आणि त्याचबरोबरीने तिथली जी वातावरणाचं असलं पण ते जे बदलतं तर तुम्हाला तसं अडचणीचं नाही गेलं म्हटलं?
2: अडचणीचं फारसं नाही गेलं.
1: हा हा. कारण जरी थंडी असली तरी तुम्हाला त्याचं आपल्या इकडे तसं नॉर्मल सारखंच झालं ते.
2: हो हो.
1: बर बर बर. आणि त्याचबरोबरीने तिथली जी व्यवस्था कशी होती?
2: व्यवस्था अति उत्तम होती. भारत हा पहिल्या 5 क्रमांकामध्ये येतो पार्टिसिपंट्स मध्ये, म्हणजे भारताचं पार्टिसिपेशन फार महत्वाचं मानलं जातं तिथे.
1: बर.
2: आणि खूप चेअर करतात लोक आपल्यासाठी, आपल्यासाठी खूप प्रे करतात आणि खूप वेगळ्या पद्धतीचा अनुभव आला. जसं की प्रत्येक जण आपल्या टी शर्टला जो इंडियाचा लोगो असतो त्याला पाहून इंडियाला चेअर करतात ते लोक. नाव असतं आपल्या बीब वरती तर त्याला बघून चेअर, नावानी चेअर करतात. मग त्याच्यात आपली एनर्जी वाढते.
1: बर.
2: आपल्या देशाचं नाव, आपलं नाव घेतल्यानंतर आपल्याला पळण्याची ऊर्जा, एक आगळी वेगळी ऊर्जा मिळते. ते खूप चांगलं वाटतं. आणि पूर्ण 87 किलोमीटर्स हे साधारण ह्युमन चेन असते, म्हणजे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दोन्ही बाजूला पूर्ण लोकांची एक साखळी तयार झालेली असते.
1: अरे बाबा. चेअरअप करायला?
2: चेअरअप करण्यासाठी.
1: अरे वा. म्हणजे पूर्ण रस्त्याने बाजूनी लोकांची गर्दी असते?
2: हो हो.
1: वा वा. आणि साधारणतः किती वाजता सुरू झाली ती स्पर्धा तुमची?
2: त्याचे साधारण 22,000 पार्टिसिपंट्स होते. त्याचे तीन ग्रुपमध्ये डिवायडेशन झालं होतं.
1: बर,
2: 7,000 ढोबळ मानाने एका ग्रुपची संख्या 7,000 अशी होती.
1: बर,
2: एक ग्रुप 5 सोडला त्यांनी, दुसरा ग्रुप 5:15 सोडला, तिसरा ग्रुप 5:30 सोडला.
1: बर बर बर बर बर, सकाळी पहाटे. हो, आणि मग तुम्ही 9:57 तुम्ही पूर्ण केली.
2: हो
1: बर बर बर. मग शेवटी दमछाक कशी, म्हणजे तुमची एवढं पळणं सोपं गोष्ट नाहीये.
2: नक्की सोपी नाही,
1: पण तुम्ही कसं काय ते अचीव केलं, काय त्याच्या मागचं?
2: त्याच्या मागे प्रॅक्टिस होती, मेहनत होती. आमचे प्रॅक्टिस रन खूप चांगले झाले होते आणि ओव्हरनाईट प्रॅक्टिस असायची बऱ्याच वेळेला. म्हणजे आमची प्रॅक्टिस 10:30 चालू होऊन सकाळी 6-6 वाजेपर्यंत 8-8 वाजेपर्यंत चालायची.
1: बर,
2: असे 3-4 65-70 किलोमीटर्सचे आमचे रन झाले होते ऑलरेडी.
1: बर,
2: आणि त्याचा खूप बेनिफिट झाला.
1: मग तुम्ही वर्षभर तरी अगोदर सराव करावा लागला असेल ना?
2: आयडियली करायला पाहिजे, पण माझा सराव साधारण ऍक्च्युअल सराव चालू झाला नोव्हेंबर डिसेंबर नंतर.
1: बर, अरे बापरे, म्हणजे तुम्ही 5-6 महिन्यातच कव्हर केलं सगळं?
2: हो, तोपर्यंत तेवढं म्हणजे कॉम्रेड करायचं का नाही असं काही कन्फर्म नव्हतं.
1: बर, त्याची नोंदणी वगैरे कशी असते, काय?
2: त्याची नोंदणी साधारण 4-5 महिने आधी रजिस्ट्रेशन करायला लागतं. त्याची साधारण फी 25,000 रुपये त्याचं रजिस्ट्रेशनच्या 25-30 घरात असतं, कधी कमी जास्त असतं. आणि त्यानंतर मग तुम्हाला एक फुल मॅरेथॉन विदिन 5 कम्प्लीट केलेली तुम्हाला लिंक त्यांना शेअर करायची असते.
1: बर,
2: मग त्याच्यात ऑफिशियल टायमिंग दिल्यानंतर ते तुम्हाला ग्राह्य कर, म्हणजे तुमचं बिब व्हॅलिड रजिस्ट्रेशन व्हॅलिड धरतात.
1: बर बर बर.
2: तुम्ही जर 5 आत कम्प्लीट केलेली नसेल फुल मॅरेथॉन तर तुम्हाला ते रजिस्ट्रेशनला अलाव नाही,
1: नोंदणी होतच नाही. मग तुम्ही कुठली मॅरेथॉन पूर्ण केली होती?
2: मी पहिली मॅरेथॉन म्हणजे पुण्याची पुणे इंटरनॅशनल, त्यानंतर पुणे वर्ल्ड मॅरेथॉन, त्यानंतर बारामती आणि मुंबई टाटा TMM केली होती, टाटा मुंबई मॅरेथॉन.
1: मग ते 5 तुमचे पूर्ण झालेल्या होत्या?
2: हो, त्या सगळ्या एक पहिली 4:27, नंतर 4:23, नंतर 4:17 आणि 4:04 असे
1: 4.25 दरम्यानच तुमचे झालेत सगळे?
2: सगळे झाले.
1: अरे वा, त्याच्यामुळे तुम्हाला एंट्रीला काहीच प्रॉब्लेम झाला
2: नाही? नाही.
1: बर, मग सरावाची काय पद्धत होती तुमची?
2: आमचे सराव त्याच्यामध्ये वेगवेगळं हे असायचं, शेड्यूल असायचं.
1: बर,
2: कधी फास्ट रनिंग असायची, कधी स्लो लॉंग रन असायचा, कधी मिडियम पेसनी रनिंग करायला लागायचं.
1: बर,
2: तर अशा पद्धतीचे शेड्यूल आठवड्यातून 3 असायचं. संडेला जनरली लॉंग रन असायचे.
1: बर,
2: लॉंग रन सुरुवातीला स्टार्टिंगला साधारण 25-30 किलोमीटरचे असायचे.
1: बर,
2: नंतर ते हळूहळू वाढवत 40 किलोमीटर पर्यंत नेले, 40-50 झाले. मग काही मॅरेथॉन आम्ही खास कॉम्रेड पार्टिसिपंट आहेत त्यांच्यासाठी सप्तशृंगी गडावरती काही ठेवली होती एकदा.
1: बर,
2: ती 10:30 चालू झालेली रात्री, ती सकाळी 8 कट ऑफ होता त्याला.
1: बर,
2: ती साधारण मी 64 किलोमीटर 7.5 कम्प्लीट केली होती.
1: अरे वा, बर बर बर बर.
2: त्याला एलिव्हेशन खूप चांगलं होतं, म्हणजे इवन ती कॉम्रेडच्या लेवललाच डिफिकल्ट होती.
1: बर,
2: कारण हीट खूप होती त्या दिवशी. त्यानंतर एक मुळशीला पण एक मॅरेथॉन केली होती.
1: बर,
2: ती रात्री 10 चालू झालेली, 10:30 आणि तिचाही कट ऑफ सकाळी 7 होता. ती साधारण 54 किलोमीटरची होती. तिथे माझा टायमिंग साधारण 6-6.5 आलेला माझा.
1: अरे वा. म्हणजे आता हे डोंगर जर तिथले मॅरेथॉन मध्ये असतात तर आपल्या इथं तुम्ही डोंगर असे कुठले प्रॅक्टिस, कुठं सरावासाठी कुठलं ठिकाण होतं आपलं?
2: मेनली बायपासचा जो चांदी बीच जे आहे डोंगर, तिथेच आमची मेनली प्रॅक्टिस व्हायची. त्याचं इलिव्हेशन 1 आहे, 140-145 meters इलिव्हेशन आहे खालनं वरपर्यंत, आणि अंतर आहे ते 2.3 किलोमीटर.
1: बर,
2: साधारण तिथे मग आम्ही रिपिटेशन करायचो, 2 3 नंतर हळू 4 5 पर्यंत गेलो होतो.
1: बरोबर. तुम्हाला मार्गदर्शन वगैरे सर कोणाचं आहे?
2: संदीप जोशी सर म्हणून आहेत आमचे मार्गदर्शक. त्यांनी अतिउत्तम मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या ह्याच्यामध्येच आम्ही ती व्यवस्थित.
1: तुमच्या बरोबर अजून सहकारी होते ना त्यांच्याबद्दल? अजून
2: आम्ही टोटल 4 होतो
1: नगरमधले.
2: नगरमधले
1: 4 ती कॉम्रेड मॅरेथॉन यंदा पूर्ण केली.
2: रजिस्टर केली आणि व्यवस्थित पूर्ण पण केली.
1: बर बर बर. कोण कोण त्यांचं?
2: जसमित सिंग वधवाजी होते, त्यानंतर सुनीलजी बनकर होते, नंतर सचिनजी राणे सर होते.
1: बर,
2: हे आम्ही 4 होतो आणि आमचे कोच पण संदीप सर पण आमच्या सोबत होते,
1: ते पण आले होते. बर बर. मग तिथली व्यवस्था वगैरे कसं, अगोदर तुम्हाला किती दिवस जायचं, कारण तिथलं वातावरण आणि ह्याचं तुम्ही तसं कसं अभ्यास?
2: साधारण आम्ही 2 ते 3 दिवस आधी तिथे पोहोचलो. तिथे वातावरण आणि थोडस टाइम लॅग असतो ना,
1: तिथे
2: ते टाइम थोडस आपल्या वेळ थोडीशी मागे आहे आपल्या 3.5 तासाने.
1: बर,
2: तर त्या पद्धतीने आपल्याला विश्रांती, वातावरणाचं ऍडजस्टमेंट ह्याला सगळे 2 ते 3 दिवस लागतात. तेवढे दिवस आपण आधी जायला पाहिजे.
1: बर बर बर. तर तुमची एकूण मॅरेथॉनची जी हे आहे, तर तुम्ही याच्या अगोदर तुम्ही मॅरेथॉन कडे कसे वळालात याबद्दल सांगा ना.
2: मॅरेथॉन मी पूर्वीपासून रनिंग करायचो, पण असं त्याच्याकडे कधी मॅरेथॉनच्या अँगलने पाहिलेलं नव्हतं.
1: बर,
2: जस्ट एक फिटनेस म्हणून रनिंग असायची, 5-10 किलोमीटर पर्यंत व्हायची. फार क्वचित कधीतरी वर्षात एकदा 21 किलोमीटरचा रन व्हायचा मुंबईला. तर हळूहळू मग जो संदीप सरांना जो आम्ही जॉईन केलं, तर त्यानंतर त्यांनी मग थोडस गायडन्स केलं. त्यांनी सांगितलं की तुम्ही फुल मॅरेथॉन करा.
1: बर,
2: त्यानंतर मग एकदा फुल मॅरेथॉनचं त्यांनी पेस आणि सगळं टायमिंग आणि हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी हे आश्वस्त केलं की तुम्ही कॉम्रेडचा पण विचार, अल्ट्रा मॅरेथॉन करू शकता, 50 किलोमीटर्सला पण जाऊ शकता, 50-55 ला. ते केल्यानंतर मग सरांनी मग कॉन्फिडेंटली आम्हाला नाही करायचंच कॉम्रेड मॅरेथॉन म्हणून सांगितलं.
1: बर बर बर. मग तुम्ही त्या आता सांगितलं त्या 4-5 मॅरेथॉन, त्या फुल मॅरेथॉन, त्या तुम्हाला तिथं नोंदणीसाठी जसं योग्य ठरलं तर त्याच तुम्ही मॅरेथॉन पूर्ण केलेल्या त्याच्या अगोदर. बर बर बर बर. पहिली मॅरेथॉन तुमची कुठली झाली त्यातल्या त्यात?
2: पहिली मॅरेथॉन पुणे इंटरनॅशनल
1: जी
2: 2025 मध्ये झाली.
1: बर, तुम्ही 1.5 वर्षातच मॅरेथॉन धावायला लागलात.
2: हो,
1: तसे फुल मॅरेथॉन.
2: फुल मॅरेथॉन मी 8 म्हणजे गेल्या वर्षी नोव्हेंबर मध्ये पहिली मॅरेथॉन केली.
1: बर,
2: 8 महिन्यापूर्वी केलेली पहिली.
1: थोडस सर, तुमचं तुम्ही अस्थिरोग तज्ञ आहात, तर तुमचं शेड्यूल कसं तुम्ही हे केलं? कारण तुम्ही तुमचं बिझी शेड्यूल असतं, तर तुम्ही हे याला खूप तपश्चर्या लागते, म्हणजे 6 ते 7 तास तरी सरावाची गरज असते, तर तुम्ही ते वेळेचं मॅनेजमेंट कसं केलं?
2: वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे आमचा सराव सकाळी पहाटे लवकर चालू व्हायचा.
1: बर,
2: मग 7-7:15 मॅक्झिमम आम्ही तो संपवण्याचा प्रयत्न करायचो. त्यानंतर घरी येऊन ब्रेकफास्ट करून 8 ला काम चालू करून द्यायचं लवकर, जे की नॉनस्टॉप मग 6 वाजेपर्यंत काम संपून टाकायचं. 7 ला जेवण करून 8 पर्यंत झोपणे हाच एक दिनचर्या.
1: बर बर.
2: 7:30-8 पर्यंत आम्ही विश्रांती झोपून जायचं.
1: आणि 5 वाजता परत शेड्यूल सुरू.
2: 4 लाच चालू.
1: 4 ला सुरू.
2: 4 ला. कधी कधी 3 ला, कधी 2 ला.
1: बरोबर. म्हणजे तुमच्या मॅरेथॉनचे हे असेल
2: त्या पद्धतीने हे व्हायचं.
1: मग तुमचं शेड्यूल कसं असायचं ते जरा सांगा ना जरा. म्हणजे तुम्ही 7 च्या पूर्ण 7 दिवस रनिंग करायचे का कसं काय?
2: नाही, रनिंगसाठी आपल्याला कंटिन्युअस रनिंग करणं गरजेचं नसतं.
1: बर,
2: त्यासाठी जिम करायला लागते, स्ट्रेंथ ट्रेनिंग म्हणतो आपण. प्रॉपर रनिंगच्या आधी वॉर्मअप पाहिजे असतो. रनिंग झाल्यानंतर स्ट्रेचिंग करायला लागतं. ते खूप, ह्या सगळ्या खूप गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. जिम ट्रेनिंगमध्ये आपल्याला लोअर बॉडी, बॅक, चेस्ट, शोल्डर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. रनिंग झाल्यानंतर काही सप्लिमेंट्स, फॉर एक्झाम्पल प्रोटीन पावडर घेणं गरजेचं असतं. तुम्ही 30 मिनिटाच्या आत घेतले तुम्हाला मसल रिकव्हरीला खूप चांगलं येतं. विश्रांती पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढं तुम्ही ट्रेनिंग घेता, तेवढी ती रिकव्हरीसाठी विश्रांतीची पण आवश्यकता असते. आणि कधी कधी कोल्ड वॉटर स्विमिंग म्हणजे स्विमिंग पूलमध्ये किंवा थोडस थंड पाण्यात तुम्ही पाय सोडून बसलात किंवा स्विम केलं तर मसल रिकव्हरी खूप चांगली होते.
1: मग तुमचं असं रोज 7 दिवसाचं रोजचं शेड्यूल असेल ना?
2: साधारण संडेला लॉंग रन असायचं.
1: बर,
2: मंडेला जस्ट स्लो रन असायचं.
1: बर,
2: ट्यूजडेला स्ट्रेंथ ट्रेनिंग.
1: बर,
2: म्हणजे तुम्ही जिम करू शकता किंवा तिथे जाऊन वर्कआउट करू शकता, पण रनिंग फारशी नसते, जस्ट वॉर्मअप. बुधवारी फाटलेक रन म्हणतात त्याला, एकदम फास्ट रन असतो.
1: बर,
2: पण त्याचे इंटरवल्स असतात, म्हणजे 100 मीटर खूप फास्ट, 1 मिनिट एकदम स्लो.
1: बर,
2: 100 मीटर खूप फास्ट, 1 मिनिट एकदम स्लो, असं त्याचे रिपिटेशन्स असतात. 10 रिपिटेशन्स, 20 रिपिटेशन्स, 30 रिपिटेशन्स असे करायचे. त्यानंतर गुरुवारी पण स्ट्रेंथ ट्रेनिंग असायचं. तुम्ही मग एक तर जिमला जाऊ शकता किंवा तिथे ग्रुप सोबत करू शकता.
1: बर,
2: शुक्रवारी तुमचा टेम्पो रन असतो. टेम्पो म्हणजे खूप फास्ट पण नाही आणि खूप स्लो पण नाही, मधला एक पेस असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा असतो, ते आपल्या घड्याळाप्रमाणे आपल्याला, म्हणजे ते गार्मिन किंवा इतर अनेक कंपनीचे वॉचेस आहेत, त्याच्यावर आपल्याला रेकॉर्ड येतं. आणि जे की ते रेकॉर्ड स्टोअर राहून आपल्या कोचला पण कळतं की ह्याचा पेस किती आहे, ह्याचा हार्ट रेट किती आहे, ह्याला किती दम लागतोय, आणि ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर रेकॉर्ड होतात. मग त्या पद्धतीने ते प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल प्लॅन शेअर करतात.
1: बर बर बर बर. आणि संडेला मात्र फुल मॅरेथॉन असते.
2: संडेला लॉंग रन असतो, तो थोडस स्लो करायला लागतो. जेवढं तुमचं लॉंग रन आहे तेवढं स्पीड कमी असतं.
1: हा हा हा. मग तुमचे प्रॅक्टिस सराव आणि याच्यामुळे तुम्हाला असं दमछाक झाली का खुशी अशी काही वाटली का तुम्हाला काही त्रास वगैरे झाला का?
2: कधी कधी होतो, पण त्यातनं मॅरेथॉन संपल्यानंतर आनंद जो असतो त्याच्याकडे पाहून मग तो त्रास थोडासा कमी होऊन.
1: पण आपण आता खूप झालं, वास झालं, आता असं असं वाटलं का कधी?
2: वाटतं ना, बऱ्याच वेळेला वाटतं.
1: बरोबर. पण तिथं कॉम्रेडच्या तिथं असं काही घडलं का? कारण तुम्ही 65 किलोमीटर पर्यंतचे प्रॅक्टिस होती, पण पुढचे जे आहे तो कसं कव्हर केला तुम्ही?
2: तिथे चेअरअप आणि वातावरण तो सगळं टेम्पो बघून बरोबर आपण कम्प्लीट करतोच. 70 किलोमीटरला मला थोडंसं असं वाटलं होतं की कशासाठी थांबून जाऊयात, काय नाही केली तरी चालेल.
1: बरोबर.
2: पण ते ह्युमन चेन एवढी स्ट्रॉंग असते की तुम्ही तो पुश करता स्वतःला आणि ते एक वातावरण वेगळं असतं, त्यात तुम्ही करता व्यवस्थित.
1: बरोबर बरोबर. मग तुमच्या सहकारी होते, आता तुमची टीम असेल ना ही सगळी?
2: हो हो.
1: बर बर बर. मग तुमचे रेग्युलर अशी प्रॅक्टिस मध्ये आणि हे सहकारी 4 जण होते, त्यामुळे तुम्हाला त्यांचा सगळ्यांचा सपोर्ट मिळाला
2: एकमेकांना.
1: तुम्ही बरोबरच पळाले का कसं काय?
2: नाही, प्रत्येकाचा पेस वेगळा असतो.
1: बर.
2: आणि तिथे एवढ्या गर्दीमध्ये असं सोबत कोणी पळू शकत नाही,
1: म्हणजे एकाच वेळेस 7-8 हजार लोक पळायचे ना.
2: बरोबर. त्यामध्ये असं जवळजवळ जरी असेल तरी कम्युनिकेशन नाही होत तिथे आणि प्रत्येक जण आपापल्या ह्याच्या टेम्पो प्रमाणे पळतो.
1: भारताचा सहभाग किती म्हणला तुम्ही याच्यात?
2: 279 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं होतं.
1: बर.
2: भारतात ना त्यातले 7 लोक सुरुवातच केले नाही त्यांनी किंवा आले नाही.
1: बर.
2: आणि 7 लोक फिनिश लाईन पर्यंत पोहोचू शकले नाही 12 तासामध्ये.
1: बर बर बर.
2: तर साधारण म्हणजे 255 लोकांनी ते 265 लोकांनी ते
1: पूर्ण केली. हो. म्हणजे तुमच्या त्या नियमाच्या ह्याच्यामध्ये
2: 12 तासाच्या आत कम्प्लीट करणं गरजेचं
1: असतं. हो. मग तुम्ही 9 तास 57 मिनिट. बनकरांनी किती केली?
2: बनकर सरांचा वेळ 11 तास 10 मिनिट.
1: बर बर बर. आणि वधवा सर?
2: वधवा सरांचा वेळ साधारण 10 तास 7 मिनिटे.
1: आणि हे
2: सचिन राणे सरांचा वेळ 11 तास 52 मिनिट.
1: बर बर बर. मग ते थोडक्यात वाचले म्हणजे?
2: हो हो.
1: कारण 12 तासाला 8 मिनिटच कमी होते.
2: हो, हो.
1: तरी वापरे म्हणजे त्यांना हे झालं असेल जरा.
2: नाही, पण ते मनाने स्ट्रॉंग आहेत आणि प्रत्येकाला एक कॉन्फिडन्स असतो, प्रत्येकाचा एक पेस असतो.
1: पण यांची तिसऱ्यांदी बनकर सरांची तिसऱ्यांदा होती?
2: त्यांची थर्ड टाइम.
1: आणि तुम्ही पहिल्यांदीच होते का?
2: माझी राणे सर आणि जसमित सिंग सरांची
1: पहिलीच. आणि ते सायकल पट्टू पण आहेत ना वधवा सर? बर बर बर बर. तर तुमचं एकूणच सगळं वातावरण आहे तर खेळाचं, तुम्ही खेळाकडे बॅडमिंटन वगैरे खेळायचेत ना अगोदर?
2: पूर्वी बॅडमिंटन खेळायचं.
1: तुमचं सध्या शिक्षण वगैरे सांगा ना सर, बालपण तुमचं थोडस.
2: मी नांदेड जिल्ह्यामध्ये कंधार म्हणून गाव आहे, तिथे माझं लहानपणीचं स्कूलिंग झालं.
1: बर.
2: त्यानंतर 6th स्टँडर्डला 6वीला मी तळेगाव दाभाडे येथे पुणे जिल्ह्यातलं रामभाऊ परोळेकर विद्यानिकेतन म्हणून एक स्कूल आहे, बोर्डिंग स्कूल आहे, तिथे माझी ऍडमिशन झाली. मग त्यानंतर परत मी 11वी 12वीला इकडे अहमदपूरला ऍडमिशन झाली माझी.
1: बर.
2: तिथून मग माझं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर येथे MBBS पूर्ण झालं.
1: अरे वा.
2: तिथनं माझी मग कंपल्सरी MOship सरकारी जी नोकरी असते आपली 1 वर्षाची, ती कम्प्लीट करण्यासाठी राशीन इथे म्हणजे नगर जिल्ह्यातलंच एक कर्जत तालुक्यातलं एक राशीन गाव आहे, तिथे मेडिकल ऑफिसर म्हणून 1 वर्ष कार्यरत होतो. त्यानंतर मग मला ऑर्थोपेडिक नंबर लागला.

0: करताय. बर बर बर. तुम्हाला मॅरेथॉन मध्ये याचा उपयोग झाला असेल ना तुमच्या वैद्यकीय ज्ञानाचा?
1: हा, टेक्निकली इंजुरीज झाल्या तर पटकन लक्षात येतात आणि कळतं की ही इंजुरी होती, आपण थांबायला पाहिजे, थोडं इंजुरी कडे लक्ष देऊन त्याला रिकव्हरीचा वेळ द्यायला
0: पाहिजे,
1: ते थोडस लवकर पिकअप होतं.
0: आणि इंजुरीचं प्रमाण आहे ना तसं मोठ्या प्रमाणात?
1: रनिंग मध्ये इंजुरीचं प्रमाण आहे,
0: कारण मेन म्हणजे स्नायूंची दुखापती वगैरे, याचा
1: स्नायूंची होऊ शकते, गुडघ्याची होऊ शकते, आपल्या हिलची होऊ शकते.
0: बर बर बर बर. मग तुम्हाला त्याचे ज्ञान असल्यामुळे तुम्ही रिकव्हर स्वतः वैयक्तिक व्यवस्थित करू शकत होता.
1: एक्झॅक्टली.
0: बर बर. तुम्हाला असं कधी झाली का कुठली इंजुरीचं काही असं जाणवलं का?
1: झाली ना, मला शिन पेन व्हायचं. मी फुल मॅरेथॉन 42 किलोमीटर्स करताना थोडस स्पीड पेस वाढवल्यानंतर मग मला शिन पेन, म्हणजे आपल्या ज्या गुडघ्याच्या खाली नडगीचं हाड असतं
0: बर,
1: तिथे खूप वेदना होणे पळताना, ह्या गोष्टीचा त्रास झाला. नंतर हिल पेन पण व्हायचा. जेव्हा आपण हिल मॅरेथॉन करतो ना डोंगरावरती, तर त्यावेळी आपली टाच जास्त दुखते, कारण तुम्हाला टाचेवरती अनइवन प्रेशर येतं, म्हणजे उतरताना वेगळ्या पद्धतीने प्रेशर येतं आणि चढताना वेगळ्या पद्धतीने टाचेवरती प्रेशर येतं, तर त्याचाही त्रास बऱ्यापैकी झाला मला.
0: त्यासाठी वेगळी काही प्रॅक्टिस करावी लागते का डोंगर चढण्यासाठी?
1: हो, वेगळी तुमचं स्प्रिंग ऍक्शन असली पाहिजे तुमच्या बॉडीमध्ये,
0: बर,
1: आणि कोर तुमचं स्ट्रॉंग पाहिजे, त्यासाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग लागते. आणि पहिल्यांदा कमी ग्रेडियंट म्हणजे कमी चढ असलेलं हिल देतात ते, आणि जसं जसं तुमची प्रॅक्टिस वाढते तसं तसं तुमचं चढाची तीव्रता वाढवतात ते.
0: बर बर बर बर बर. म्हणजे अशी प्रॅक्टिस तुम्ही संदीप सरांकडनं करून, त्यांनी करून घेतली तुमच्याकडलं, आणि त्याचाही खूप मोठा हे असतं ना, ताण ताणतणाव असेल असं.
1: हो हो, एक्झॅक्टली असतो.
0: बर बर बर बर. तर आता एकूण तुम्ही बॅडमिंटन खेळत होता, त्याच्याबद्दल सांगा ना काही.
1: बॅडमिंटन वाडिया पार्कला खेळायचो मी, MBBSला असताना पण अधूनमधून खेळायचो, तिथे फारसा वेळ मिळत नव्हता, पण इथे नगरमध्ये असताना वाडिया पार्कला रेग्युलर खेळायचो. पण माझ्या पार्टनरला शोल्डर इंजुरी झाल्यामुळे त्याला आमचं थोडंसं कमी झालं बॅडमिंटन, आणि मग आम्ही रनिंगकडे जास्त.
0: पण असं कसं काय वळालात एकदम बॅडमिंटन रनिंग?
1: रनिंग पण असायची, पण संडेला 5-10 किलोमीटर अशी फिटनेससाठी म्हणून रनिंग करायचं.
0: बर बर बर.
1: पण मग ह्याच्यात संदीप सरांची भेट झाली, त्यांनी ग्रुप जॉईन करायला सांगितलं आणि मग त्यांनी थोडंसं पुश केलं.
0: बर बर बर. त्या मॅरेथॉनचं नवीनच तुम्हाला हे झालं, ओळख झाली,
1: ओळख झाली,
0: आणि त्याच्यावर तुम्ही चांगलंच यश मिळवलेलं आहे. आणि आता पुढे काय एम आहे?
1: सध्या तरी काही नाही, सध्या रिकव्हरी फेज मध्ये आम्ही, त्याच्यामुळे स्विमिंग जास्त सध्या तरी भर आहे. 3-4 आठवडे लागतात रिकव्हरीला रन नंतर,
0: म्हणजे या मोठ्या रन नंतर.
1: हो, त्यानंतर फारसा रन करू देत नाहीत, आणि केला तरी तो लीजर रन असतो, वॉक जॉक आणि स्लो, एकदम स्लो रन असतो तो.
0: बर बर बर बर बर बर. मग काय नवीन काही सांगू इच्छिता का सर तुम्ही?
1: नवीन असं काही नाही, प्रत्येकाने फिटनेस साठी काही ना काहीतरी करायला पाहिजे. कुठल्या तरी स्पोर्ट्स ला तुम्ही जॉईन असाल किंवा स्पोर्ट्स कडे तुमचा कल असेल तर तुमचे मेंटल स्ट्रेंथ पण खूप वाढते, आणि तुम्ही जीवनामध्ये एक यश अपयश ह्या अधिक इझिली तुम्ही डायजेस्ट करू शकता, पचवू शकता, आणि जीवनाकडे एक वेगळ्या अँगलने बघितलं जातं. परत तुमच्या जीवनामध्ये खूप शिस्त येते, म्हणजे तुमचं बाहेरचं खाणं बंद होऊन
0: जातं,
1: त्यानंतर एक वेळ पाळली जाते, कारण रनर्स हे जनरली दिलेले वेळ 5-6 मिनिटं इकडे तिकडे होतात, त्याच्यापेक्षा फारसं काही हे होत नाही, अनलेस अँड अंटील त्यांना काहीतरी इमर्जन्सी किंवा नाही जमलं तर. ह्या काही गोष्टी आहेत, ह्या खूप चांगल्या आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं शिकवून जातात, आणि तुमचे प्रोफेशन सोडून वेगळे कोणीतरी मित्र तुम्हाला जोडले जातात, वेगळा विषय तिथे डिस्कस.
0: बरोबर. आणि 1-2 तास वेगळा आणि तुमच्या कामाच्या ह्याच्यातून थोडस वेगळं हे येतं. बरोबर. त्याचा तुमच्या जीवनात प्रगतीकडे वाटचाल सुरू होते त्या निमित्ताने. बर सर, आज तुम्हाला असं कधी एखादी अडचण आली का, पण तुम्ही त्याच्यावर अडचणीवर मात केली, असा काही अनुभव आहे का तुम्हाला कुठला असा
1: रनिंगच्या बद्दल?
0: रनिंगचा नाही तर जीवनातली एकूणच असं
1: अडचणी तर भरपूर आलेल्या आहेत, शिक्षण घेताना पण आलेत, प्रॅक्टिस करताना पण आलेत, तर त्यातनं मार्ग निघतात. थोडंसं पेशन्स ठेवलं तर हळूहळू मार्ग आपोआप सुचतो. इन्स्टंट पटकन डिसिजन न घेता थोडासा विचार केला एखाद्या गोष्टीवर तर त्यातनं हळूहळू मार्ग निघतात.
0: बर सर, तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आत्ता आपल्या समोर आहेत डॉक्टर अमित बडवे सर होते, त्यांनी कॉम्रेड मॅरेथॉन पूर्ण केलेली आहे, तर त्याबद्दल त्यांनी आपल्या श्रोत्यांना विवेचन केलं. सर, तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय मौल्यवान अशी मार्गदर्शन

0: तुम्ही केलं. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: श्रोते हो, क्रीडा झेप या मालिकेत आपण ऐकत होता दक्षिण आफ्रिकेत पार पडलेली 99वी कॉम्रेड्स मॅरेथॉन ही स्पर्धा 9 तास 57 मिनिटं आणि 48 सेकंदात यशस्वीपणे पूर्ण करणारे डॉक्टर अमित बडवे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला ज्येष्ठ पत्रकार अजय धुपावकर यांनी. आता वेळ झालीये तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया क्रीडा झेप या मालिकेत. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
3: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
2: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
3: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर, आवाज तुमचा.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र। अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर। एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला। पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर।

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: रसी कहो नमस्कार, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात राग अहिर भैरव. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार, मी सुहास जोशी बोलतोय. आज आपल्यासाठी गाणार आहे राग अहिर भैरव. हा राग सकाळचा आहे आणि सकाळी साधारण 6 ते 10 दरम्यान ऐकावा. हा राग ऐकल्यामुळे मानसिक शांती आणि त्याचप्रमाणे मानसिक संतुलन हे वाढेल, एक प्रकारचा आत्मविश्वास वाढेल आणि दुसरं म्हणजे की रागापासून निघणारी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तुम्हाला दिवसभर एक प्रकारची ऊर्जा देतील. मी राग अहिर भैरवमध्ये आलाप गाईन आणि मग त्यानंतर एक बंदिश. आजच्या प्रस्तुतीबद्दल कुठल्याही सूचना किंवा काही प्रश्न असतील तर जरूर ईमेल पाठवा. email cureTune@gmail.com EMAILCURETUNE@gmail.com. धन्यवाद. जय हो.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 एफएम वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. आज तुम्ही ऐकला राग अहिर भैरव, गायक आणि सादर करते सुहास जोशी. रसिक हो स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा. पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा बोहटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 07।

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी सिद्धार्थ जाधव आणि तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. रेडिओ नगर 90.4 FM, आता जगभर ऐका.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.